सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.38 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 19 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 9 जून 2026. सकाळची 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झालेले आहेत. श्रोतेहो, रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आता ऐकूया. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1216 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:30, 22613 श्रद्धा सेतू 6:50, 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:15, 11201 नागपूर शहाडोल एक्सप्रेस 8:00, 61110 नागपूर मेमू 8:00. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. 20821 पुणे संत्रागाची हमसफर एक्सप्रेस 1:25 येणारी गाडी 6:50 उशिरा धावते आहे. 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:25, 12295 संगमित्रा एक्सप्रेस 8:40, 12105 विदर्भ एक्सप्रेस 9:00, 20494 चंदीगड मदुराई 9:05, 61117 नागपूर अमला मेमू 9:10 या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावत आहेत. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:35 येणारी गाडी 25 उशिरा येईल.

08609 हातिया एलटीटी स्पेशल 8:15 येणारी गाडी 55 मिनिटं उशिरा धावती आहे. 12860 गीतांजल एक्सप्रेस 7:45 येणारी गाडी 1 तास 37 मिनिटं उशिरा येईल. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:25. 22692 बँगलोर राजधानी एक्सप्रेस 9:30. 12101 जानेश्वरी डिलेक्स 9:40. 11046 दीक्षाभूमी एक्सप्रेस 9:45. 16094 लखनौ चेन्नई एक्सप्रेस 9:50. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:55. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:20. 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:30. 20806 विशाखापट्टणम एक्सप्रेस 10:30. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:45. 12844 अहमदाबाद पुरी 10:55. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. 06509 बँगलोर दानापूर हमसफर एक्सप्रेस 7:30 येणारी गाडी 3 तास उशिरा धावते आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 139. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना श्रोते आताच आपण ऐकलीत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 43.2 डिग्री सेल्सिअस होतं, तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलं होतं. येत्या 24 तासामध्ये आकाश किंचित ढगाळलेलं राहील आणि कमाल आणि किमान तापमान 43 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात आशिष विलेकर यांची रचना. या रचनेला संगीत देत आहेत शैलेश दानी.

उषा मंगेशकर यांच्या आवाजात विष्णुदास यांची रचना श्रुतीवाताचं आपण ऐकलीत. संगीत नियोजक होते यशवंत देव. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांची रचना, संगीतकार आहेत वसंत प्रभू.

शोभा जोशी यांच्या आवाजात राणी लिमये यांची रचना श्रुतीवात्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया शाहीर साबळे आणि सहकारी यांच्या आवाजात देशभक्ती गीत.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:30 झालेली आहे. चिंतन या कार्यक्रमात संदर्भ याविषयी शुभदा फडणवीस यांचे विचार ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज संदर्भ या विषयावर शुभदा फडणवीस यांचे विचार आपण ऐकणार आहोत.
1: संदर्भ, संदर्भ म्हणजे पार्श्वभूमी, एखाद्या घटनेचे, क्रियेचे, प्रसंगाचे मूळ कारण, सकारण समर्थन म्हणजे ससंबद्ध संदर्भ. संदर्भ कळेपर्यंत कुठलाच उपदेश वा सल्ल्याला वजन येत नाही. संदर्भाचं महत्व अधोरेखित करताना झाड हे उदाहरण चपखल ठरतं. एक झाड आपण बघतो, खोड, पर्ण, फुलं, फळं सगळं आपण विकसित होताना, बहरताना बघतो. पण इथे या विकासामागे खरी शक्ती काय आहे? तर ती आहेत झाडाची मुळं. मुळं जमिनीतील पाणी, खनिज, पोषक द्रव्य खोडाच्या द्वारे फांद्यांना पोचवतात. फांद्या पानांना, फुलांना, फळांपर्यंत ते पोचवतात. म्हणजे मुळं हा पक्का शाश्वत संदर्भ, तर खोड हे विचारवाहक ठरतं. संदर्भ जितका प्रभावी आणि सशक्त, विचार प्रवाहही तेवढाच सक्षम आणि परिणाम अलौकिक. अशी

0: ताकद संदर्भाचीच. झाड कुठे वाढतंय हा संदर्भ मुळापेक्षाही सखोल, कारण झाड सुपीक जमिनीत आहे की वाळवंटात लागलेत हा अधिक आवश्यक संदर्भ आहे. ठीक, आपण म्हणतो मोठ्या झाडाखाली लहान रोपटं वाढत नाही, याचा वास्तविक संदर्भ शोधताना लक्षात येतं की त्या लहान झाडाची क्षमता नाही वाढण्याची असं नाही, तर त्याची रुजण्याची जागा चुकली आहे. आधीच स्थायिक झालेल्या झाडाची मुळं धरणीत अशी विस्तारली आहेत की या नव्या रुजणाऱ्या झाडाच्या मुळांना व्यापताच येत नाहीये, म्हणजे संदर्भ कमी असल्यामुळे विस्तारही मर्यादित होतो आहे. अध्यापन क्रिया तर संदर्भाशिवाय अशक्यच आहे. त्यातल्या त्यात विज्ञानाला, गणिताला, भूगोल, इतिहासाला संदर्भाशिवाय शिकवताच येणार नाही. नुसती माहिती देऊन ज्ञान संपादनाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. संदर्भ बदलला की अर्थ बदलतो, अर्थ बदलला की चूक व अयोग्य ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचे परिणामही अचूक प्राप्त ज्ञान होऊ शकत नाही यातच होतात. संदर्भाविना न असे दृष्टांत, दृष्टांताविना न कळे सिद्धांत, सिद्धांताशिवाय अशक्य तत्वांश, तत्व हेच परब्रह्म. पंचतत्वात विलीन होणे या वाक्याचा अर्थ किती प्रगल्भ. एक जीवन म्हणजे संदर्भ, त्याचं जगणं म्हणजे दृष्टांत, जीवनाचे त्यानं घेतलेले अनुभव म्हणजे सिद्धांत, आणि संदर्भ दृष्टांत सिद्धांताच्या वाटेवरून जात त्याचं, त्या जीवाचं पंचतत्वात विलीन होणं म्हणजे समाधी. एका व्यक्तीची त्याच्या निधनानंतरची स्मृती जतन करून ठेवणारी संवेदना म्हणजे पंचतत्वाचं सुदृढमनातलं अधिष्ठान. संदर्भ ते पंचतत्व, विलीनीकरण हा प्रवास प्रत्येक सजीवात अखंडपणे अनवरत सुरू असतो. कळत न कळत, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष याची जाणीव जेव्हा त्या जीवाला होते, तेव्हा त्याचं जीवन हाच एक ससंदर्भ बनतो आणि तेच जीवनाचं सार्थक असतं.
1: श्रोते हो, आताच आपण संदर्भ या विषयावर शुभदा फडणवीस यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

चिंतन हा कार्यक्रम श्रोते आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. असा हा वाजून 35 मिनिटं झालेली आहे. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी कार्यक्रमात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी यावरील माहितीचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहात. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर याविषयी डॉक्टर जुनेद शेख यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आज आम्ही प्रसारित करू. सादर करते आहे संगीता अरजपुरे. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आहे. 6:50 परिसर कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा आज भाग पहिला आपण ऐकणार आहात. सादर करते आहे सचिन लाडोळे. आकाशवाणी नागपूर केंद्राचीच ही निर्मिती आहे. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात अनिल माकोडे यांनी गायलेली मराठी भावगीतं आज आपण ऐकणार आहात. 8:40 आणि 9:05 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9 वाजता ऐकूया सूचनापत्र. 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी चित्रा मोडक यांचं ख्याल गायन राग तोडी. तबल्यावर सातसंगत देतील संदेश पोपटकर तर व्हायोलिनवर सातसंगत देतील पंडित शिरीष भालेराव. 10 वाजता प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर HCG कॅन्सर हॉस्पिटल. विषय आहे इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती. तज्ञ शंतनू पेंडसे. 10:35 घरकुल कार्यक्रमात विविध वयोगटानुसार आहाराचं महत्व याविषयी पूनम ठोंबरे यांची मुलाखत. सादर करते आहेत संगीता अरजपुरे. 11 वाजता गाता रहे मेरा दिल जुन्या हिंदी फिल्मी गीतांचा कार्यक्रम. 11:30 स्वरबहार आलेख आणि निवेदन स्वाती तुपकर यांचं सादर करते संगीता अरजपुरे. 12 वाजेपासून आकाशवाणी प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यात प्रथम वनिता मंडळ कार्यक्रमात प्रथम ऐकूया खमंग आणि चटपटीत या मालेत खमंग बिर्याणी याविषयी निलिमा जोशी यांची मुलाखत. त्यानंतर पुस्तक वेद या अंतर्गत रश्मी मदनकर यांचं भाषण. सादर करत्या संगीता अरजपुरे. 1 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 जळगाव जिल्हा

0: वार्तापत्र 1:45 राणी रात्री 8:30 भावधारा कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुगम संगीत. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची वेळ 2:30 संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10:00. 5:30 युवाणी युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम. यात तरुणाई या मालेत रेडिओ जॉकीची दुनिया याविषयी अजिंक्य खांबेटे यांची मुलाखत. सादरकर्ते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. 6:15 मराठी चित्रपट संगीत. 6:30 ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं वावर. यात प्रथम तुती लागवड आणि शासकीय अनुदान याविषयी मुलाखत. त्यानंतर प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालेत प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. 10:30 मराठी नभोनाट्य. श्रोते हो युवती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.
1: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 93098454. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झालेली आहे. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय आहे बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. यावरील माहितीचा भाग पहिला.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, सध्या खरीप हंगाम अर्थातच आपला महत्वाचा पेरणीचा हंगाम हा अगदी जवळ आलेला आहे. शेतकरी बंधू मात्र आता या दिवसांमध्ये शेतीच्या विकासामध्ये बियाण्याला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या कंपन्या बियाणं विक्रीच्या जाहिराती देऊन आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा जाहिरातींना बळी पडून बरेचदा आपली फसवणूक देखील होऊ शकते आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये योग्य बियाण्यांची निवड करणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण पिकाचं उत्पन्न जे आहे ते मुख्यतः बियाण्याच्या दर्जावर त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असतं आणि पेरणीच्या मानसिक दबावाखाली आपण बाजारात फसवल्या जाऊ देखील शकतो. शेतकरी बंधूंनो, आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी शास्त्रज्ञ यांच्यासोबत आपण चर्चा करून नवीन तसंच सुधारित संकरित वाणाची आपण माहिती घ्यावी. उत्तम प्रतीचं खात्रीशीर आणि नोंदणीकृत बियाणे विक्रेत्यांच्या दुकानातूनच आपण बियाणे खरेदी करावं. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाच्या माध्यमातून आपण माहिती गोळा करावी. शक्यतो कृषी विद्यापीठ किंवा मग विद्यापीठाचे संशोधन केंद्र यांच्याकडे देखील बियाणं उपलब्ध असतं, तर त्या ठिकाणून ते आपण खरेदी करावं. बियाण्यांची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नये. बियाणं खरेदीपूर्वी कोणत्या प्रकारचं बियाणं घ्यावायचं आहे याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. बियाण्यांचं प्रामुख्याने मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाणं, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत बियाणं असे चार प्रकार पडतात. जे शेतकरी बीजोत्पादन करत असतील अशा शेतकऱ्यांनी ठराविक प्रकारचं बियाणं वापरणं हे गरजेचं आहे. मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाण्यांची अनुवांशिक शुद्धता 100% असते. हे बियाणं सामान्य शेतकऱ्यांना शेतात लागवडीसाठी उपलब्ध नसतं. मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाण्यासाठी पिवळ्या रंगाची चिठ्ठी ही लावलेली असते. पायाभूत प्रकारचं बियाणं तयार करण्यासाठी मूलभूत बियाणं वापरलं जातं. पायाभूत बियाण्यांच्या पिशवीवर पांढऱ्या रंगाचा टॅग म्हणजेच खूण असते. प्रमाणित बियाणं हे पायाभूत बियाण्यापासून तयार केलेलं असतं. प्रमाणित बियाणं हे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या शेतावर तयार केलं जातं. त्याचं उत्पादन प्रमाणीकरण एजन्सीच्या देखरेखीखाली होतं आणि प्रमाणीकरण एजन्सीद्वारे ते मंजूर केलं जातं. सत्यप्रत बीजोत्पादनासाठी प्रमाणित बियाणाचा वापर करतात. हे बियाणं आपण आपल्या शेतावर तयार करू शकता, मात्र या बियाण्यांची अनुवांशिक शुद्धता चांगली असणं हे मात्र गरजेचं आहे.

0: या बियाण्याला निळ्या रंगाचा टॅग असतो. सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो. बियाण्यांची वैधता तपासणी ही दिनांकपासून साधारणतः 9 महिने असते, तर नूतनीकरण केलेल्या बियाण्यांची वैधता ही 6 महिन्यापर्यंत असते. या सर्व बाबी बघूनच आपण बियाणं खरेदी केले पाहिजे. याशिवाय बियाणं खरेदी करताना कुठली काळजी घ्यावी या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. श्रोते आता ऐकूया हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये संपूर्ण विदर्भात आकाश किंचित ढगाळलेलं राहील. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
1: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, ही पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
0: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
1: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ऍप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
0: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामुळे त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्यालाच मग आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
0: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
1: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आजार आहे तसंच कॅन्सरचा आजार प्रोस्टेटमध्येही राहतो. याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही, पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला ऑर्गन

0: मध्ये गेला तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो, किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं, जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे, तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे, त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरच त्याची ट्रीटमेंट करणे आपल्यासाठी गरजेचं आहे.
1: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
0: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह कॅन्सर जर म्हणलं आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे, तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला, सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला, तिथे तो वाढतो. किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत, तिथून जाऊन तो नोड्समध्ये जातो बॉडीमध्ये, आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे, तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्स मध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कणा आहे, किंवा आपले हिपचे बोन्स आहेत, किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्समध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं, की नेहमी तो पहिले बोन्समध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांमध्ये जातो. तर बोन्समध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे, किंवा पाठ दुखी राहणे, किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ऍडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर, म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रम परिसर. परिसर.
1: श्रोते हो, नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण, आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
2: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
1: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
2: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसं की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या

0: महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चालल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिलीत त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहेत. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयाने.
1: ये आकाशवाणी है. देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
0: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
1: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
0: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
1: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आजतागायत कटिबद्ध आहे.

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी
1: आकाशवाणी 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी
1: आकाशवाणी विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे खास.

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता।

रंध्रा रंध्रात सांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: जवळी।
0: हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। श्रोते हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज म्हणजेच मंगळवार दिनांक 9 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर शंतनू पेंडसे। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6040067 आणि 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर रोज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
2: केंद्र यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।
3: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा दलित बंध कुसुमातुनी फुलले सुमन।
4: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
3: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा।

0: सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

0: या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या सहानी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्राणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझ्या 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आध्या सहानी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाइड करताना मला कल्पना चावल्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघीने तिचं नाव बघून तिची स्टोरी करायचे ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉव्हल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही एक फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्याबद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर, चॅटानुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसने आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉव्हलला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेचे जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बीबी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा

0: कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहीर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानवर 1 धाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
5: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
4: मुलांना खेळायला बागारायच्या नाही.
6: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
5: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
4: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
6: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
4: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
8: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ऐकता आहात 558 KHz. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू

शकता. श्रोते हो, आता सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचा दिनविशेष. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्याविषयी सुरुवातीला. श्रोते हो, 1940 ते 1950 दशकातील आघाडीचे मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर यांचा आज स्मृतिदिन आहे. पोस्टातील मुलगी, सुहासिनी, देवघर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रकार, आधुनिक कलेचे अग्रणी व्यक्तिमत्व, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते एम एफ हुसेन यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन आहे. आता आज ज्यांची जयंती आहे त्यांच्याविषयी. संगीतकार वसंत देसाई यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 9 जून 1912 रोजी झाला होता. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी, मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या किरण बेदी यांचा आज वाढदिवस आहे. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलात. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीनं केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जात

0: त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
1: बर,
0: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
1: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
0: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
1: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
0: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये, तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
1: बर डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसले अडथळा निर्माण होत नाही.
1: बर,
0: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: बर डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
0: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग तर करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा बर डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला पांढरा पडला तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा 2 व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्रामध्ये वापरू शकतो.
1: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
0: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल जी चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये, तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
1: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
0: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपली जी अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांनी जर त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
1: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिरं अशी राबवली जातात का?
0: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
1: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात

0: आले का म्हणजे
1: हो बऱ्याचदा अशी शिबिरं आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
0: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
1: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
0: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
1: होय. तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो. किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळं आहेत, नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
0: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
1: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते. तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
0: काही काही बरेचदा कुटुंबाचाही विरोध असतो,
1: तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होतं.
0: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
1: नाही, नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
0: श्रोते हो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र हे 7:40 होत आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया सुगम संगीताच्या कार्यक्रमात अनिल माकोडे यांनी गायलेली मराठी भावगीतं.

श्रोते अनिल माकोडे यांनी गायलेली मराठी भावगीतं आताच आपण ऐकलीत. याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 8 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात काही क्षणातच आम्ही संक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नौसेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा, आरोग्य मंदिर, जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान

करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नीतीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरू होत आहे. अन्नसुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1 लाख अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री HD कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री N-Chandrababu नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान.
भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

0: तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक केरळ माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसात पश्चिम बंगाल सिक्कीम रायलसीमा तामिळनाडू पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणचा काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र हे 8:40 होत आहेत. श्रोते आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या आवाजात आलय तुफान दर्याला या चित्रपटातील गीत ऐकूया.

0: बाय बाय बाय
1: काय झालं भैया
0: भैया भैया भैया
2: काय झालं भैया
0: भैया भैया भैया
2: काय झालं भैया
0: भैया भैया भैया
2: काय झालं भैया.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अव मोडकच घरन तुटकच छप्पर
0: मग राह की त्यात
1: अव पण राहायला जागा ना

0: आजकच लुगडं उठकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळते?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवायला दोरा ना।

0: अंबडची बाजी
1: अगं ती तर लई गोड वाटती.
0: अव कळण्याची भाकरण निसते तर आंबड्याची बाजी.
1: मग काय झालं त्यात?
0: वर तेलाची धार.

शाहीर साबळे आणि सहकारी यांच्या आवाजात वावटळ या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भुजंग चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात आणि वैजयंती लिमये यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत.

अबोली चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात नाधू महानोर यांची रचना श्रुती आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया वेगळ्या जगात या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत.

0: श्रोते आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 9 वाजता आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

भंडारा जिल्हा आरोग्य विभागाचे समन्वय अधिकारी डॉक्टर दीपचंद सोयाम यांचेकडून जिल्ह्यातील रुग्णालये व आरोग्य केंद्राची तपासणी. आरोग्य पायाभूत सुविधा अभियान आणि राज्य आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत कार्यान्वित आरोग्य संस्थांद्वारे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना गुणात्मक व परिणामकारक स्वरूपात आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहेत. राष्ट्रीय आणि राज्य आरोग्य कार्यक्रम आणि योजनांची प्रभावी व अधिक व्यापक स्वरूपात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रनिहाय समन्वय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या असून भंडारा जिल्हा आरोग्य विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून डॉ दीपचंद सोयाम उपसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये मुंबई यांची नियुक्ती करण्यात आलेली असून भंडारा जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या. सदर भेटीदरम्यान खालील नमूद बाबींचे निरीक्षण करण्यात आले. ग्रामीण आणि नागरी आरोग्य संस्थांद्वारे पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेणे व आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे. ग्रामीण आणि नागरी आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ, औषधी, प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, वैद्यकीय व उपभोग्य साधन सामुग्रीची उपलब्धता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे. आरोग्य संस्थांतर, रुग्णालयस्तर, तालुकास्तर व ग्राम प्रभागस्तर याकरिता विविध समित्यांचे गठन पुनर्गठन तातडीने करणे आहे. तसेच पीसीपी एनडीटी समित्यांच्या बैठका नियमित होतील या दृष्टीने खात्री करणे. सदर समित्यांचे कामकाज प्रभावी होण्याच्या दृष्टीने समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करणे व प्रशिक्षण देणे यासाठी पाठपुरावा करणे. नवनिर्मित ग्रामीण व नागरी आरोग्य संस्थांचे बांधकाम विविध कालावधीत पूर्ण करणे, पदनिर्मिती करणे, आरोग्य संस्था कार्यान्वित करणे व त्याद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करणे यासाठी पाठपुरावा करणे. तसेच आरोग्य संस्थांचे चालू बांधकामे विहित कालावधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे. सिकल सेल, थेलेसिमिया व क्षयरोग दूरीकरण, पॅलिओटिव्ह केअर, मेनोपॉज क्लिनिक व इतर उपक्रमांची विशेष मोहिमेद्वारे अंमलबजावणी करण्यासाठी माननीय डॉ दीपचंद सोयाम उपसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये मुंबई यांनी भंडारा जिल्ह्यातील नागरी आरोग्य केंद्र भंडारा आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. भेटीदरम्यान औषधी उपलब्धता, मनुष्यबळ, लसीकरण,

0: चे गाव आरोग्य संपन्न गाव PCPNDT व आरोग्य साधन सामुग्रीची उपलब्धता व विविध आरोग्य अभियानांची माहिती घेऊन अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्हा आरोग्य विभाग भंडारा यांनी कळविले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 9:05 होत आहेत. श्रोते हो, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा भोसले यांच्या आवाजात दत्ता केशव यांची रचना ऐकूया. विश्वास या चित्रपटासाठी या गीताला संगीत देते विश्वनाथ मोरे.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अमित कुमार यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं गीत श्रोतेवाताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवालेंनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया राम राम गंगाराम चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि दादा कोंडके यांच्या आवाजात राम लक्ष्मण यांचं गीत.

विश्वविनायक या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात संजय उपाध्याय यांची रचना श्रोतेहोत्तच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या आवाजात वसंत निनावे यांचं गीत. संगीत दिले श्रीनिवास खळे यांनी. चित्रपटाचं नाव पोरकी.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 9:30 होत आहे. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया विदुषी चित्रा मोडक यांचं ख्याल गायन. राग आहे तोडी. तबल्यावर साथ संगत देत आहेत संदेश पोपटकर, तर व्हायलिनवर साथ संगत देत आहेत पंडित शिरीष भालेराव.

विदुषी चित्रा मोडक यांचं ख्याल गायन श्रोते हो आताच आपण ऐकलत राग होता तोडी. तबल्यावर साथसंगत दिली होती संदेश पोपटकर यांनी, तर व्हायलिनवर साथसंगत दिली होती पंडित शिरीष भालेराव यांनी. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. श्रोते हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी एक निवेदन ऐका. ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6040067 किंवा 2560101 किंवा 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका 6940067 किंवा 2560101 किंवा 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र 10 वाजले प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोतो नमस्कार. एससीजी कॅन्सर सेंटर नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचा आजचा विषय इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे डॉक्टर शंतनू पेंडसे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका 6940067 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. कार्यक्रमाची सुरुवात करूया. डॉक्टर शंतनू पेंडसे नमस्कार, खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये आपलं.
1: नमस्कार.
0: आजचा विषय थोडासा वेगळा आहे, म्हणजे चर्चित विषय नाही आहे, तर आपण श्रोत्यांना सांगूया का की इम्युनोथेरपी म्हणजे नेमकं काय.
1: इम्युनोथेरपी जसा शब्द सांगतोय इम्युनिटी आणि थेरपी, तर इम्युनोथेरपी ही कॅन्सरमधली एक अशी थेरपी आहे की जी इम्युनिटी जी कॅन्सरच्या विरुद्ध काम करते त्याला एका प्रकारे बूस्ट करते. परंतु हे आपण सरसकट इम्युन बूस्टर असं नाही म्हणता येणार. कॅन्सर सेल्स जे असतात आपले नॉर्मली आपले इम्युन सिस्टीम जे असते त्याच्यापासून पळतात किंवा त्याच्यापासून लपतात, त्याच्यामुळे ते वाढू शकतात. जर तसं नसतं झालं तर बऱ्याचशा पेशींची आपलं शरीरच काळजी घेतं, आपली इम्युनिटीच काळजी घेतं, त्यांच्यापासून जे लपणं किंवा त्यांच्यापासून इव्हेड होणं किंवा पळणं ह्याचा जो कॅन्सर सेल्सची टेंडन्सी असते त्याला अपोज करायला किंवा त्याचे मेकॅनिझम विरुद्ध काम करण्यासाठी इम्युनोथेरपी काम करते. त्याची आपल्या शरीराची इम्युनिटी ती पर्टिक्युलरली त्या कॅन्सर सेल्सच्या विरुद्ध ऍक्टिव्हेट करते ज्याच्यामुळे त्या सेल्सचा डिस्ट्रक्शन होतं.
0: बरोबर. मग कशी दिली जाते ही इम्युनोथेरपी, त्याचं काय म्हणजे नेमकं पद्धत काय आहे.
1: बऱ्याच अंशी इम्युनोथेरपी इंजेक्शन्सनी दिली जाते. आतापर्यंतची बरीचशी इंजेक्शन्स सलाईन मधून देत होते जसं आपण आयव्ही म्हणतो इंट्राव्हिनस, परंतु आता इतक्यात सबक्युटेनियस म्हणजे जसं इन्सुलिन घेतात डायबेटीस पेशंट त्याचं स्किनच्या आतमध्ये घेतलं जातं तसे इम्युनोथेरपी सुद्धा आता अवेलेबल झालेल्या आहेत. परंतु अजूनही इंजेक्शन पद्धत हीच सगळ्यात कॉमन पद्धत आहे. इंट्राव्हिनस असेल म्हणजे सलाईन द्वारा किंवा सबक्युटेनियस असेल स्किनच्या आतमध्ये.
0: किमोथेरपीमध्ये पण तर कॅन्सर सेल्सशी लढण्यासाठीच औषध शरीरात टाकलं जातं. मग किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी यात काय फरक आपल्याला सांगता येईल.
1: किमोथेरपी हे डायरेक्ट डिस्ट्रक्शन करणारं औषध असं त्याला म्हणता येईल की जे स्वतः कॅन्सर सेल्स किल करतं. जसं ते कॅन्सर सेल्स ना मारतं त्याच्याच बरोबर बरेचसे आपल्या शरीरातल्या पेशी की ज्या कॅन्सर पेशींसारख्या पर्टिक्युलरली ज्या फास्ट वाढणाऱ्या पेशी असतात जसं तोंडाचं लेयर्स झाले म्युकोजा म्हणतात ज्याला, पोटातले झाले वाढणारे पटकन वाढणाऱ्या अवयवांपैकी केस झाले ह्या सगळ्यांवर पण त्यांचे साईड इफेक्ट होतात. तसं इम्युनोथेरपी कुठल्याही कॅन्सर पेशींना डायरेक्ट मारत नाही. इम्युनोथेरपी आपल्या शरीरातल्या इम्युन सिस्टीमला मॉड्युलेट करते म्हणा ऍक्टिव्हेट करते म्हणा ज्याच्यामुळे आपलं शरीर फाईट करतं. सो बेसिकली आपल्या शरीरालाच ते कॅन्सरच्या विरुद्ध लढण्यास प्रवृत्त करते.
0: सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरमध्ये ही थेरपी काम करते का की त्याचा काही विशिष्ट उपयोग आहे, विशिष्ट कॅन्सरसाठीच फक्त उपयोग?

0: असं सरसकट उत्तर नाही देता येणार. बऱ्याच कॅन्सर्समध्ये इम्युनोथेरपी काम करते, परंतु काही कॅन्सर्समध्ये खूप चांगलं करते. म्हणजे इनफॅक्ट आम्ही पेशंट्सना म्हणतो नेहमी की जादू नाही आमच्याकडे, परंतु काही कॅन्सर्समध्ये इम्युनोथेरपी अक्षरशः जादूसारखं काम करते.
1: बरं,
0: जसं लंग कॅन्सर झालं, काही विशिष्ट तोंडाचे कॅन्सर झाले, किडनीचे कॅन्सर झाले, काही विशिष्ट प्रकारचे आतड्याचे कॅन्सर, पोटाचे कॅन्सर्स असतात, या सगळ्यामध्ये इम्युनोथेरपी चांगलं काम करते. परंतु जसं जसं स्टडीज पुढे चाललेत, म्हणजे जसा अभ्यास होत चाललाय अजून अजून, तसं बऱ्याच नवीन कॅन्सर्सना किंवा ज्यांना पूर्वी इम्युनोथेरपी नव्हती काम करत असं वाटत होतं, त्यांच्याही काही विशिष्ट प्रकारांमध्ये आपण टेस्ट करून पाहतो की ही अमुक टेस्ट पॉझिटिव्ह आली तर अमुक इम्युनोथेरपी काम करेल. तर अशा प्रकारचे अभ्यास होत आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आपल्याला स्पेसिफिसिटी वाढली आहे की आपण याच्यात इम्युनोथेरपी देऊ शकतो, याच्यात आपल्याला 170% रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो, याच्यात 30% करू शकतो, याच्यात 20% करू शकतो. सो असं एक उत्तर करते वर्सेस नाही करते असं नाही देता येणार, किती करते असं आपण देऊ शकतो.
1: मग इम्युनोथेरपी काम करेल की नाही या प्रकारच्या कॅन्सरमध्ये हे ठरवण्यासाठी काही वेगळ्या चाचण्या आहेत का, याविषयी आपण बोलूया. पण त्याआधी एक कॉल आलाय. हॅलो.
2: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर, मैं अमरजीत सिंह बोल रहा हूँ
1: जी.
2: सर मेरा एक ना सिंपल एक क्वेश्चन है, जैसे भी ये जो न्यू बॉर्न जो बेबी होते हैं बच्चे जिनको मतलब कैंसर होता है बाय डिफॉल्ट, तो क्या इनको इम्यूनोथेरेपी दी जा सकती है, मतलब क्या ये इफेक्टिव होंगी बच्चों में, क्योंकि उनकी तो इम्यून सिस्टम वैसे ही मतलब थोड़ा कम वीक रहता, मतलब जैसे बच्चे मतलब होते थे. आपका सर क्या ओपिनियन? थैंक यू सर.
0: दो चीजें कि मैं पीडियाट्रिक ऑन्कोलॉजिस्ट नहीं हूँ, परंतु जितना मुझे नॉलेज है इम्यूनोथेरेपी सिर्फ बच्चों में हो रहा है, एडल्ट में हो रहा है, जनरल इम्यूनिटी कैसा है ये सब पे उसका कोई कनेक्शन नहीं है. दूसरा कि ऐसे जैसे मैंने अभी बोला कि ऐसे हम जनरलाइज नहीं कर पाएंगे कि कैंसर हुआ तो इम्यूनोथेरेपी देंगे. कौन सा कैंसर है, उसमें क्या पर्टिकुलर टेस्ट आ रहे, इस पर सब निर्भर है. परंतु पीडियाट्रिक एज ग्रुप में अभी तक इम्यूनोथेरेपी का डेटा यानी अभ्यास तुलना में कम है.
1: जी बिल्कुल. एकदा आपण श्रोत्यांना सांगूया. श्रोते हो, आपण ऐकत आहात SCG कॅन्सर सेंटर नागपूर. हॅलो डॉक्टर हल्ला, यू फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहे डॉक्टर शंतनू पेंडसे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. एक कॉल आलाय, तो आधी घेऊया. हॅलो.
3: नमस्कार साई.
1: नमस्कार, बोला.
3: मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहे, घाटंजी वरून.
1: बर, नाव काय?
3: मॅडम, डॉक्टर साहेब, गुड मॉर्निंग.
0: गुड मॉर्निंग.
3: सर, इम्युनोथेरपी जे आहे तर रोगप्रतिकारक क्षमता जी असते आपल्या बॉडीमध्ये ते कमी करतात का सर?
0: उलट म्हणूया आपण की कॅन्सर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
3: हा, अच्छा,
1: ठीक आहे. मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल. आपण हे बोलत होतो की इम्युनोथेरपी या पेशंटला द्यायची किंवा न द्यायची, याच्यासाठी काय विशिष्ट चाचण्या करण्याची पद्धत आहे?
0: पहिली गोष्ट, कुठल्या अवयवाचा किंवा कुठल्या पेशींचा कॅन्सर आहे हे सगळ्यात पहिला घटक. दुसरा की आपण त्याच्यातल्या कुठल्या टेस्टवर कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे याच्यावर आपण त्या टेस्ट ठरवतो. काही कॅन्सर्समध्ये आपल्याला सिम्पल जे आपले सॅम्पल असतात, टिश्यूचे सॅम्पल, बायोप्सी सॅम्पल म्हणता येईल, त्याच्यावर आपल्याला एक PDL1 नावाची टेस्ट सर कॉमनली केली जाते.
1: PDL1
0: ती पॉझिटिव्ह असल्यास त्या कॅन्सर्समध्ये इम्युनोथेरपीचं रिस्पॉन्स याची शक्यता जास्ती असते. काही कॅन्सर्समध्ये आपण त्यातले DNA किंवा RNA यांच्या काही तपासण्या करतो, त्याला आपण जिनोमिक टेस्टिंग म्हणतो. त्या जिनोमिक टेस्टिंगवर अवलंबलेल्या रिझल्ट्सवर आपण निर्णय घेतो की इम्युनोथेरपीची फायदा होण्याची शक्यता किती आहे आणि कुठल्या पद्धतीने किंवा कुठलं औषध इम्युनोथेरपीचं दिल्याने त्याचे फायदा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक इम्युनोथेरपीच्या औषधासाठी पण वेगळी टेस्ट आहे. इम्युनोथेरपी हे एक कॉमन औषध नाही, त्याच्यात अनेक औषधं आहेत आजारांप्रमाणे आणि त्या टेस्टप्रमाणे.
1: बरोबर. मग कुठलं औषध द्यायचं, म्हणजे कुठली इम्युनोथेरपी द्यायची, यासाठी आणखीन कुठल्या टेस्ट केल्या?
0: यासाठीच त्या टेस्ट पर्टिक्युलर केल्या जातात, ज्या जिनोमिक टेस्ट असू शकतात किंवा त्या प्रोटीनच्या काही टेस्ट असू शकतात.
1: अच्छा,
0: ह्या टेस्टवर आपण निर्णय घेतो की कुठलं काम

0: करू शकतो.
1: चालेल. एक कॉल आला आहे. हॅलो. हॅलो,
2: नमस्कार मॅडम, मी
1: नमस्कार.
2: नागपूरवरून बोलतो आहे.
1: हो हो बोला.
2: मला डॉक्टर पेंटेसांना एक विचारायचं आहे की आज कॅन्सर आणि इम्युनिटी थेरापी याच्या विषयी चर्चा चालू आहे.
1: हो,
2: मला सरांना एक विचारायचं होतं की सर, आता काही जे प्रोडक्ट्स आहेत जसे टोबॅको, काही केमिकल्स किंवा काही असे खाद्यपदार्थ आहे की ज्याच्यानी कॅन्सरजनक

0: कमी असते का म्हणून त्यांना कॅन्सर होतो किंवा त्यांच्या खानदानात
1: हो, डॉक्टर डॉक्टर देतात तुमच्या प्रश्नाचा लक्षात आला तुमचा प्रश्न.
2: जसं आपण म्हटलं तसं बरेचसे कॅन्सर्स आपण बाकीच्या कारणांनी होताना बघतो. जसं तुमचा प्रश्न अर्धा राहिला, अनुवांशिकता हा एक महत्वाचा घटक आहे. काही अनुवांशिक प्रकारच्या कॅन्सर्समध्ये पर्टिक्युलरली कोलॉन कॅन्सर म्हणजे आतड्याचा कॅन्सर झाला, एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या भागाचा कॅन्सर झाला, किंवा आता इवन सर्व्हिक्सचा कॅन्सर झाला, गर्भाशयाचा मुखाच्या, या सगळ्या कॅन्सर्समध्ये इम्युनोथेरपी चांगलं काम करताना दिसते. इनफॅक्ट अनुवांशिकता जो त्यांना विचारायचा होता, अनुवांशिक त्यापैकी लिंच सिंड्रोम नावाचा एक आजार आहे ज्याच्यात गर्भाशयाच्या आतला कॅन्सर आणि आतड्याचा कॅन्सर हे सगळ्यात कॉमन अनुवांशिक कॅन्सर त्याच्यात सापडतात. त्याच्यात जर त्या प्रकारची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर इम्युनोथेरपी वंडर ड्रग आहे, इतकं चांगलं काम करते.
1: ठीक आहे ना, एक कॉल आलाय तो घेऊया. हॅलो
3: हॅलो.
1: हा बोला.
3: हॅलो, मी रश्मी जिरापुरे बोलते नंदनवन मधनं. तर माझ्या मम्मीला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालाय, तर ती जी HRCT2 टेस्ट आहे तर ती कशासाठी असते स्थितीत आणि मग ती डिसाईड करतं का की आपल्याला कोणती थेरपी घ्यायची आहे म्हणून, ते विचारायचं होतं.
2: HRCT2 ही टेस्ट एक टार्गेटेड थेरपी देण्यासाठी ही टेस्ट केली जाते, ज्याच्यासाठी आत्ता चांगली चांगली औषधं आलेली आहेत. इनफॅक्ट कॅन्सरमध्ये सगळ्यात लवकर आणि सगळ्यात आत्तापर्यंतच्या इफेक्टिव्ह राहिलेली थेरपी HRCT2साठीचीच होती की जी मागच्या 20 वर्षापासून चांगलं काम करते आणि त्याच्यासाठी जवळजवळ दरवर्षी एक नवीन औषध जगात येत आहे की ज्याच्यामुळे आयुष्य स्टेज 4 माणसांचं वर्षांमध्ये गेलंय, म्हणून ती टेस्ट महत्वाची आहे.
1: स्टेजचा नाहीसे विषय निघालाय, तर इम्युनोथेरपीचं आणि स्टेज म्हणजे कॅन्सरची स्टेज याचं काय नेमकं हे आहे, संबंध आहे?
2: सरसकट चौथी स्टेज किंवा पसरलेली स्टेज किंवा ऑपरेशन किंवा कुठल्याही प्रकारे बरं न करता येण्यासारखी स्टेज,
1: बरं,
2: ज्याला आपण सरसकट चौथं म्हणूया.
1: हो,
2: तर या स्टेजमध्ये इम्युनोथेरपीचा सगळ्यात जास्ती डेटा आतापर्यंत होता.
1: अच्छा.
2: त्याची सुरुवातच चौथ्या स्टेज पासून झाली, परंतु जसं जसं त्याचे रिझल्ट चौथ्या स्टेज मध्ये पॉझिटिव्ह यायला लागले, म्हणजे जे पेशंट कधीच बरे होण्यासारखे नव्हते त्यांच्यात आपण बरेच वर्षांचं लाईफ एक्सपेक्ट करायला लागलो काही इम्युनोथेरपीसोबत, तसं आपण आता त्याच्याकडून मूव्ह होतोय, आपण पुढे जातोय. चौथ्यावरून हळूहळू आपण तिसऱ्यावर आलो की कॅन्सर तिसऱ्यामधला बरी होण्याची शक्यता वाढण्यासाठी किंवा त्याचा रिलॅप्स म्हणजे परत येण्याची शक्यता कमी होण्यासाठी त्याचा उपयोग सुरू झाला. त्याच्याकडून आता आपण हळूहळू तर दुसऱ्या स्टेजपर्यंत पहिल्यापर्यंत आलोय की ऑपरेशनच्या आधी किंवा कुठल्याही रेडिएशनच्या ऑपरेशनच्या आधी इम्युनोथेरपी देऊन कॅन्सर छोटा करणं आणि जितका चांगला रिझल्ट ऑपरेशनच्या आधीच देता येईल तेवढा देणं, इथपर्यंत आपण आता आलोय.
1: बरोबर, म्हणजे अत्यंत फायदेशीर अशी ही थेरपी आता रुग्णांसाठी एक वरदान ठरते आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आपण ऐकत आहात SCG कॅन्सर सेंटर नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती, आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत डॉक्टर शंतनू पेंडसे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. टार्गेटेड थेरपी असा एक मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना आपण शब्द वापरलात, ते नेमकं आणखीन काय आहे?
2: टार्गेटेड थेरपी म्हणजे जसा शब्द सांगतोय की आपण एका विशिष्ट प्रोटीनला किंवा विशिष्ट कणाला किंवा कॅन्सरमधल्या एखाद्या विशिष्ट घटकाला टार्गेट करणार औषध देणं.
1: बर,
2: सो हे प्रिसाईज असतं, शरीरात बाकीचे साईड इफेक्ट कमी करतं, विशिष्ट कण किंवा त्यांनाच मारल्यामुळे त्यांची एफिकसी म्हणजे त्यांचे परिणाम जास्त परिणामकारक असतं.
1: बरोबर,
2: आणि असे बरीच टार्गेट्स आहेत. काहींची टेस्ट आपण करतो, काही आपण अज्युम करतो की ती असतीलच ह्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये. जसं आपला मागचा प्रश्न होता HER2 हे एक प्रकारचं टार्गेट आहे, त्याचं औषध हे टार्गेटेड थेरपी आहे कारण ते औषध त्या विशिष्ट प्रोटीनवर काम करतं आणि कॅन्सर सेल्सची वाढ थांबवतं आणि कमी करतं. तर टार्गेटेड थेरपी बऱ्याच प्रकारच्या येतात, काही सरसकट दिल्या जातात, काही इंजेक्शन्समधून दिल्या जातात, काहींसाठी आपण फक्त बेसिक इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री किंवा अशा काही फार बेसिक टेस्ट करतो, हॉर्मोन्सच्या टेस्ट करतो. काही टार्गेटेड थेरपीना जसं आपण आधी म्हटलं तसं DNA RNAच्या टेस्ट लागतात. सो टार्गेटेड थेरपी हा इव्हॉल्विंग,
1: अच्छा,
2: एव्हर इव्हॉल्विंग कॉन्सेप्ट आहे. काल जे टार्गेट होतं ते आहेच,

0: रोज उदय एखादा नवीन मिळण्याची शक्यता असते, कधीतरी काल. सो टार्गेटेड थेरपी किंवा ह्यालाच आपण इम्युनोथेरपी, ह्यांनाच आपण आजकालच्या भाषेत प्रिसिजन मेडिसिन किंवा पर्सनलाइज्ड मेडिसिन असं म्हणू शकतो, की ह्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये हे पर्टिक्युलर टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून त्यांना ते औषध दिलं, गोईंग बियॉन्ड व्हॉट इज ऑब्व्हियस. की सरसकट आतड्याचा कॅन्सर झाला असं न धरता, आतड्याच्या कॅन्सरमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून आपण त्याला टार्गेट करणारं औषध दिलं, ज्याचा फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.
1: बर, जसं केमोथेरपीच्या त्या स्टेजनुसार किंवा त्या आजारानुसार सायकल्स असतात, 8 सायकल कुणाला असं, तसं आपण या ह्या ज्या नवीन सगळ्या थेरपी आहे त्याचा उपचाराचा काळ किती धरू शकतो?
0: काळ व्हेरिएबल आहे. इम्युनोथेरपीचा जसं साधारण आपण स्टेजप्रमाणे म्हटलं, चौथ्या स्टेजमध्ये जोपर्यंत त्रास होत नाही आहे किंवा जोपर्यंत आजार कंट्रोल्ड आहे तोपर्यंत देऊ शकतात. साधारण 2 वर्षाला खूप लोक थांबवतात. काही कॅन्सर्समध्ये 2 वर्षाने थांबवण्याचाच प्रोटोकॉल आहे. काही कॅन्सर्समध्ये जेव्हा आपण लवकरच्या स्टेजमध्ये देतोय, की जेव्हा आजार बरा झालाय आणि आपण पुन्हा न येण्यासाठी देतोय, त्याच्यात साधारणतः 1 वर्षाचा काळ असतो. हे मी सरसकट कोणाला सांगेन की कोणी आपल्या डॉक्टरना जाऊन सांगू नका की आम्हाला 1 वर्षाचं सव्वा केलंय, हे व्हेरिएबल आहे, परंतु एक ढोबळमानाने हे उत्तर देता येईल.
1: बरोबर. आणि मग म्हणजे जसं केमोथेरपीचं असतं की एकामध्ये म्हणजे 1 सायकल दिल्यानंतर मग काही काळ मध्ये गॅप असते, मग नंतर परत 1 सायकल असते, तसं याचही मध्ये काही
0: सेम सेम सेम साधारण 2 आठवडे 3 आठवडे 4 आठवडे असं तसं.
1: अच्छा, आणि मग केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स दिसतात आणि लोक मग ते घेण्यासाठी विचार करतात, तसं आपल्याला या थेरपीचे काही इफेक्ट्स दिसतात का?
0: अगदी किमोथेरपीसारखे साईड इफेक्ट दिसत नाही. साधारणतः असं होत नाही की आज औषध लावलं म्हणजे आज इंजेक्शन लावलं आणि उद्या काहीतरी झालं, 4 दिवसात काही झालं, हे युजली नाही मिळत. परंतु जगातलं कुठलंच औषध साईड इफेक्ट फ्री आहे असं मला वाटत नाही. परंतु सिरियस साईड इफेक्ट्स 5% कमी लोकांमध्ये दिसतात, जे आमच्या दृष्टीने ऍक्सेप्टेबल नंबर आहे. पर्टिक्युलरली जो फायदा आम्हाला मिळतोय, आणि जर टॉलरेबल साईड इफेक्ट्स कॉमन असतात, जसं अंगाला खाज येणं, काही हॉर्मोनल व्हेरिएशन्स, थायरॉइडमध्ये होणारे चेंजेस, काही ठिकाणी होणारे इन्फ्लेमेशन्स म्हणजे आतड्याला येणारी सूज किंवा लंग्समध्ये येणारी सूज, काही ठिकाणी सूज येणं हा प्रकार होतो, नाही असं नाही, परंतु जसं म्हटलं तसं 5% कमी हा साधारण जगभरात आढळणारा नंबर आहे. आणि बरेचदा टॉलरेबल साईड इफेक्ट असतात की ज्याने लोक आपापली कामं करतात, आपलं लाईफ कंटिन्यू करतात, काही त्रास थोडेफार चालू राहतात
1: आणि तात्पुरते असतात का?
0: काही तात्पुरते असतात, डोस बंद केल्यावर रिझॉल्व्ह होतात, किंवा काही लोकांमध्ये आपल्याला डोस डिले करायला लागतात.
1: बरोबर. मग अशी एक प्रश्न आला होता की लहान मुलांमध्ये अजून, त्या प्रश्नाच्या उत्तरात आपण सांगितलं की तितकंसं आपण अजून इम्युनोथेरपीचा विचार केलेला नाही, आता साधारण कुठल्या एज ग्रुपमध्ये ही उपचार पद्धती आपण आतापर्यंत जास्त प्रमाणात वापरली आहे?
0: सर्वसाधारणपणे साधारण ज्या ट्रायल्स किंवा जे अभ्यास होतात कुठलेही, त्याच्यात बहुतांशी वेळा 18 वर्षा क्रायटेरिया असतो आपल्याकडे.
1: बरं.
0: असं नाही की त्याच्या खालच्या पेशंट्सना घेतच नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत, परंतु त्यांचा डेटा कमी राहत होता. त्यामुळे उद्या माझ्याकडे एखादा असा पेशंट आला की जो 16 वर्षाचा आहे, परंतु त्याला कॅन्सर असा झाला की जो ज्याच्यासाठी ते औषधाचा चांगला उपयोग झालाय, तर मी ते वापरणं प्रिफर करेन. परंतु हे मला माहिती आहे की 15 वर्षामध्ये जर माझ्याकडे 500 लोकांचा अभ्यास असेल, तर 15 वर्षाचे त्याच्यात कदाचित 1 किंवा 2 लोक असतील.
1: बरं.
0: परंतु नाही वापरतात असं नाही. दुसरी गोष्ट ही आहे की की कॅन्सर कुठला आहे वर सगळी गणितं आहेत. त्याच्यातल्या टेस्ट आपण ज्या आधी डिस्कस केला याच्यावर सगळे गणितं आहेत. एज हा कुठलाही ऍब्सोल्यूट क्रायटेरिया नाही. 14 वर्षाच्या मुलाला जर कोलॉनचा कॅन्सर झाला, तर तो टिपिकल पिडियाट्रिक कॅन्सर मध्ये येत नाही. टिपिकल पिडियाट्रिक कॅन्सर हे वेगळे कॅन्सर्स आहेत.
1: बरोबर.
0: कोलॉनचा किंवा आतड्याचा होणारा कॅन्सर 14 वर्षात होतो तो ढोबळमानाने. जसं मोठा माणूस, मी उद्या 60 वर्षाचा माणूस ज्या पद्धतीने ट्रीट करेन, काही बाकीचे फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक स्थिती, वया वाढत्या वयाचे काही घटक, हॉर्मोन्स, हे घटक सोडल्यास मी त्यांना साधारण जसं कोलॉन कॅन्सर ट्रीट करेन तसंच त्यालाही ट्रीट करेन.
1: बरं.
0: सो जर कोलॉन कॅन्सरमध्ये या रिपोर्टमध्ये इम्युनोथेरपी लागू होत असेल, तर मी त्या 14 वर्षाच्या मुलाला त्याच्या फायद्यापासून वंचित नाही ठेवू शकणार.
1: खरे.
0: सो एज हा ऍब्सोल्यूट नंबर नाही देते. पिडियाट्रिक कॅन्सर्स काही असतात की जसं न्यूरोब्लास्टोमा झाला, रेटानोब्लास्टोमा झाला, हे खास लहान मुलांमध्ये होणारे कॅन्सर्स आहेत. जेव्हा मी पिडियाट्रिक कॅन्सर्सचं म्हटलं तेव्हा आपण असं म्हणून आपण त्यांच्याबद्दल बोलतोय. सो

0: त्यातले तज्ज्ञ त्याचं उत्तर जास्त चांगलं देऊ शकतील.
1: खरे कुठले असे विशेष कॅन्सर, म्हणजे आपण म्हणालात की असं काही म्हणजे नक्की नाही आहे की अमुक कॅन्सरसाठी आपण या टार्गेटेड थेरपी वापरतो, तरी आजपर्यंतचा आपल्या अनुभवातनं असे कुठले जास्त कॅन्सर आपण या पद्धतीने ट्रीट केले?
0: दोन कॅन्सर्स की ज्या सगळ्यात कॉमन कॅन्सर्सपैकी एक आहेत, ह्यांच्यात सगळ्यात जास्त अभ्यास आहे आणि सगळ्यात जास्त उपयोग आढळलेला आहे. एक आहे लंग कॅन्सर. लंग कॅन्सरमध्ये पूर्वी साधारण चौथ्या स्टेजचा लंग कॅन्सर झाला तर 6 महिने ते 1 वर्षाचं आयुष्य धरलं जायचं कुठल्याही थेरपीने. ते पिक्चर आता बदलले. टार्गेटेड थेरपीज आणि इम्युनोथेरपीज जेव्हापासून आलेत तेव्हापासून लंग कॅन्सरचा अभ्यास जे होतात त्यांचं ड्युरेशनच 5 वर्ष 8 वर्ष घेतलं जातं. साधारण 70-80% लोक ज्यांना ती औषधं मिळत आहेत हे वर्षानुवर्ष ती औषधं घेत असतात. आता हा प्रश्न कॉमनली आम्हाला विचारला जातो की काही औषधं महाग आहेत आम्हाला जमणार नाहीत, परंतु औषधांच्या कॉस्ट उतरतात, गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स येतात, पेटंट्स एक्सपायर होतात म्हणजे संपतात, जेनरिक्स अवेलेबल व्हायला लागतात. सो हळूहळू औषधांची ॲक्सेसिबिलिटी वाढते. जी औषधं आज इंडियात म्हणजे आपल्याकडे भारतात अवेलेबल नाही आहेत ती कालांतराने आपल्याकडे येतात. सो टेस्ट करणं, टेस्टमधून आपल्यासाठी काय योग्य आहे शोधणं हे प्रत्येकाला अतिशय महत्त्वाचं आहे. कदाचित औषध आज नाही 1 वर्षाने भारतात आलेलं असतं.
1: बरोबर बरोबर. श्रोते हो, आपण ऐकता आहात SCG कॅन्सर सेंटर नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे इम्युनोथेरपी आणि ऑन्कोलॉजीमधील नवनवीन प्रगती. आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहे डॉक्टर शंतनू पेंडसे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. जेव्हा टार्गेटेड थेरपीचा उपचार सुरू होतो त्यावेळेला बाकी कुठले म्हणजे जसं रेडिएशन किंवा सर्जरी किंवा किमो या सगळ्या गोष्टी साईड बाय साईड सुरू असतात की त्याची काही आवश्यकता नसते?
0: कॅन्सर हे नेहमी म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट हे नेहमी टीमवर्क आहे.
1: हां,
0: सो हे इंडिव्हिज्युअलाइज आहे. काही पेशंट्समध्ये फक्त टार्गेटेड थेरपी पुरेशी ट्रीटमेंट आहे, काही पेशंट्समध्ये आणि स्टेजवर अवलंबलेलं आहे. काही वेळाला टार्गेटेड थेरपीला सुरुवातीला तरी किमोचा आधार लागतो लवकर रिझल्ट येण्यासाठी म्हणा किंवा लवकर त्याचा ऍक्शन येण्यासाठी. जसं आपण ब्रेस्टमध्ये म्हणतो ट्रास्टुझुमॅब किंवा अशी काही टार्गेटेड थेरपीज येतात ती किमो सोबत सुरू केली जातात. किमो कमी दर दिले जातात 4 ते 6, त्याच्या पुढे टार्गेटेड थेरपीचं औषध कंटिन्यू केलं जातं. लंग कॅन्सर मधल्या काही गोळ्या आलेत ज्यांना किमो सोबतही देता येतं, विदाउट किमो सुद्धा ते इफेक्टिव्ह आहेत. थोडे रिझल्ट मध्ये काही फरक पडतात, काही पॅरामीटर्स मध्ये फरक पडतात. ब्रेस्ट कॅन्सर मध्ये आता काही औषधं आता स्टडी जायला लागलेत की ज्याच्यात किमो फ्री प्रोटोकॉल्स यायला लागलेत की ज्याच्यात किमोची गरज नाही, फक्त टार्गेटेड थेरपीचीच 2 औषधं कंबाईन केलेत, 3 औषधं कंबाईन केलेत. परंतु एक सरसकट उत्तर नाही. काही वेळेला गरज पडल्यास, काही वेळेला रेडिएशनची गरज लागते, काही केसेसमध्ये खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि एकच छोटी गाठ दिसते म्हणून आपण ती घालवण्यासाठी रेडिएशनची मदत घेतो, सर्जरीची मदत घेतो. सो कोणताच एका ट्रीटमेंट ऑप्शनने सगळ्या गोष्टी होणार नाहीत, हे नेहमी सगळ्यांचा रोल राहील.
1: बरोबर. जसं आपण म्हणालात मगाशी की ही थेरपी सुरू करण्यापूर्वी काही टेस्ट केल्या जातात की जेणेकरून आपण ठरवू शकतो की आपण हा पेशंट या थेरपीसाठी योग्य आहे की नाही, किंवा त्याचा आजार याला प्रतिसाद देणार आहे की नाही. एकदा ही थेरपी सुरू केल्यानंतर कुठल्या टेस्ट केल्या जातात का की कसं काय म्हणजे त्याचा आजार त्याला रिस्पॉन्स देतोय?
0: थोडं विस्तृत सांगतो की टेस्ट म्हणजे शरीर किंवा शरीरातले होणारे बदल किंवा कॅन्सरमधले होणारे बदल हे डायनॅमिक आहेत. डायनॅमिक म्हणजे ते स्पेस आणि टाईम दोन्ही प्रमाणे बदलतात, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. सो काही पेशंट्स विचारतात की आमची ही जिनॉमिक टेस्ट 1 वर्षाआधी 1.5 वर्षाआधी केली होती तेव्हा औषधाने काम केलं होतं, 1.5 वर्षाने तेच औषध काम का नाही करत आहे?
1: बरं,
0: औषध ज्या गोष्टीवर काम करत होतं त्याच्यावर काम नाही करत आहे, याचा अर्थ काहीतरी बदल झालाय. कॅन्सरचं नेचर बदललंय, कॅन्सरच्या DNA मध्ये किंवा काही चेंजेस झालेत, तेही चेंजेस पिकअप होणं सुद्धा महत्वाचं असतं. सो जसं आपण सुरुवातीला काही टेस्ट करतो तशाच टेस्ट आपण काही प्रमाणात किंवा आवश्यकतेनुसार पुन्हा कधीतरी करायची गरज पडते. तेव्हा कदाचित आज जर आपल्याला A हा बदल आला असेल आणि A ला धरून आपण B औषध दिलं असेल तर उद्या कदाचित C हा चेंज आलेला असतो ज्याच्यासाठी D औषध अवेलेबल असण्याची शक्यता असते. सो हे जसं क्रिकेटची मॅच आहे, समोरची टीम

0: पण खेळते, इव्हॉल्विंग स्ट्रॅटेजीज असतात. कॅन्सरची पण तसंच म्हणता येईल, एव्हर इव्हॉल्विंग आहे, स्टेबल राहत नाही. कॅन्सरचा जिनॉमिक बदलत राहतो, आपल्याला उत्तरं शोधत राहावी लागतात. आपल्याला टेस्ट परत परत करायला लागू शकतात.
1: बरोबर. मग त्या जुन्याच टेस्ट, म्हणजे ट्रीटमेंट सुरू करताना ज्या आपण टेस्ट केल्या होत्या, त्याच टेस्टनी भागतं की
0: काही टेस्ट बदलून करायला लागू शकतात, काही टेस्ट परत करायला लागू शकतात. अटेम्प्ट हा असतो की जसं आधी एक ठोस उत्तर मिळालं, असं म्हणूया की एका गोळीने 4 वर्ष निघाली, तर पुढचा अटेम्प्ट हा असतो की शक्यतो पुढचेही असं एखादं उत्तर मिळावं की ज्याने पुढचे 4 वर्ष निघतील.
1: बरोबर. खरंय. जसं म्हणजे आता किमोमध्ये आधी सलाईन थ्रू किमो देण्याची पद्धत होती, आता त्याच्या काही मला वाटतं टॅबलेट्स पण देता येऊ शकतात किंवा इंजेक्शनच्या माध्यमातनंही देत आहे, तसे काही बदल या थेरपीमध्ये पण झाले आहेत का? म्हणजे सोपं झालं आहे का उपचार?
0: अगदी. म्हणजे इम्युनोथेरपी पूर्वी सलाईनच होतं, आता सबक्युटेनियस म्हणजे इन्सुलिन सारखं आलंय. सो आय व्ही लाईन म्हणजे जो एक बेसिक फोबिया असतो की सुई लागेल, हा सुई लागेलचा फोबिया सुद्धा आता असण्याची गरज नाही. सबक्युटेनियस म्हणजे जसं इन्सुलिन लोक रोज घेत आहेत घरी, असं इम्युनोथेरपी आता देता येतं. दुसरं असं टार्गेटेड थेरपी आता आलंय. बऱ्याच टार्गेटेड थेरपी ज्या गोळ्या आहेत, हॉस्पिटलायझेशन लागत नाही, हॉस्पिटल स्टे लागत नाही, लोक ओपीडीला येतात, टेस्ट रिझल्ट दाखवतात, घरून ब्लड रिपोर्ट करून येतात, त्याच्यावर आम्ही गोळ्या लिहून देतो, साईड इफेक्ट सांगतो, काय बघायचं हे सांगतो, त्याच्या पुढे महिन्याभराने पेशंट ओपीडीतून घरी जातो, घरी गोळ्या खातात, पुन्हा महिना 2 महिने 3 महिने जसं काय आम्ही बोलवू त्याने परत येतात. सो जसं डायबेटीस बीपी हे आजार होते की जे क्रोनिक आहेत, औषधं चालू राहतात, माणसाचं रोजचं आयुष्य चालू राहतं, असे काही कॅन्सर झालेत की ज्याच्यात गोळ्या चालू आहेत पण ज्यांना आजार आहे त्यांचं रोजचं आयुष्य जसं आधी होतं तसं चालू आहे.
1: बरोबर. आपल्याकडे आता शेवटची 2-3 मिनिटं उरली आहेत. तुम्ही या थेरपीबद्दल श्रोत्यांना काय सांगाल, म्हणजे त्यांच्या मनातले समज गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने?
0: सगळ्यात महत्वाचं की सगळ्यांसाठी नाही परंतु बऱ्याचशा लोकांसाठी आहे. सो तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारा की आमच्या कॅन्सरसाठी ह्याच्यापैकी काही ऍडव्हान्स आलेला आहे का किंवा येणार आहे का. दुसरं महत्वाचं की बऱ्याचशा गोष्टी लोकांनी सगळं गुगल करून येतात किंवा चॅटजीपीटीवर शोधून येतात, त्याच्यावर 100% विश्वास नका ठेवू, परंतु प्रश्न विचारायलाही घाबरू नका. प्रश्न विचारण्याने नुकसान होत नाही परंतु 100% अॅक्युरेट ते पण नाही.
1: बरोबर.
0: तिसरी गोष्ट की रेस मत म्हणजे त्याच्यात राहणं इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्वाचं फाईट मध्ये. म्हणजे तुम्ही रिंग मध्ये आहात तोपर्यंत जिंकण्याचे चान्सेस आहेत. सो एस्केप होऊ नका. जे काय आहे कन्वे करा, तुमच्या अडचणी डॉक्टरांना कन्वे करा. एखादी गोष्ट मिळत नाहीये, परवडत नाहीये, सहन होत नाहीये हे सांगितलं तर डॉक्टर दुसरा वेळ काढायचा प्रयत्न करतात, डोस ऍडजस्ट करतात, कॉस्ट काही करू पाहतात, परंतु कन्वे करा.
1: बरोबर. म्हणजे बोलणं आणि संवाद साधणं
0: आणि संवाद साधणं आणि ट्रेन्ड डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्या.
1: बरोबर. ही थेरपी चालू असताना बाकी काही म्हणजे खाण्यातले बदल किंवा बाकी जीवनशैलीतले बदल असे काही करण्याची गरज भासते का, म्हणजे आहार विहार या दृष्टीने?
0: अगदी सरसकट नाही म्हणता येणार, परंतु जसं आपण नेहमी म्हणतो की चांगली लाईफस्टाईल नेहमी बाकीच्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला मदत करते, काही साईड इफेक्ट्स कमी करायला मदत करते, आपलं ओव्हरऑल टॉलरन्स टू थेरपी करायला मदत करते, काही बाकीच्या थेरपीज असतात, कम्प्लायन्स इम्प्रूव्ह करते. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही पर्टिक्युलर औषधांना आम्ही काही पथ्य सांगतो परंतु फार कॉमनली नाही.
1: अच्छा. फार काही म्हणजे विशेष असं तुमच्या जीवनशैलीमध्ये फरक पडण्याची शक्यता नसते. अत्यंत उत्तम अशी चर्चा आपण आज या निमित्ताने केली. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. अगदी शेवटचं तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या श्रोत्यांना या संबंधाने?
0: हेच की चांगल्या थेरपीज आहेत, घेत राहा आणि योग्य मार्गाने चालत राहा.
1: बरोबर आहे. श्रोते हो, आपण ऐकत होतात SCG कॅन्सर सेंटर नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय होता इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती. आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर शंतनू पेंडसे यांनी. या कार्यक्रमात तांत्रिक सहाय्य लाभलं होतं दीपक भुते आणि विजय वैद्य यांचं, निर्मिती सहाय्य होतं सतीश रेवे यांचं आणि सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. मी स्वाती हुद्दार डॉक्टर शंतनू पेंडसे यांच्यासह इथेच आपला निरोप घेते. पुन्हा भेटण्यासाठी नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय होता इम्युनोथेरपी आणि ऑन्कॉलॉजीमधील नवनवीन प्रगती. तज्ज्ञ होते डॉक्टर शंतनू पेंडसे. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 10:30 झालेली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. यात गोलमाल चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकूया. संगीत नियोजक आहेत आर डी बर्मन.

गोलमाल चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:35 झालेली आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घरकुल.

0: श्रोते हो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या घरकुल या कार्यक्रमात आपण विविध वयोगटानुसार आहाराचं महत्व याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ पूनम ठोंबरे. नमस्कार पूनमताई.
1: नमस्कार
0: पूनमताई. सगळ्यात आधी तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा आपण विविध वयोगटानुसार आहाराचं महत्व या विषयावर बातचीत करतो तेव्हा सगळ्यात पहिला वयोगट आपल्या समोर येतो तो म्हणजे लहान मुलं. तर लहान मुलांचा आहार कसा असायला हवा, काय सांगाल?
1: लहान मूल जसं जन्माला येतं तसं त्याला काय आहार देतो आपण? ते एकतर आईच्या गर्भातनं जस्ट आलेलं असतं, त्याला बाहेरच्या वातावरणाचं काही म्हणजे पाणी सुद्धा आपण देत नाही, तर त्याला पूरक आहार कुठनं मिळतं? तर ते म्हणजे आईचं दूध, जे फार महत्वाचं असतं त्याच्या ग्रोथसाठी, मेंटल डेव्हलपमेंटसाठी. मग जसं तो 1 महिने 2 महिने 6 महिन्यानंतर आपण त्याला लगेच बाहेरचं जेवण आपण त्याला इंट्रोड्यूस करतो. त्याला आपण आधी सॉफ्ट डाएटवर टाकतो, जसं लिक्विड्स आधी स्टार्ट करतो, फळांचा रस, मॅश केलेलं खिचडी किंवा म्हणजे राईसचं सूप, असं आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आहार इंट्रोड्यूस करतो 6 महिने 7 महिने. आणि वर्षाचा झाला की तो वरण भात भाजी पोळी खायला लागतो. हे झालं आपलं बाळपणापासून 1 वर्षाचं बाळ होतपर्यंतचा आहार. पण यातच जसं तो आता वाढीला त्याची रिक्वायरमेंट वाढते, त्याचे बोन्स डेव्हलप व्हायला लागतात, त्याची मेंटल ग्रोथ व्हायला लागते आणि त्याला आता जेवणाची पूरक आहाराची गरज असते. त्यात आपण पौष्टिक आहार त्याला आता इथे गरजेचं असतं. आता पौष्टिक आहार म्हणजे काय? पौष्टिक आहार म्हणजे ज्यात आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स हे सगळे घटक जेव्हा आपण आपल्या आहारात सहभागी करतो आणि ह्या सगळ्या याच्यातनं जे आपल्याला न्यूट्रिशन मिळते आपल्या बॉडीला, त्यापासून जी एनर्जी मिळते, ती जी ऊर्जा आहे ती त्या बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी पुढे प्रोग्रेसला महत्वाची ठरते. असं 1 वर्षाचं बाळ हळूहळू ते 12 वर्षापर्यंत त्याची रिक्वायरमेंट वाढत जाते. तो खेळायला लागतो, कुदायला लागतो, त्याची ऍक्टिव्हिटी लेवल्स वाढतात. त्यानंतर तो शाळेत जायला लागतो, अभ्यास करायला लागतो, म्हणजे त्याला मेंटल स्टॅबिलिटीची पण गरज असते. म्हणूनच त्याला आपण आता पूरक आहार ते वाढवण्यात येतात.
0: संतुलित आहार म्हणजे नेमकं कुठली गोष्ट किती प्रपोर्शन मध्ये असते?
1: हे संतुलित आहार हे प्रत्येक वयोगटाला वेगवेगळं असते. जसं आता आपण छोट्या मुलांना आपण 1 कटोरी म्हणजे जे 100 ग्राम वगैरे आपण त्यांना देतो, जसं तो 1 वर्षाचा झाला तर त्याला आपण थोडं 1 पोळी भाजी भात असं देणार. आणि जसं ते 12 वर्षाचे झाले तर त्यांची रिक्वायरमेंट वाढते तर त्यांना स्मॉल फ्रिक्वेंट मील देणं जरुरी असतं, म्हणजे थोड्या थोड्या 2-3 तासाच्या अंतरात त्यांना थोडं थोडं खायला हवं. जसं फ्रुट्स खायला हवे भरपूर प्रमाणात, हिरव्या पालेभाज्या खायला हव्या, कडधान्ये, अंडी, दूध, कॅल्शियम रिक्वायरमेंट कम्प्लीट व्हायला पाहिजे कारण त्यांचे बोन्स डेव्हलप होत असतात. आयरन डिफिशियन्सी नको व्हायला, स्किन व्हिटॅमिन ई ची गरज असते तर व्हिटॅमिन सी ची गरज असते. आंबट, संत्री, लिंबू असे जे फ्रुट्स आहेत ते इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे त्याच्या डाएटमध्ये. त्या व्यतिरिक्त कडधान्ये, अंकुरित आलेले कडधान्ये आणि पुढे हळूहळू त्याला हे सगळे आहार तो एका वेळेला तर खाणार नाही एवढं, म्हणून त्याला आपण थोडं थोडं वेगवेगळ्या प्रमाणात सकाळी आपण कडधान्य घेतली ब्रेकफास्टला, त्याच्यानंतर लंच प्रॉपर, मग एक फ्रूट, व्हेजिटेबल्स आणि सायंकाळला 1 वरण भात असं पूर्ण डाएट.

0: मिक्स आटा किंवा बोडी वगैरे करून दिली तर त्यांच्या डेव्हलपमेंटला अजून फायदा होतो.
1: तरुणांमध्ये आहाराचं नेमकं काय महत्व आहे?
0: तरुणांमध्ये म्हणजे ही अशी एक शारीरिक अवस्था आहे जिथे मनाची वेगाने वाढ होत असते, त्यामुळे त्यांना संतुलित आहार आणि पौष्टिक आहाराची जास्त गरज असते. मेन म्हणजे आपण त्यांना प्रोटीन युक्त पदार्थ जास्ती देऊ शकतो, ज्यात ड्रायफ्रुट्स इन्क्लूड करू शकतो आपण. दूध ड्रायफ्रुट्स आपण त्यांना थोडस जास्ती प्रमाणात वाढवू शकतो, कारण ह्या वयातले मुलं मोस्टली अभ्यासाकडे वळलेले असतात किंवा जॉब्सकडे वळलेले असतात, त्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात पाणी पिणे आणि बॉडी हायड्रेट ठेवणे फार गरजेचं असते. त्याच्यात ज्युसेस, सूप हे त्यांच्या रोजच्या जी त्यांची दिनचर्या आहे त्यात इन्क्लूड करणं जरुरी असते.
1: महिलांमध्ये आहाराचं काही विशेष महत्व आहे का, आणि त्यातही स्पेशली गर्भवती महिलांमध्ये आहार कसा असायला हवा?
0: गर्भवती महिला म्हणजे एक आपण बघूया की एक स्त्री जेव्हा ती आई होते त्यासाठी काय असते, तिची जी डेली रिक्वायरमेंट जी आधी होती त्यापेक्षाही तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं डेव्हलपमेंट प्रॉपर व्हावं, त्याला प्रॉपर डाएट मिळावं, हे कुठनं मिळणार त्याला? त्याला हे आईच्या गर्भातूनच मिळतं. म्हणून आईला आपल्याला त्याची कॅलरी रिक्वायरमेंट वाढवावी लागते. म्हणजे जे आपण संतुलित आहार आईला देत आहे ते आपल्याला तिची जी रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा अधिक द्यावी लागते. म्हणून आपण काय करतो की तिला एक हाय प्रोटीन, हाय आयरन, हाय कॅल्शियम रिच फूड्स विथ मिनरल्स अँड न्यूट्रियंट्स ऍड करतो, आणि खूप सारे फायबर, जेणेकरून तिला कॉन्स्टिपेशन किंवा तिचं डाएट एक प्रॉपर होईल आणि तिला गर्भावस्थेत बॉडी हायड्रेट राहायला मदत होईल. आणि ह्याच डाएटमधून तिचं बाळ हे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ होत असतं. कॅल्शियम युक्त म्हणजे आपण दूध, बादाम, ड्रायफ्रुट्स घेतोच, त्या व्यतिरिक्त आयरन रिच असं नाचणी सत्व आपण युज करू शकतो. व्हिटॅमिन सी फ्रुट्स जे आयरन ऍब्झॉर्प्शन साठी खूप चांगलं असतं. जर आपण आयरन प्रॉपर अमाऊंट मध्ये घेत आहे पण ते ऍब्झॉर्ब नाही होत आहे आपल्या बॉडीमध्ये तर आपल्याला आयरन डिफिशियन्सी होणार. तर ते ऍब्झॉर्प्शन साठी आपल्याला सोबत व्हिटॅमिन सी घेणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण जेव्हा गर्भावस्थेत असतो तर डाएट तर घेतोच, त्यासोबत सोबत लिंबू, आवळा, संत्री हे सुद्धा फ्रुट्स इन्क्लूड करणं जरुरीचं असतं.
1: हा हा, त्यासोबत पूनम ताई मेनोपॉझल पण एक सिच्युएशन असते, तर अशा वेळी पण आहारात काही बदल करायला हवा का?
0: एक्झॅक्टली, काय आहे मेनोपॉज ही एक खूप म्हणजे इमोशनली तिला आपल्याला सपोर्ट द्यावं लागतं, राईट. त्यामुळे काय होतं की जेव्हा ती मेनोपॉज कडे जाते तर तिची जी रिक्वायरमेंट असते ती वाढलेली असते आणि हार्मोनल्स लेवल्स पूर्ण इम्बॅलन्स झालेले असतात. हळूहळू तिचं वेट गेन व्हायला लागते, ती आता लठ्ठ होत आहे, वजन कमी नाही होत आहे, त्यामुळे ते इमोशनल स्ट्रेस एक असतंच. त्यातल्या त्यात तिने एक प्रॉपर डाएट घ्यायला हवा हे मी नक्कीच सांगेल, कारण ब्लड लॉस असतो, स्ट्रेस असतो. तर एक आपण आजच्या काळात बघतो की वर्किंग वुमन्स आहेत, बाहेर खाऊन घेतात काही पण, वन्स इन अ व्हाईल इट्स ओके, पण जसं रोजचं जे डाएट आहे ऍटलिस्ट त्याच्यात तिचं कॅल्शियम आयरन ची जी गरज आहे ती रिक्वायरमेंट कम्प्लीट फुलफिल व्हायला पाहिजे. यात हिरव्या पालेभाज्या हे महत्वाचं रोल प्ले करतात, त्याच्याने तिचं डायजेशन प्रॉपर होतं आणि आयरन कॅल्शियमची रिक्वायरमेंट कम्प्लीट होते.
1: आयरनची रिक्वायरमेंट घरी कम्प्लीट करायची असेल तर काय खाऊ शकतो आपण?
0: आयरनची रिक्वायरमेंट जर आपल्याला घरी कम्प्लीट करायची असेल, हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खा किंवा मग पालेभाज्यांचा ज्यूस घ्या. गाजर, बीटरूट हे पालकमध्ये मिक्स करून त्याचं जर ज्यूस घेतलं तुम्ही रोज 1 ग्लास विथ पिंच ऑफ लेमन, तर तुम्ही त्यात आयरनची रिक्वायरमेंट, तुमचं आयरन फार लवकर वाढू शकतं.
1: आणि कॅल्शियमची रिक्वायरमेंट कशी पूर्ण होऊ शकते?
0: कॅल्शियम आपल्याला अंडी, दूध, ड्रायफ्रुट्स वगैरे मधनं मिळतं मोस्टली. तर आता नॉन व्हेजिटेरियन असतील तर त्यांना कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं, बट व्हेजिटेरियन्स लोकांना थोडंसं दुधाचं प्रमाण वाढवावं लागतं, पनीर हे सगळं घ्यावं लागतं, ते प्रॉपर प्रमाणात घेतलं तर त्यांची कॅल्शियमची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते.
1: आता आपण वळणार आहोत नेक्स्ट याच्याकडे, तो म्हणजे वृद्ध मंडळी. वय झालेलं असतं, हाडं कमजोर झालेली असतात, मग अशा याच्यात आहार नेमका कसा असायला हवा?
0: वृद्ध अवस्था म्हणजे एक अशी अवस्था असते ज्याच्यात आपल्याला आपली जी ऍक्टिव्हिटीज आहेत त्या हळूहळू कमी होत जातात. जसं आपण जे 20 ते 50 वर्षाच्या वयात ज्या जितक्या ताकदीने जितक्या फास्ट आपण काम करत असतो ते आता आपलं स्लो डाऊन होण्याचीही वेळ आहे. जसं ऍक्टिव्हिटीज कमी झाल्या तर आपली पचनक्रिया ही पण कमजोर होणार, म्हणजे ती मंदावत जाते हळूहळू. सगळं तेलकट, तुपकट, शुगरी फूड्स

0: हे सगळं ती डायजेस्ट करेल हे आता तिच्यात तेवढी ताकद नसते. म्हणून अशा वेळेला वृद्ध लोकांनी एक साधारणपणे मऊ भात, खिचडी, मल्टीग्रेन रोटीज ज्या बनतात, भाकरी, असं डाएट घेणं जरुरी असं मला वाटतं. त्यासोबत खूप प्रमाणात पाणी पिणे आणि सूप किंवा दूध असं प्रकार, लिक्विड्स, फ्रूट ज्युसेस हे त्यांनी आपल्या आहारात इन्क्लूड करायला हवं, जेणेकरून की त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम थोडी प्रॉपर वर्किंग करेल. त्याचबरोबर आपण बघतो की वृद्धावस्थात हळूहळू हाडे ठिसूळ होत जातात, आयरन कमी होतो आपल्या बॉडीमध्ये, आपण थोडेही पडलो किंवा कुठे अडकलो तर आपले हाड लगेच क्रॅक होतात, फ्रॅक्चर्स होतात, हे आपण बघतो. आपली कॅल्शियमची रिक्वायरमेंट प्रॉपर व्हायला हवी यासाठी आपल्याला कॅल्शियमयुक्त पदार्थ घेणं फार जरुरी आहे आणि ते आपल्या रोजच्या याच्यात दुधातनं, अंडीमधनं आपण घेऊ शकतो. आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडनं एक आपण रुटीन चेकअप करायला हवा. आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स बाजारात भरपूर प्रमाणात अव्हेलेबल आहेत, पण त्या आपल्या मताने न घेता तज्ज्ञांच्या सल्ल्यानी ते नक्की घ्या. त्याच्याने तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती पण फुलफिल होईल.
1: बरेचदा असं असतं की बऱ्याच आजारांमध्ये हे खाऊ नका किंवा एखादा पदार्थ खाऊ नका किंवा हे जास्त खा असं सांगण्यात येतं, तर मग आजारानुसार काही पदार्थांचं बंधन असतं का?
0: नक्कीच. विविध प्रकारचे आपण आजार बघतो. आज पूर्ण लाईफस्टाईल पूर्ण चेंज झालेली आहे. आजच्या ह्या दगदगीच्या जीवनात लाईफस्टाईल मॅनेजमेंट होत नाही आहे प्रॉपर. त्यामुळे काय होत आहे की जे आजार 50-शीत यायचे किंवा 60-त यायचे ते आता तुम्हाला अर्ली एज मध्ये डायग्नोस होत आहेत. जसे ऍट द एज ऑफ 30 तुम्हाला डायबिटीज होत आहे, तुम्हाला बीपी येत आहे. का? कारण हे लाईफस्टाईल पूर्णपणे तुमचं चेंज झालं आहे, खानपान चेंज झालेलं आहे, टाइम मॅनेजमेंट राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता ही जी सिच्युएशन आहे तुमची यातनं तुम्हाला बाहेर पडणं फार गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या आजारांना आपण एकसारखं असं संतुलित आहार देऊ शकत नाही. संतुलित आहार आपण आता बोललो या आधी की आपण संतुलित आहार घ्यायला हवं, पण ह्या सगळ्यांना आपण ह्या सगळ्या नॉर्मल पर्सन मध्ये सहभागी करू शकत नाही. कारण जसं आपण सगळ्यांचे कपडे सगळेच नाही घालू शकत. प्रत्येक मनुष्याला कपडे घालण्याची पद्धत वेगळी असते, त्या कपड्यांमध्ये तो फिट नाही होत. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक वयोगटाचा मनुष्य याच्यासाठी वेगवेगळे कपडे बनवलेले आहे आपण वेगवेगळे. तसंच आज आपण जर आपल्याला वेगळा आजार झालेला आहे तर आपण नॉर्मल तसंच डाएट सगळ्या सामान्यासारखं घेऊ शकत नाही. एक एक्झाम्पल सांगते. जसं आपण आता एखादी मधुमेह म्हणजे डायबिटीज, आता त्याला आपण रिस्ट्रिक्ट करतो की तू शुगर नाही खायला पाहिजे. का? कारण आपल्याला त्याला रिकवर करायचंय, क्युअर करायचंय. पण जर आपण त्याला नॉर्मल डाएट दिलं तर तो शुगर खाणार. आपण त्याला सजेस्ट केलं की तू शुगर खा तर तो आजार बरा न होता तो अधिक चिघडेल. आपण त्याला शुगर ऍड ऑन केली तर तो चिघडता चिघडता तो लवकर ठीक न होता तो आणखी बीमार होईल. तसंच जर हृदय रोगी असेल एखादी, त्याला आपण ऑइली फूड सजेस्ट करू शकत नाही. कारण ते त्याला रिस्ट्रिक्शन फॉलो करावं लागेल. म्हणून आपल्याला प्रत्येक, आम्ही स्पेशली आहार विशेषज्ञ, आम्ही त्यांची स्टडी करतो, त्यांची रिक्वायरमेंट बघतो, त्यांचं हाईट, वेट आणि त्यांच्या आजार हे बघूनच आपल्याला त्याला स्पेसिफिक असं डाएट देणं गरजेचं आहे.
1: आपण सर्व वयोगटानुसार आहाराचं महत्व सांगितलं, कुठला आहार असायला हवा. आता आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की पोषक आहार जर घेण्यात आला नाही तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
0: नक्कीच. पोषक आहार घेण्यात येत नसेल तर, जर आपण असं पोषक आहार नाही घेतलं तर आपल्याला हळूहळू, आपल्याला आधी काही नाही वाटत की आपण खातो आहे, आपली रिक्वायरमेंट कम्प्लीट होत आहे, आपण जेवत आहे, पोट भरलं, आपण इतकंच बघतो. पण हळूहळू काय होतं की आपली न्यूट्रिशन डिफिशियन्सी लो होत जाते. म्हणजे आपण आता जर हळूहळू आयरन डिफिशियन्सीकडे जातो, त्याच्यानंतर कॅल्शियम डिफिशियन्सीकडे जातो, व्हिटॅमिन डिफिशियन्सी होतात, बी कॉम्प्लेक्सची डिफिशियन्सी आज फार कॉमन झालेला आहे. तर अशा डिफिशियन्सीला आपल्याला समोर जावं लागतं जर आपण पोषक आहार नाही घेतला तर. आणि आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा फार चेंजेस होतात. हळूहळू आपली हाडे ठिसूळ होणार, मग आपण म्हातारपणात जे आजार होणार आहेत ते आपल्याला अर्ली एजमध्ये फेस करावे लागणार.
1: हा हा. तर हे सगळे दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात.
0: हे फार मोठं दुष्परिणाम आहे.
1: हा. पूनमताई, सगळ्यात शेवटी आमच्या सर्व श्रोत्यांना आपण आहाराविषयी काय मार्गदर्शन कराल?
0: मी सर्व श्रोत्यांना हेच सांगू इच्छिते की संतुलित आहार घ्या आपल्या

0: आहारामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, मायक्रोन्युट्रियंट्स, मॅक्रोन्युट्रियंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फळे, भाज्या, हिरव्या भाज्या हे सगळं एकत्रित करून रोजच्या जीवनात तुम्ही इन्क्लूड करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे वेळा आहेत, टायमिंग्स, त्या निश्चित करा. आणि भरपूर पाणी प्या. आणि एक लक्षात ठेवा की आपण जर जगत आहोत तर हे आपण जेवणासाठी नाही जगत आहोत, तर जगण्यासाठी आपण जेवण जेवत आहोत. म्हणून जेवणाचं इम्पॉर्टन्स आपल्याला तितकंच महत्वाचं आहे जितकं जगण्याचं महत्व आहे. भरपूर खा, आनंदी रहा, आणि जे पण खाता ते आनंदाने खा.
1: पूनम ठोंबरेताई, आपण इथे आलात आणि विविध वयोगटानुसार आहाराचं महत्व याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, विविध वयोगटानुसार आहाराचं महत्व या विषयावर सुप्रसिद्ध डायटेशियन पूनम ठोंबरे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: घरकुल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 10:51 झालेली आहे. ऐकूया एक संदेश.
1: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
0: श्रोते होता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना. पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे हे 46 वर्षाचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहेत. यांची उंची 5'4", बांधा मध्यम, रंग सावळा आहे. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: आकाश गजानन मानकर, टेंभूरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती, किंवा भांडेवाडी पोलीस स्टेशन, नागपूर. अमरकुमार मुन्नालाल खुशवा 26 वर्ष वयाचा हा तरुण आपल्या राहत्या घरून निघून गेलेला आहे. याची उंची 5'3", बांधा मध्यम आहे, रंग सावळा आहे. याला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णाचा तरुण आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: सुरुची योगेश गायधने, आनंद योग अपार्टमेंट, दत्तात्रय नगर, नागपूर. कौशल्याबाई गणपतराव मेंढेकर 70 वर्ष वयाची ही महिला आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. यांची उंची 5'3", बांधा सडपातळ, रंग सावळा आहे. यांना छत्तीसगढी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास त्यांच्या मुलाला कळविण्यासाठी पत्ता असा आहे: कैलाश गणपतराव मेंढेकर, राहणार आंबेनगर, लाल शाळेजवळ, प्लॉट नंबर 69, पारडी, नागपूर. प्रिया अरुणकुमार सिंग ही 29 वर्ष वयाची तरुणी आपल्या मेडिकल हॉस्पिटलच्या हॉस्टेलमधून निघून गेलेली आहे. हिची उंची 5', बांधा सडपातळ, रंग गोर आहे. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग, खापरी रेल्वे स्टेशन, मिहान, नागपूर. सुरेश मारोतराव पंचभाई हे 56 वर्ष वयाचे गृहस्थ मॉर्निंग वॉक करायला जातो म्हणून निघून गेलेले आहे. यांची उंची 5'10", बांधा साधारण, रंग सावळा आहे. यांच्या डाव्या हातावर सुरेश असं नाव गोंदलेलं आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास सक्करदरा पोलीस स्टेशन, नागपूर इथं कळवावं. साक्षी राकेश मेश्राम 18 वर्ष वयाची ही तरुणी बेपत्ता आहे. हिची उंची 5', बांधा सडपातळ, रंग गोर आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: राखी राकेश मेश्राम, रॉय क्लिनिक जवळ, जरी

का नागपुर, नभा नंदू सोनटक्के ही तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा आहे. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास नंदू वासुदेव सोनटक्के यांना पोलीस स्टेशन अजनी नागपूर इथं कळवावं. अशोक पुंडलिकराव बाराहाते हे 53 वर्षाचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. यांची उंची 5 फूट 4 इंच आहे, चेहऱ्याची ठेवण लांब आहे आणि हे मानसिक रोगी आहेत. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे सुरेश पुंडलिक बाराहाते, इमामवाडा, नागपूर. सुदर्शन रामदयाल शाहू, 53 वर्षाचे हे गृहस्थ बेपत्ता आहेत. यांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा आहे. यांना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे रेणुका सुदर्शन शाहू, रमणा मारुती, नागपूर. तनुश्री पुरुषोत्तम चन्ने ही 23 वर्ष वयाची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. हिची उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ असून हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे पुरुषोत्तम चन्ने, विजयलक्ष्मी पंडितनगर, नंदनवन, नागपूर. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना श्रोते आत्ताच आपण ऐकल्यात. आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22846 हातिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळेवरच येईल. 12844 अहमदाबाद पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 येणारी गाडी 6 मिनिटं उशिरा धावते आहे. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:05, 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:30, 12626 केरला एक्सप्रेस 11:50, 20805 विशाखापट्टणम एक्सप्रेस 2:15, 12976 मैसूर एक्सप्रेस 2:15, 22619 बिलासपूर एक्सप्रेस 3 वाजता, 12592 गोरखपूर एक्सप्रेस 3:55, 12296 संघमित्रा एक्सप्रेस 4:25, 22648 कोरबा एक्सप्रेस 4:45, 12106 विदर्भ एक्सप्रेस 5 वाजता, 12649 संपर्क क्रांती एक्सप्रेस 5:10, 12722 दक्षिण एक्सप्रेस 5:10, 20823 पुरी अजमेर एक्सप्रेस 5:45, 12114 पुणे गरीब रथ 6 वाजता, 12833 हावरा एक्सप्रेस 6:05, 61119 अमला मेमू 6:10, 127 गंगा कावेरी एक्सप्रेस 6:20. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. उशिरा येणाऱ्या गाड्यांविषयी माहिती. 12809 हावरा मेल 11:20 येणारी गाडी 23 मिनिटं उशिरा धावते आहे. 08609 हातिया LTT स्पेशल 8:15 येणारी गाडी 3:45 उशिरा येईल. 06509 बँगलोर हमसफर 7:30 येणारी गाडी 4:50 उशिरा धावते आहे. 12102 जानेश्वरी एक्सप्रेस 2:20 येणारी गाडी 9 मिनिटं उशिरा येत आहे. 12810 मुंबई मेल 2 वाजता येणारी गाडी 32 मिनिटं उशिरा येत आहे. आणि 18030 शालिकमार LTT एक्सप्रेस 1:35 येणारी गाडी 1:22 उशिरा धावते आहे. 12994 पुरी गांधीधाम एक्सप्रेस 2:50 येणारी गाडी 1 तास उशिरा धावते आहे. 18029 शालिकमार एक्सप्रेस 1:20 येणारी गाडी 3:20 उशिरा धावते आहे. आणि 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:55 येणारी गाडी 1 तास उशिरा येईल. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आताच आपण ऐकलीत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नागपूर शहराचं मागील 24 तासातले कमाल तापमान 43.2 डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान 27.6 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलं. येत्या 24 तासामध्ये आकाश किंचित ढगाळलेलं राहील आणि कमाल आणि किमान तापमान 43 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11 वाजता आहेत. थोड्याच वेळात गाता रहे मेरा दिल जुन्या हिंदी फिल्मी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकत होतात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11:30 झालेली आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार. आलेख आणि निवेदन स्वाती तुपकर यांचं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्ते आहेत मोनाली शेंडे. श्रोतेहो नमस्कार. आज आपल्या स्वरबहार या कार्यक्रमामध्ये नव्या आणि जुन्या गीतांचा आणि कलाकारांचा संगम आपल्याला बघायला मिळणार आहे. 9 जून 1912 रोजी जन्मलेले भारतीय चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज संगीतकार आणि गायक वसंत देसाई यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमीलाही उत्कृष्ट संगीत दिलं. त्यांच्या अजरामर संगीतामुळे त्यांना भारतीय संगीत विश्वात मानाचं स्थान मिळालं. संगीतकार वसंत देसाई यांच्यासह हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर आणि अमिषा पटेल यांच्याही चित्रपट प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या 2 आखे 12 हात या चित्रपटातल्या या छानशा गीतासह.

वसंत देसाई यांना बालपणापासूनच संगीताची प्रचंड आवड. कोल्हापूरला आल्यावर प्रभात फिल्म कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि त्यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती. त्यावेळी त्यांनी संगीतकार गोविंदराव टेंबे यांच्या सहाय्यकाची भूमिका पत्करली. पुढे तीच कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आली आणि सोबत वसंत देसाई सुद्धा. त्यांना मास्टर कृष्णराव आणि केशवराव भोळे या दोन दिग्गज कलाकारांचा सहवास लाभला. तेथेच संगीतातले स्वर, ताल, फिरकी आणि रसानुकृत भाव

दर्शन तेशिकले. प्रभात फिल्म कंपनीमध्ये 1932 मध्ये निर्माण झालेल्या अयोध्येचा राजा या बोलपटात त्यांनी अभिनेता आणि गायक म्हणूनही काम केलं. वसंत देसाई यांनी व्ही शांताराम यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात संगीतही दिलं. शकुंतला, रामशास्त्री, दो आखे बारह हात, गुंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे यासारख्या चित्रपटांमधील त्यांचं संगीत अविस्मरणीय ठरलं. तसेच अनेक उत्कृष्ट मराठी चित्रपटांना आणि नाटकांना सुद्धा त्यांनी संगीत दिलं. देव दिनघरी धावला या अजरामर संगीत नाटकातील ऋणानुबंधाच्या हे गीत आजही रसिकांच्या ओठावर कायम आहे. आणि श्रोतेहो, वसंत देसाई यांनी त्यांच्या रसिक प्रेक्षकांशी असलेले त्यांचे ऋणानुबंध त्यांच्या संगीताच्या माध्यमातून अजूनही कायम ठेवले आहेत.

श्रोतेहो, 1943 मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कला मंदिरच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिलं. इथूनच त्यांची संगीत कारकीर्द पुढे अनेक वर्ष चालू राहिली. चित्रपट आणि नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिलं. अशा या थोर संगीतकाराला 1971 मध्ये भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज 9 जून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शब्दसुमनांनी आदरांजली अर्पण करूया.

श्रोतेहो, चित्रपट सृष्टीतील सोनम कपूर ही आघाडीची नायिका आणि बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी. फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनमचा जन्म 9 जून 1985 रोजी मुंबई इथं झाला. तिनं 2007 सावरिया या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नीरजा आणि रांझणा या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. नीरजा या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला. यासोबतच आयशा, भाग मिल्खा भाग, प्रेम रतन धन पायो, पॅडमॅन यासारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सोनम कपूरनं अनेक महिला प्रधान चित्रपटात काम केलं आणि यशाची उंची गाठली. सोनम कपूर सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत, तसंच धर्मादाय संस्थांना सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलाय. त्यांनी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कारांच्या फॅशन शोमध्ये भाग घेतला होता, जो भारतीय चित्रपट उद्योगातील गरजू लोकांना मदत करतो. तेव्हा श्रोतेहो, अशा या गुणी अभिनेत्रीला तिच्या जन्मदिनानिमित्त आपण अनेक शुभेच्छा देऊया.

श्रोते हो, गदर एक प्रेमकथा आठवतोय ना हा चित्रपट? आणि त्या चित्रपटाचा दुसरा भाग सुद्धा येऊन गेला आणि तोही यशस्वी झाला. त्यात अभिनय केलेली मुख्य नायिका म्हणजे अमीषा पटेल. दोन्ही चित्रपटात तिनं तेवढीच सशक्त भूमिका केली आणि ती तिची भूमिका गाजली सुद्धा. कहो ना प्यार है या ब्लॉकबस्टर चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 9 जून 1975 मध्ये मुंबईत जन्मलेली अमीषा अवघ्या 5व्या वर्षीपासून एक प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तकी आहे. हिंदीसोबतच ती तेलगू चित्रपटात सुद्धा काम करते. गदर एक प्रेमकथा या चित्रपटासाठी अमीषाला फिल्मफेअर विशेष कामगिरी पुरस्कार सुद्धा मिळाला. हमराज, क्या यही प्यार है, भूल भुलैया, रेस 2 हे तिचे आणखी काही चित्रपट. अमीषा पटेल 2004 पासून प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांमध्ये सामील झाल्या आहेत आणि यासोबतच सामाजिक कार्यातही त्या सक्रिय आहेत. आज 9 जून अमीषा पटेल यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा देऊया.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वरबहार. आलेख आणि निवेदन होतं स्वाती तुपकर यांचं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरबहार हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 12 वाजतायत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484574. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233074.
1: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? सध्या पावसाळ्याच्या दिवसांना सुरुवात होणार आहे. काही काही ठिकाणी तर पावसाला सुरुवात सुद्धा झाली आहे. मैत्रिणींनो काळे ढग आभाळात दाटू लागले आणि पहिल्या पावसाचा सुगंध हवेत जेव्हा दळवळतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण त्याच्या येणाऱ्या आनंदाबरोबरच आपल्याला काही तयारीही करावी लागते, म्हणजे मान्सूनपूर्व तयारी. काही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षसुद्धा द्यावं लागतं, जसं की सर्वात आधी घराची तपासणी करणं गरजेचं असतं. घराच्या आजूबाजूला पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल का ते बघायचं असतं. कपाटात ओलसरपणा राहू नये म्हणून प्रयत्न करणं. कपड्यांची निवड करणं, जाड कपड्यांपेक्षा हलके पटकन सुकणारे कपडे वापरणं. छत्री आणि रेनकोटची व्यवस्था करून ठेवणं. किराणा साठवतानाही काळजी घेणं, नाहीतर पावसाळ्यातील ओलसरपणामुळं त्यांना किडे लागण्याची शक्यता असते. डास आणि कीटकांपासून आपलं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं. मैत्रिणींनो घराबाहेरही जिथे जिथे पाणी साचत असेल अशा जागांवर भरणं भरून ते खड्डे बुजवणं. आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणं. पावसाळा सुंदर असला तरी त्यासाठी योग्य तयारी करणं तितकंच महत्वाचं आहे. अशा छोटी छोटी काळजी घेतली तर ओलसरपणा, दुर्गंधी, कीटक आणि धावपळ यांसारख्या समस्या आपल्याला सहज टाळता येतात. त्यामुळेच पावसाची पहिली सर येण्यापूर्वीच घर, आरोग्य आणि दैनंदिन गरजांची तयारी नक्की करून ठेवा आणि येणाऱ्या पावसाचा आनंदही भरभरून घ्या.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. आपल्या रोजच्या जगण्यात आपल्यासाठी सुखाची आणि आनंदाची आणखी एक गोष्ट असते, ती म्हणजे छान छान पदार्थ तयार करून खाण्याची आणि बनवून खाऊ घालण्याची. कारण खमंग आणि चटपटीत असे पदार्थ सर्वांनाच आवडत असतात. मग त्यात वेगळेपणा कसा आणता येईल याचा आपण नेहमीच प्रयत्नसुद्धा करत असतो. मैत्रिणींनो, आज आपण खमंग आणि चटपटीत या आपल्या मालिकेमध्ये खमंग बिर्याणीचे प्रकार जाणून घेणार आहोत. तर चला तर जाणून घेऊया खमंग आणि चटपटीत या मालिकेमध्ये खमंग बिर्याणीचे प्रकार, नीलिमा जोशी यांच्याकडून.

0: निलिमाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: निलिमाताई, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे खमंग बिर्याणी. तर सगळ्यात आधी या बिर्याणीची उत्पत्ती कशी झाली त्याबद्दल ऐकायला आम्हाला खूप आवडेल.
1: मॅडम, असं आहे, शहरानुसार बिर्याणीची नावं बदलतात. बिर्याणीची उत्पत्ती फार जुन्या काळी झालेली आहे. बिर्याणी हा शब्द पर्शियन भाषेतील आहे. पर्शियन भाषेमध्ये बिरियन किंवा बिरिंज हा शब्द आला होता आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे की शिजण्यापूर्वी तळलेले. 16व्या त्या 17व्या शतकामध्ये, मुघल काळामध्ये हा शब्द किंवा बिर्याणी आपल्या इथे रूढ झाली.
0: तर मग बिर्याणी आणि पुलाव यामध्ये काय अंतर आहे?
1: दोन्ही याच्यात भरपूर फरक आहे मॅडम. बिर्याणी जी आहे ती भरपूर ॲरोमॅटिक म्हणजे सुगंध असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप कॅलरी डेन्स, त्याच्यात भरपूर कॅलरीज आहेत. कारण त्यामध्ये भरपूर तुपाचा आणि तेलाचा किंवा वापर केलेला असतो आणि मुख्यतः चिकन किंवा मटन पासून ती तयार केलेली असते.
0: आणि पुलाव आणि बिर्याणीत करतेवेळी पण एक काही खास फरक असतो.
1: करतेवेळी तर दम जो शब्द वापरलेला आहे ना मॅडम बिर्याणीमध्ये, दम बिर्याणी, दम म्हणजे स्टीम देतो, वाफेनी शिजवली असते. आणि बिर्याणीमध्ये मुख्यतः लेयर्स असतात, थरावर थर. एक थर भाज्यांचा व्हेजिटेबल बिर्याणी असेल तर, किंवा एक थर मांस किंवा चिकनचा, दुसरा लेयर तांदळाचा, पुन्हा वरचा लेयर तांदळाच्या वर भाज्या, भाज्यांच्या वर तांदूळ. आणि बिर्याणीमध्ये वरून गरम तूप सोडलं जातं आणि सुगंधित करण्यासाठी केशरयुक्त दूध किंवा केवडा वॉटर हे टाकून त्याला टाईट पक्क झाकण लावून चारी बाजूनी कणकेनी सील करून दम दिला जातो आणि खूप संथ हळूहळू केल्या जाते. आणि त्याच्या उलट जो पुलाव असतो त्यामध्ये सगळ्या भाज्या आणि एकत्र करतो आणि त्यात एकदम सगळे तांदूळ टाकून देतो आणि पाणी टाकून शिजायला लावतो. तर अशा प्रकारे फरक

0: आणि वरून तूप सोडायची त्यात काही पद्धत नाही आहे.
1: निलिमाताई, प्रांत बदलला की आपल्या देशामध्ये बिर्याणीची चव पण बदलते. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी खास करून केली जाते, तर या बिर्याणीचे प्रकार कुठले सांगता येतील?
0: बिर्याणी आहे जिचं नाव फार फेमस आहे, सगळ्यांना फार आवडते, ती हैदराबादी बिर्याणी. तर ह्याची विशेषता आहे की ह्याच्यामध्ये सुगंध खूप असतो. जाफरान, ज्याला जे म्हणतो ना, केशरयुक्त दूध आणि केवडा टाकून आणि तुपाचा भरपूर लेअर टाकून ती केलेली असते. आणि ह्यामध्ये वेगळेपणा हा आहे की ह्याच्यामध्ये कच्चं मटण किंवा कच्चं चिकन वापरलं जातं आणि मग ते तांदळाबरोबर नंतर शिजवलं जातं. ही अतिशय रॉयल अशी बिर्याणी आहे. दुसरा प्रकार जो आहे त्याला बेंगलुरू

0: दुसरा प्रकार जो आहे त्याला बेंगलुरू मधली ही आहे, ज्याला दोन्ने बिर्याणी म्हणतात. दोन्ने म्हणजे त्याच्यामध्ये द्रोणामध्ये पानाचे द्रोण करून त्यात ती वाढली जाते म्हणून दोन्ने बिर्याणी. तिसरी आहे अवध बिर्याणी किंवा ती लखनवी बिर्याणी असते, ह्यामध्ये सुद्धा मटन किंवा चिकन ह्याचा वापर केला असतो. पण फरक इथे हा आहे की हे अर्धवट शिजवलेलं चिकन मटन वापरले जातं आणि मग त्यावर तांदळाचा आणि इतर ड्रायफ्रुट्स इन्ग्रेडियंट्सचा लेअर दिला जातो. नंतर आणखी एक बिर्याणी आहे जिचं नाव आहे कलकत्ता बिर्याणी. ह्याची विशेषता ही आहे की ह्यात उकळलेले बटाटे किंवा उकळलेली अंडी वापरलेली असतात.
1: अरे वा,
0: हा, हे घालून केलेलं असतं आणि ही थोडीशी गोडसर असते इतर बिर्याणीच्या तुलनेत. नंतर एक प्रकार आहे मलाबार किंवा केरळची बिर्याणी. तर ह्यात विशेषता आहे की तिथला जो फेमस तांदूळ आहे कायमा तांदूळ, जो फार सुगंधी तांदूळ आहे, तो बासमतीच्या जागी वापरलेला असतो आणि त्यात तूप असतं, काजू असतात, खडे मसाले टाकलेले असतात. अशी रिच आणि सुंदर बिर्याणी केरळमध्ये तयार केली जाते. नंतर एक तामिळनाडूची आहे दिंडीगुल बिर्याणी. तर या बिर्याणीमध्ये एक सिरगा सांबा हा तांदूळ वापरला जातो आणि ही बिर्याणी थोडी टँगी असते चवीला, इतरपेक्षा वेगळी. बासमती न वापरता इथे हा खास तिथे तयार होणारा तांदूळ सिरगा सांबा वापरला जातो. नंतर एक बॉम्बे बिर्याणी आहे, ती आंबट गोड असते थोडीशी. नंतर एक आहे दिल्ली बिर्याणी, जिला मुघलाई बिर्याणी, खूप फेमस बिर्याणी आहे. ती पण खूप रिच अशी सुगंधित ॲरोमॅटिक रिच अशी बिर्याणी असते आणि खायला फार चवदार असते. तर अशा रिजननुसार, पण सगळ्या ठिकाणी दम देणे बिर्याणीला कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये रिचनेस येण्यासाठी मेवा आणि तूप ह्याचा भरपूर वापर केला जातो. आता सगळ्यांच्या आवडीची जी आहे ती आपण हैदराबादी बिर्याणी घेऊ का?
1: नक्कीच.
0: आपण बघूया हैदराबादी चिकन दम बिर्याणी. ही एक नॉनव्हेज बिर्याणी आहे. यामध्ये बासमती तांदूळ वापरायचा आहे, चिकन आहे, कांदे आहेत तळलेले, लिंबू, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, खडे मसाले, पुदिना, तूप, केशर, दही, दूध हे साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि आपण बोलत होतो मॅडम, एक वस्तू सुटली आपली, एक गोष्ट सांगायची राहिली की बिर्याणीमध्ये मॅरिनेशन महत्वाचं आहे. मॅरिनेशन म्हणजे की दह्यामध्ये सगळे मसाले घालून चिकन किंवा भाज्या अशा बुडवून ठेवायच्यात अर्धा एक तास, म्हणजे सगळे मसाले आतपर्यंत मुरतात आणि चव आणखी छान एन्हान्स होते. तर मॅरिनेशन ह्यामध्ये आता करायचंय. तर चिकनचे पीसेस धुवून घ्यायचे, त्याला तिखट, हळद, हिरवी मिरचीचे तुकडे, मीठ, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना आणि एक हैदराबादी गरम मसाला तो टाकायचा एक चमचा भर, दालचिनी, लवंग, काळे मिरे आणि एक चमचा तेल घालून छान मिसळून घ्यायचं. त्यात तळलेले कांदे घालायचे आणि केसर दूध पण टाकायचं. विलायचीची थोडी पूड टाकल्यास चव आणखी छान होते. आणि हे सगळं मिसळून व्यवस्थित बाजूला ठेवून द्यायचं 2 तास तरी, म्हणजे सगळे मसाले चिकनमध्ये नीट जातात. मग दुसरी प्रोसिजर करायची ती तांदूळ शिजवायची. भरपूर पाणी घ्यायचं पातेल्यात, त्यात मीठ, पुदिना, गरम मसाला, लवंग, विलायची, कलमी आणि 2 चमचे तेल असं टाकून पाणी छान उकळू द्यायचं. त्यात धुतलेला तांदूळ घालायचा आणि 3 मिनिटं शिजू द्यायचा. बिर्याणीमध्ये नेहमी हे लक्षात ठेवायचं की तांदूळ 3/4 शिजला पाहिजे, पूर्ण गिजका होईपर्यंत शिजवायचा नाही. उरलेला तांदूळ मग तो लेअरिंगमध्ये शिजून जातो. तर हा तांदूळ शिजला की मग 3 मिनिटांनंतर पाणी उपसून बाहेर काढायचं आणि तांदूळ आपल्या एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचा. मग तिसरी प्रोसिजर हे करायची की लेअरिंग, एक छान हंडी घ्यायची. आजकाल मातीच्या सुद्धा हंड्या मिळतात बरं मॅडम. तर त्या हंडीमध्ये लेयर्स द्यायचे. चिकन आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, आधी तूप घालायचं भरपूर आणि त्यामध्ये चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते त्याचा एक लेयर, त्याच्यावरती दुसरा लेयर तांदळाचा, मग पुन्हा तिसरा लेयर चिकनचा आणि मग पुन्हा तांदळाचा. पण जेव्हा लेयर करतो तेव्हा मधनं मधनं केशरयुक्त दूध सोडायचं आणि तुपाचं, गरम तुपाचं असं छान धार सोडायची आणि मग त्याला सील करणं फार महत्वाचं आहे.

0: त्यानंतर त्याला चारही बाजूनी हंडीला सील करायचं आणि छान मंद आचेवर दम येईपर्यंत म्हणजे शिजेपर्यंत ती ठेवायची. आणि त्यानंतर आरामशीर काढून त्याला कोथिंबीर वरनं पेरायची आणि सजवून ताटात वाढायची. गरम गरम बिर्याणी एन्जॉय करायची.
1: नक्कीच. तर यातलं पोषण मूल्य आम्हाला सांगा ना.
0: पोषण मूल्य बिर्याणीमध्ये साधारण कॅलरीज एक प्लेट बिर्याणीतनं 400 ते 450 किलो कॅलरीज तुम्हाला मिळतात. आणि त्यातल्या त्यात चिकन बिर्याणी तर खूप रिच बिर्याणी आहे, खूप कॅलरीज भरपूर असल्यामुळे ती मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना, शिकणाऱ्या, ज्यांना स्पोर्ट्समध्ये जेव्हा ज्यांना कॅलरीजची आवश्यकता आहे ते खाऊ शकतात.
1: अशा आमच्या मैत्रिणींसाठी एखादी फणसाची बिर्याणी आहे का तुमच्याकडे?
0: आहे आहे, नक्कीच आहे. आणि फणसाची बिर्याणी जी आहे ना मॅडम, त्याची खासियत ही आहे की फणस दिसायला टेक्स्चर वाईज हे चिकन मटन सारखं दिसतं, मटन सारखं स्पेशली दिसतं. त्यामुळे त्याच्यात ते असं फायबरयुक्त, रेषेयुक्त, तंतुयुक्त असं आपण म्हणतो. आणि दिसायला रंग सुद्धा शिजल्यावर लालसर असा तो अगदी नॉनव्हेज सारखा दिसतो. म्हणून ही बिर्याणी आपण नक्कीच घेऊ. फणसाची बिर्याणी करायला तुम्हाला तांदूळ लागतील, लांब तांदूळ घ्यावा. नंतर फणस चिरून घ्यावा व्यवस्थित आणि धुवून स्वच्छ करून बाजूला ठेवावा. कांदा, टमाटर, दही, तेल, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, तिखट, धणे पावडर, मीठ, तूप आणि केशर घातलेलं दूध हे सगळं तयारी करून ठेवावं सामग्रीमध्ये.
1: आणि बिर्याणीला इतकं साहित्य लागतं की त्याची पूर्वतयारी जर आपण आधीच केली तर ती लवकर बनेल.
0: नक्की नक्कीच, भरपूर ह्याच्यामध्ये मसाले लागतात आणि खडे मसाले तर तुमच्याजवळ सगळे असलेच पाहिजे, त्याचीच ही मजा आहे. तर विधी बघत असताना पहिल्यांदा तांदूळ धुवून ठेवायचे, बाजूला ठेवा. आणि त्यानंतर 10 मिनिटांनंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवा आणि त्यामध्ये हा तांदूळ जवळजवळ 70-80% शिजवून घ्या. नंतर शिजल्यावर पाणी त्याच्यातनं काढून टाका आणि चाळणीमध्ये तांदूळ बाजूला ठेवा. नंतर दुसऱ्या एका हांडीमध्ये, किंवा आता नसेल हांडी तर कढई चालेल, त्यामध्ये तेल घाला. त्यात आपण ज्या फणसाच्या फोडी केलेल्या आहेत त्या थोड्या भाजून घ्या, म्हणजे तळल्यासारख्या करून घ्या, परतवून घ्यायच्या. आणि मग त्यात थोडे खडे मसाले टाकायचे अंदाजानुसार, धणे, हळद, तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि थोडं दही पण टाकायचं मॅडम चवीला. मग कांदा टाकून आणि छान लाल भाजून घ्यायचं हे सगळं. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याला एक वाफ आणायची, म्हणजे फणस थोडं शिजलं पाहिजे. आता या शिजलेल्या फणसाला, म्हणजे आपण त्याला भाजीच म्हणू एक प्रकारची, बाजूला ठेवायचं आणि लेअरिंग करायचं. दुसऱ्या एका हांडीमध्ये लेअरसाठी खाली फणसाच्या भाजीचा लेअर जो आपण नत्ता तयार केलेला आहे, त्याच्यावर तांदळाचा लेअर, त्यावर थोडंसं केशरयुक्त दूध आणि तुपाची धार सोडायची. आणि त्यानंतर पुन्हा मग तांदळाच्या लेअरवर भाज्यांचा लेअर, फणसाचा लेअर, मग पुन्हा या प्रकारे लेअरिंग करून दम देऊन ही बिर्याणी छान तयार होते. व्हेजिटेरियन पण म्हणून असतं मॅडम, फणसाला ट्री मीट म्हटलेलं आहे, मटणासारखं दिसतं आणि समाधान होतं. तर अशी ही बिर्याणी तयार आहे. तर फणस फार पौष्टिक अशी भाजी आहे, त्यामध्ये पोटॅशियम आहे भरपूर. तर हे पोटॅशियम हार्टसाठी, आपल्या हार्ट हेल्थसाठी फार मदत करतं. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ए आहे, भरपूर खनिज पदार्थ आहे आणि फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हे आपली पचनक्रिया सुधारतं.
1: नीलिमाताई, बासमती तांदूळाचाच वापर बिर्याणीमध्ये बहुतांश केला जातो, साधा तांदूळ वापरला जात नाही, तर हा लांब तांदूळच वापरण्यामागचं कारण काय आहे?
0: हा फार छान प्रश्न आहे. बिर्याणी तुम्ही नेहमीच खाता तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की ती सुटी सुटी असते, मोकळी असते, हा त्याचा गिचका कधीच नसतो. तर आपल्याला असा तांदूळ पाहिजे की जो दिसायलाही छान सुंदर असेल आणि मोकळा मोकळा शिजल्यावर असा तयार होईल. तर बासमती तांदूळाला एक तर सुगंध आहे म्हणून, आणि त्यामध्ये जो स्टार्च आहे तो गरम पाण्याने त्याचमध्ये कोॲग्युलेट होतो, घट्ट होतो आणि तो पाण्यामध्ये पसरत नाही, म्हणून भात गिचका होत नाही. तर लक्ष

0: लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की कुठलाही बिर्याणीचा तांदूळ शिजवताना त्यामध्ये नेहमी गरम पाणीच टाकायचं. तर गरम पाणी टाकल्याने काय होतं की तांदुळाच्या आतील जो पिष्टमय पदार्थ आहे तिथल्या तिथेच तो शिजतो, तांदुळाच्या बाहेर येऊन पाण्यात मिसळत नाही आणि गिचका तयार तिथे होत नाही किंवा स्टार्चचं एक सोल्युशन तयार होत नाही आणि मोकळा मोकळा होतो.
1: पनीरचे सगळे पदार्थ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि खास करून व्हेजिटेरियन लोकांना अगदी आवडता पदार्थ म्हणजे पनीर. म्हणजे हॉटेलमध्ये जायचं आहे, घरी करायचं आहे, खास भाजी कुठली तर पनीर. तर मग या पनीरची एखादी बिर्याणी सांगाल का?
0: हो, पनीरची आपण शाही बिर्याणी आज पाहू, शाही दम बिर्याणी पाहू.
1: अरे वा, मग काय रेसिपी आहे?
0: या शाही पनीर दम बिर्याणीला लागणारं साहित्य बघूया. त्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये पहिलं पनीर, दुसरं तांदूळ, दही, तूप किंवा तेल, हळद, तिखट, पदिना, आलं लसूण पेस्ट, कांदा, टमाटर आणि खडे मसाले आणि पाणी, मीठ आणि थोडंफार केशर आणि केवडा वॉटर. हे सगळं असं तयार करून ठेवायचं. विधी करताना आपल्याला पनीरला थोडं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. पनीर, दही, हळद, लाल मिरची, आलं लसूण पेस्ट आणि पदिना गरम मसाला घालून मॅरिनेट करून बाजूला ठेवायचं. थोडा वेळच ठेवायचं, चिकनसारखं तेवढा वेळ लागत नाही, लवकर मॅरिनेट होतं. आणि दुसरीकडे मग कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, त्यात लिंबू टाकायचं आणि खडे मसाले टाकायचे, थोडं चवीला मीठ टाकायचं. पाणी छान उकळलं की त्यात धुतलेला तांदूळ घालायचा आणि तोच 80% पर्यंत तांदूळ शिजून घ्यायचा. त्यातला एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आणि चाळणीत तांदूळ तयार करून खुला खुला तांदूळ असा मोकळा बाजूला ठेवायचा. आता दुसऱ्या कुकरमध्ये पण करू शकतो. आज कुकरची रेसिपी पाहू आपण की कुकरमध्ये तूप घालायचं. ते तूप गरम झालं की जो आपण मॅरिनेट करून ठेवलेला पनीर जो आहे तो सगळा टाकायचा आणि एक एक लेअर पुन्हा द्यायचा. पहिला पनीरचा लेअर, तांदळाचा लेअर म्हणजे भाताचा लेअर, त्यानंतर थोडं केशर आणि तूप टाकायचं, त्याच्यावरती पुन्हा पनीरचा लेअर, भाताचा लेअर, याप्रमाणे लेअरिंग करून कुकरचं झाकण लावायचं. पण लक्ष द्यायचं की शिट्यांवर शिट्या काढायची गरज नाही. आता हे सगळं शिजलेलं आहे आणि पनीर शिजायलाही वेळ लागत नाही, तर अगदी 3 मिनिटाला तुम्ही कुकर बंद करून त्याची वाफ काढून घ्यायची आणि सर्व्ह करायचा. गरमागरम शाही पनीर बिर्याणी तयार.
1: निलिमाताई, आपल्या ज्या मैत्रिणी किंवा ऐकणारे श्रोते जे खूप कॅलरी कॉन्शियस आहे ते आजकाल पांढऱ्या भाताचा किंवा पांढऱ्या तांदळाचा वापर फारसा करत नाही स्वतःच्या जेवणामध्ये, अशा वेळी ते ब्राऊन राईसचा वापर करतात. तर बिर्याणीसाठी आपण हे ब्राऊन राईस वापरू शकतो का आणि याचं कॅलरीचं प्रमाण कसं काय आहे?
0: आपण ब्राऊन राईस नक्कीच वापरू शकतो. ब्राऊन राईस काय आहे हे पहिले तुम्हाला माहीत हवं. तर ब्राऊन राईस म्हणजे पॉलिश न केलेला राईस,
1: तांदूळ.
0: हा, तांदूळ ह्याचा फक्त वरचा जो कथ्या कलरचा किंवा ब्राऊन कलरचा जो लेअर एक असतो ना कडक, तेवढाच काढलेला असतो. बाकी सगळे न्यूट्रियंट्स ह्यामध्ये
1: तसेच,
0: हा, रिटेन केलेले असतात,
1: म्हणजे थोडा अनपॉलिश असतो.
0: ह्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स 50 ते 55 आहे. जेव्हा ग्लायसेमिक इंडेक्सची गोष्ट करतो म्हणजे तो डायबेटिक्स लोकांसाठी फार चांगला आहे.
1: तर निलिमाताई, आता पुढली कुठली रेसिपी सांगणार आहात बिर्याणीची?
0: आपण आता एक मशरूम बिर्याणी घेऊया.
1: नक्कीच,
0: जसं पनीरची तुम्ही गोष्ट केली तसं मशरूम सुद्धा हल्ली फार खाल्ले जातात आणि मला असं वाटतं की इझिली अवेलेबल असतात ना. 7-8 दिवस फ्रीजमध्ये चांगले राहतात,
1: टिकतात
0: भाज्या नसल्या. तर आपण ही करूया. तर बघायची रेसिपी, तर सामग्री बघूया. तूप हवं आहे त्याच्यासाठी, त्यानंतर तांदूळ हवा आहे आणि मशरूम्स धुवून स्वच्छ करून तयार ठेवलेले हवेत आपल्याजवळ. त्यानंतर लवंग, विलायची, तेजपान, स्टारफूल, कलमी, कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे, असं सगळं आपल्याजवळ तयारी करून ठेवायची. आणि एका पातेल्यात तूप गरम करायचं, त्यात लवंग, विलायची, तेजपान, स्टारफूल, कलमी, कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे आणि हे थोडेसे परतून घेतल्यावर तेलामध्ये किंवा तुपामध्ये मशरूम टाकायचे स्वच्छ केलेले. मशरूम खूप मऊ असतात, सॉफ्ट असतात, लवकर शिजतात, त्यामुळे त्याला खूप मॅरिनेट करून ठेवायची गरज नसते. आता ह्यामध्ये काय करायचं की तांदूळ पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये

0: नेहमी आपण शिजवला तसा वेगळा मोकळा तांदूळ शिजवून घ्यायचा आणि तयार ठेवायचा. आता एका कुकरमध्ये पुन्हा ह्याला पण वेळ लागत नाही, त्यामुळे कुकरमध्ये करू शकतो. कुकरमध्ये तूप घालायचं आणि मशरूम जे शिजवून मसाल्याबरोबर तयार ठेवले आहेत त्याचा खाली एक लेअर द्यायचा, त्यावर तांदूळाचा लेअर द्यायचा. तूप फार घालायची गरज नाही, थोडंसं तूप घातलं तरी चालेल. तर ह्याबरोबर कलमी मिऱ्याची चव जास्ती चांगली जाते, त्यामुळे वाटलं तर एखादा तुम्हाला विलायचीचा तो एक दाणा टाकू शकता थोडे, पण केशरची गरज नाही आहे, रंग टाकू शकता. आणि त्यानंतर लेअरवर लेअर देऊन पुन्हा प्रेशर कुकरचं झाकण बंद करायचं आणि अगदी थोड्याच वेळात तिसऱ्या चौथ्या मिनिटाला तुमची ही मशरूम बिर्याणी तयार होते, जी पौष्टिक पण आहे.
1: तर या मशरूम बिर्याणीमध्ये कुठलं कुठलं पोषण मूल्य आहे?
0: मशरूम लो कॅलरीज म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये 2 ते 3 ग्रॅम प्रोटीन्स आहे, फायबरचं प्रमाण चांगलं आहे आणि लो सोडियम आहे. ह्याला काय म्हणतात आमच्या भाषेत, गट फ्रेंडली, म्हणजे पोटासाठी चांगले असलेले आणि पोटातील जे उपयुक्त बॅक्टेरिया आहेत, युजफुल बॅक्टेरिया, त्यांच्या वाढीसाठी हे मशरूम कामात पडतात.
1: नीलिमाताई, जेव्हा आपण बिर्याणी करतो तेव्हा आपण हा तांदूळ शिजवून घेतो आणि शिजवलेल्या तांदळाचं वरचं सगळं पाणी फेकतो आणि मग तो तांदूळ आपण चाळणीमध्ये काढून ठेवतो, तर असं होतं का की या पाण्यामध्ये त्या तांदळाचे सगळे पोषण मूल्य निघून गेले? याबद्दल काय सांगाल?
0: तसं मी म्हणू शकते की हो, पोषण मूल्य तर निघतात, पण जे डायबिटिक पेशंट्स आहेत त्यासाठी आपण हे मुद्दाम करायला लावतो. वरचं पाणी किंवा एक्स्ट्रा पाणी जे असतं तांदळाचं ते फेकल्याने काय होतं की त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो
1: तांदळाचा,
0: त्या अनुषंगानं ग्लायसेमिक लोड सुद्धा कमी होतो आणि त्यामुळे काय होतं की ते डायबिटिक पेशंट असा भात खाऊ शकतात. आणि नॉर्मल माणसासाठी तसं काही बंधन नाही आहे, पण पाण्यात मिसळणारे जे पोषक तत्व आहेत ते नक्कीच यामध्ये निघून जातात हे मी सांगू शकते.
1: तर आता पुढली बिर्याणी आपल्या मैत्रिणींना कुठली सांगणार आहात?
0: आपण आता अजून एक पौष्टिक म्हणूया. आता तुम्ही न्यूट्रिशनिस्टलाच आता बोलवलेलं आहे, तर माझं काम आहे की एक चांगली न्यूट्रिशन किंवा न्यूट्रियन डेन्स बिर्याणी, सोया चंक्सची बिर्याणी,
1: अरे वा,
0: जे त्याला सोया वडी म्हणतात लोक, ती खूप अवेलेबल आहे, इझिली अवेलेबल आहे सगळीकडे, त्याची बिर्याणी बघूया. आणि पुन्हा जसं फणसामध्ये बघितलं तर सोयाबीनचं टेक्स्चर, म्हणजे सोया चंक्सचं टेक्स्चर सुद्धा चिकन किंवा मटन सारखं आहे, त्यामुळे हे पण खाल्ल्यावर समाधान होतं की आपण नॉनव्हेज बिर्याणी खातो आहे असं वाटतं. तर ह्यासाठी लागणारे साहित्य असं आहे की सोया चंक्स अवेलेबल आहेत बाजारात, ते आणायचे. तांदूळ, बटाटे, सिमला मिर्च, गाजर, वाटाणे, टमाटर, दही, हळद आणि तळलेले कांदे, आलं लसूण पेस्ट घ्यायची, खडे मसाले तयार ठेवायचे आणि हळद, तिखट, केशरयुक्त दूध आणि थोडा चवीला पदिना पण ठेवायचा. तूप गरम केलेलं तयार ठेवायचं. तर पहिले काय करायचं, सोया चंक्स कोमट पाण्यात घालून थोडा वेळ ठेवायचे, त्यात मीठ घालायचं पाण्यात आणि नंतर ते त्यातनं पिळून घ्यायचे. पूर्ण पाणी पिळून घेतलं की ते चंक्स मॅरिनेट करायचे. मॅरिनेशनची जी पद्धत नेहमीची असते तशीच आहे, त्यामध्ये दही घालायचं आणि जेवढ्या आपण इथे भाज्या घेतल्या आहेत, बटाटे, सिमला मिर्च, गाजर, हे सगळं त्या चंक्स बरोबरच मॅरिनेट करायचं, म्हणजे छान त्याच्यामध्ये असा मसाला मुरतो. हळद, तिखट, मीठ वगैरे घालून मॅरिनेशन करून ठेवल्यावर दुसरीकडे गॅसवर तांदूळ शिजवून घ्यायचा. आपण जो नेहमी पद्धत सांगितली आहे, भरपूर पाण्यामध्ये 3/4 तांदूळ शिजवून घेतला की तो उपसून तयार ठेवायचा. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये, हंडीमध्ये चंक्सचे लेअर द्यायचे मॅरिनेशन. आधी तूप घालायचं अर्थात आणि मग त्यावर चंक्स मॅरिनेट केलेले, त्यावर हा शिजलेला तांदूळ, पुन्हा चंक्स आणि थोडं तूप सोडायचं. रंग चांगला यायला म्हणून केशरयुक्त दूध आणि सुगंध पण. आणि त्यामध्ये जे आपण, मला वाटतं खडे मसाले मी सांगायची विसरले कदाचित, तर ते पण ह्यात तुपातच आधी टाकायचे आणि त्या खड्या मसाल्यांचा पण एक सुगंध येतो आणि नंतर ह्याला छान दम देऊन बिर्याणी आरामात होऊ द्यायची. तर ही प्रोटीन रिच अशी बिर्याणी मी सांगू शकते तयार होते, कारण सोयाबीन हे सगळ्यात उत्तम प्रोटीनचं स्त्रोत मानलं जातं.

0: तर चिकन मटण खाल्ल्याचं समाधान पण होतं त्याच्या टेक्स्चरमुळे आणि त्याच्यामधल्या प्रोटीननी आपली प्रोटीनची रिक्वायरमेंट बरीचशी पूर्ण होते.
1: तर या बिर्याणी करताना खास कुठली काळजी घ्यायची, कुठले कानमंत्र आमच्या मैत्रिणींनी फॉलो करायचे जेणेकरून त्यांची बिर्याणी अगदी खूप छान जमून येईल, तर काय टिप्स तुम्ही सांगाल?
0: मैत्रिणींनो, सगळ्यात पहिले ही काळजी घ्यायची की कुठलाही लांब ग्रेनचा असा तांदूळ वापरायचा बिर्याणीसाठी. नेहमीच बासमती आपल्याकडे वापरला जातो तो तांदूळ उत्तम. दुसरं म्हणजे नेहमी बिर्याणी तांदूळ परतत असताना त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं, कधीच थंड पाणी टाकायचं नाही. तर ह्यामध्ये शास्त्रीय कारण असं आहे की गरम पाणी तांदळात टाकल्याबरोबर त्या तांदळाच्या आतमध्ये असलेले पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च लगेच तिथल्या तिथेच कोॲग्युलेट होतात, घट्ट होतात आणि ते ग्रेनच्या बाहेर येऊन पाण्यामध्ये पसरून गिचका तयार होत नाही. तर गरम पाणी टाकायचं ही दुसरी टीप. तिसरी टीप ही आहे की आपण बिर्याणी खाताना ही कधी कधीच खावी, ती छान लागते म्हणून ऍज अ न्यूट्रिशनिस्ट मी रोज खा कधीच सजेस्ट करणार नाही, कारण की ती कॅलरी डेन्स आहे. जे वेट लॉस करतात आहे किंवा डायबिटिक आहेत, हार्ट पेशंट इव्हन असले तरी पण त्यांनी आपला हा बघा भारतीय संस्कृतीतला मोठा खाद्यपदार्थ म्हणजे महत्वाचा खाद्यपदार्थ आहे आणि तो आपण आनंदाने खाल्लाच पाहिजे, पण पोर्शन कंट्रोल लक्षात ठेवला पाहिजे. बिर्याणी आणि ती कशाबरोबर खात आहात, जर का त्याबरोबर तुम्ही बिर्याणी बरोबर भरपूर काकडी, कांदा, टमाटर अशासारखं कुठले सॅलेड्स असतील ते भरपूर खाल्ले आणि तांदळाचं प्रमाण त्यातलं कमी घेतलं तर तुम्हाला ती बाधणार नाही. आणि बघा, मॉडिफिकेशन घरी करू शकता. नेहमी बिर्याणी घरी करा, म्हणजे त्यामध्ये तूप आणि तेल जे टाकता ते थोडं प्रमाण आपल्या
1: मर्यादेत
0: वापर करता येईल आणि तुम्हाला आनंद घेता येईल त्याचा. तर ह्या अशा सगळ्या टिप्स आहेत.
1: खूप छान सांगितलं निलीमाताई. आज तुम्ही आमच्या मैत्रिणींना खूप छान असे पोषण मूल्य असलेल्या बिर्याणीचे प्रकार सांगितले. तर आज तुम्ही इथं आलात आणि इतक्या चविष्ट बिर्याणी आम्हाला सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकवायला मला नक्की आवडेल, तर कुठलं गाणं ऐकायचं आजच्या कार्यक्रमात?
0: जीवनाच्या ह्या वळणावर आता मुलं दूर गेलेली आहेत कामासाठी आणि त्यांची जेव्हा आठवण येते तेव्हा तोंडामध्ये किंवा एक जिभेवर एक गाणं येतं, या चिमण्यानो परत फिरा. हे लता मंगेशकरचं गाणं मला फार आवडतं.
1: नक्कीच तुमची आवड आम्ही नक्की पूर्ण करू.

खमंग आणि चटपटीत या मालिकेमध्ये खमंग बिर्याणी याविषयी निलिमा जोशी यांची कविता कोहळे यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, वाचाल तर वाचाल असं म्हणतात. पुस्तक आपल्याला ज्ञान देतो, जगण्याची कला शिकवतो, आपल्याला अनेक विषयांची माहिती देतो, आपली वैचारिक पातळी वाढवतो, असं अनेक पुस्तकं आपल्या वाचनात नेहमी येत असतात. पण त्यातलीच काही पुस्तकं कायम लक्षात राहतात, किंवा एखादं पुस्तक आपल्याला खूप आवडतं तर आजही

0: पण आपल्या पुस्तक वेध या मालिकेमध्ये रश्मी मदनकर यांना आवडणाऱ्या पुस्तकांविषयी जाणून घेणार आहोत त्यांच्याच कडून. चला तर
1: मराठी साहित्याचा इतिहास लिहिताना विदर्भाचा उल्लेख केवळ एका भौगोलिक प्रदेश म्हणून होत नाही, तर तो एक स्वतंत्र सांस्कृतिक, भाषिक आणि वैचारिक प्रवाह म्हणून समोर येतो. विदर्भाच्या साहित्याचा विचार केला तर तो अत्यंत बहुमोल, बहुआयामी आणि समृद्ध असा आहे. या साहित्याचा इतिहास केवळ आधुनिक काळापुरता मर्यादित नसून तो प्राचीन परंपरांपासून समकालीन साहित्यापर्यंत विस्तारलेला आहे. विदर्भाच्या साहित्यिक परंपरेचा मागोवा घ्यायचा झाला तर तो महाकवी कालिदास यांच्या काळापासून घेता येतो. संस्कृत साहित्याच्या सुवर्णयुगात निसर्ग, प्रेम, मानवी भावना, तत्वचिंतन यांचे अत्यंत अभिजात चित्रण करणाऱ्या कालिदासांच्या साहित्यामध्ये विदर्भाचा सांस्कृतिक प्रभाव अनेक अभ्यासकांनी अधोरेखित केला आहे. यानंतर मध्ययुगीन काळात महानुभाव पंथाने मराठी भाषेला लोकभाषेचे सामर्थ्य दिले. याच परंपरेत मराठीतील पहिल्या स्त्री कवयित्री मानल्या जाणाऱ्या महदाईसा यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी रचलेले ढवळे हे केवळ भक्तिकाव्य नसून स्त्रीच्या संवेदनशील अभिव्यक्तीचा प्रारंभ बिंदू मानले जाते. विदर्भाची साहित्य परंपरा पुढे संत साहित्य, लोकपरंपरा, शाहिरी आणि लोककाव्य यांच्या माध्यमातून अधिक व्यापक होत गेली. विदर्भातील बोलीभाषांनी मराठी भाषेला समृद्ध केले. वराडी, झाडी बोली, गोंडी, कोलामी यासारख्या बोलींनी मराठी साहित्याला लोकजीवनाचा खरा स्पर्श दिला. आधुनिक मराठी साहित्याच्या जडणघडणीतही विदर्भाचे योगदान अत्यंत प्रभावी राहिले आहे. ग्रेस यांच्या कवितेने मराठी कवितेला विलक्षण अंतर्मुखता आणि प्रतिकात्मकतेची नवी दिशा दिली. सुरेश भट यांनी मराठी गझलेला लोकमान्यता मिळवून दिली. स्त्रीवादी साहित्याच्या क्षेत्रातही विदर्भातील लेखिका आणि कवयित्रींनी महत्वपूर्ण योगदान दिले. अशावेळी वैदर्भीय लेखक कवींच्या अस्सल वैचारिक आणि मातीशी नाळ जोडलेल्या साहित्याला पुस्तकरूपाने जतन करून व्यापक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य काही ग्रंथांनी केले आहे आणि आजही करत आहेत. अशाच वैदर्भीय साहित्याचा ठेवा जपणाऱ्या तीन महत्वाच्या पुस्तकांविषयी मी आज बोलणार आहे. यातले पहिले महत्वाचे पुस्तक आहे निवडक वैदर्भीय लेखिकांचे साहित्य. विदर्भाच्या साहित्य परंपरेचा विचार केला तर ती अत्यंत समृद्ध, वैचारिक आणि बहुआयामी आहे. मात्र या साहित्यविश्वात कार्यरत असलेल्या अनेक प्रतिभावान स्त्री लेखिकांच्या साहित्याची योग्य दखल मुख्य प्रवाहात अनेकदा घेतली गेली नाही. अशावेळी वैदर्भीय स्त्री साहित्याचा मौल्यवान ठेवा जतन करून तो व्यापक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य निवडक वैदर्भीय लेखिकांचे साहित्य या ग्रंथाने केले आहे. पुण्याच्या लोकव्रत प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला हा ग्रंथ म्हणजे वैदर्भीय स्त्री साहित्याचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. 1970 ते 2024 या कालखंडातील निवडक वैदर्भीय लेखिकांच्या साहित्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादक श्रीमती प्रज्ञाताई आपटे आणि आशा पांडे या असून विदर्भातील डॉ विनीता हिंगे, डॉ अरुंधती वैद्य, डॉ लीना निकम, अंजली पांडे, डॉ वसुधा वैद्य, डॉ सुरुची डबीर, प्राध्यापक विजया मारोतकर आणि डॉ रश्मी वाटाणे या 8 अभ्यासू लेखिकांनी संशोधनपर लेखन करून या उपक्रमाला भक्कम स्वरूप दिले आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची व्यापकता आणि चिकित्सक दृष्टी. कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, ललितलेख, समीक्षा, संशोधनपर पुस्तके अशा साहित्याच्या विविध प्रकारांचा अत्यंत काटेकोरपणे आणि संवेदनशीलतेने यात समावेश करण्यात आला आहे. लेखिकांच्या नावानुसार पुस्तकांचे वर्गीकरण करून प्रत्येक पुस्तकाचा संक्षिप्त परिचय देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर पुस्तकांच्या प्रकाशन संस्थांचाही उल्लेख असल्यामुळे वाचकांना त्या साहित्यापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे. हा ग्रंथ केवळ साहित्य संकलन नाही तर वैदर्भीय स्त्री साहित्याच्या अंतःप्रवाहाचा शोध घेणारा आणि त्यांच्या वैचारिक ताकदीची नोंद घेणारा एक संदर्भ ग्रंथ आहे. अनेक वर्षे शांतपणे प्रसिद्धीपासून दूर राहून सातत्याने लेखन करणाऱ्या लेखिकांच्या साहित्यविश्वाला या ग्रंथाने योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या संवेदना अनुभवाविषयी

व सामाजिक भान आणि सांस्कृतिक वास्तव या ग्रंथातून प्रकर्षाने समोर येते. विशेष म्हणजे या ग्रंथाला विदर्भ साहित्य संघ यांचा उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान या ग्रंथाच्या साहित्यिक मूल्याची आणि अभ्यासपूर्ण संपादनाची पावतीच आहे. वैदर्भीय स्त्रियांच्या साहित्याचे इतक्या न्यायपूर्ण, परिपूर्ण आणि चिकित्सक पद्धतीने केलेले हे संकलन मराठी साहित्य विश्वासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या ग्रंथामुळे अनेक लेखिकांचे साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण होईल आणि वैदर्भीय स्त्री साहित्याचा स्वतंत्र, सक्षम आणि समृद्ध चेहरा अधिक ठळकपणे समोर येईल यात शंका नाही.

याच मालिकेतले दुसरे पुस्तक आहे कविता.com, विदर्भ कवितेचे नवे युग। विदर्भाची साहित्य परंपरा जितकी समृद्ध तितकीच बहुविध आणि वैचारिक आहे। विशेषतः कवितेच्या क्षेत्रात विदर्भाने मराठी साहित्याला अनेक महत्वपूर्ण प्रवाह, संवेदना आणि भाषिक वैविध्य दिले आहे। या समृद्ध काव्य परंपरेचा व्यापक आणि प्रतिनिधिक पट उलगडणारा कविता.com विदर्भ कवितेचे नवे युग हा काव्यसंग्रह म्हणजे वैदर्भीय कवितेच्या नव्या युगाचा महत्वपूर्ण सांस्कृतिक दस्तावेज ठरतो। जुलै 2024 मध्ये ज्येष्ठ कवयित्री मनीषा अतुल यांनी संपादित केलेला आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ यांनी प्रकाशित केलेला हा प्रातिनिधिक काव्यग्रंथ म्हणजे 1990 ते 2022 या कालखंडातील 3 पिढ्यांच्या कवितांचा अमूल्य ठेवा आहे। हा संग्रह केवळ कवितांचे संकलन नसून विदर्भाच्या काव्यप्रवासाचा, बदलत्या संवेदनांचा आणि युगांतरांचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे। या संग्रहातून वैदर्भीय मराठी कवितेची वाटचाल, तिची वैशिष्ट्ये, बदलते आशयविश्व आणि काळानुसार तिने घेतलेली नवी वळणे प्रभावीपणे अनुभवता येतात। 21व्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि वैचारिक आव्हानांना समजून घेत त्यावर संवेदनशील भाष्य करणारी कविता या संग्रहात ठळकपणे समोर येते। मात्र हा ग्रंथ निव्वळ काव्य इतिहास मांडणारा नाही, तर तो एक जिवंत, स्पंदनशील आणि प्रातिनिधिक काव्य संकलन आहे। या प्रातिनिधिक संग्रहात तब्बल 78 कवींच्या कवितांचा समावेश करण्यात आला असून विस्तृत आणि अभ्यासपूर्ण प्रास्ताविकेतून वैदर्भीय कवितेचा सखोल आढावा घेण्यात आला आहे। विविध साहित्य प्रवाह, शैली, अनुभव विश्व आणि भाषिक अभिव्यक्ती यांचा समतोलपणे विचार करत या ग्रंथाची मांडणी करण्यात आली आहे। विदर्भाने मराठी कवितेला जितके विविध प्रवाह दिले, जितक्या बोलीभाषा आणि सांस्कृतिक छटा दिल्या, तितके योगदान अन्य कोणत्याही प्रदेशाने क्वचितच दिले असे म्हणावे लागेल। वैदर्भीय कविता ही मातीच्या गंधाने, लोकसंस्कृतीच्या जाणीवेने आणि भाषिक वैविध्याने समृद्ध आहे। प्रमाण मराठीसोबतच आदिवासी कविता, झाडी बोली, वऱ्हाडी कविता, दलित साहित्य प्रवाह, स्त्रीवादी कविता आणि गझल यांनी विदर्भाच्या कवितेला एक व्यापक आणि बहुरंगी स्वरूप दिले आहे। ही कविता केवळ शब्दांची अभिव्यक्ती नाही, तर ती समाज मनातील वेदना, संघर्ष, स्वप्ने, अस्मिता, बदलते वास्तव आणि काळाचे दस्तावेजीकरण आहे। विविध साहित्य प्रवाहांनी मराठी कवितेला नवे आशय, नवे स्वरूप आणि नवी दृष्टी दिली असून त्यामुळे विदर्भातील कविता ही केवळ प्रादेशिक न राहता वैश्विक संवेदनांची वाहक ठरते। या काव्यसंकलनाचे संपादन ज्येष्ठ कवयित्री मनीषा अतुल यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, संवेदनशील आणि कळकळीच्या भावनेतून केले आहे। गेल्या 3 दशकातील त्यांचे सातत्यपूर्ण साहित्य कार्य, व्यापक अभ्यास आणि काव्यक्षेत्रातील अनुभव यांचा या ग्रंथनिर्मितीस निश्चितच मोठा लाभ झाला आहे। त्यांची काव्यनिष्ठा, साहित्यविषयीची प्रगल्भ जाण आणि निष्पक्ष दृष्टिकोन यामुळे हा संग्रह अधिक विश्वासार्ह, समृद्ध आणि आशयगर्भ झाला आहे। विविध प्रवाहातील कवितांचा समतोल साधत त्यांनी या ग्रंथाला व्यापक सांस्कृतिक आणि साहित्यिक परिमाण प्राप्त करून दिले आहे। हा संग्रह केवळ रसिक वाचकांसाठी नव्हे, तर अभ्यासक, संशोधक आणि नव्या पिढीतील कवींसाठीही अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणारा आहे। वैदर्भीय मराठी कवितेच्या

स्थित्यंतरे, बदलते आशयविश्व आणि नव्या युगातील अभिव्यक्ती समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरतो. कविता.com विदर्भ कवितेचे नवे युग या संग्रहाच्या माध्यमातून विदर्भ साहित्य संघाने वैदर्भीय कवितेचा 3 पिढ्यांचा ठेवा जतन करत मराठी साहित्यविश्वाला एक समृद्ध सांस्कृतिक दस्तावेज बहाल केला आहे. विदर्भाच्या काव्यपरंपरेतील वैचारिक, भाषिक आणि सांस्कृतिक वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे हे कार्य अत्यंत मोलाचे आणि दीर्घकालीन महत्त्वाचे आहे.

या मालिकेतील तिसरा महत्त्वाचा ग्रंथ आहे आकलनाची आस्वादरूपे, विदर्भातील लेखकांच्या पुस्तकांवर लिहिलेले हे पुस्तक. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात आपण सतत माहितीच्या प्रचंड प्रवाहात जगत आहोत. मोबाईल, सोशल मीडिया, व्हिडिओज, रील्स यांच्या गर्दीत पुस्तक वाचणारा माणूस थोडासा मागे पडताना दिसतो. वाचनाची सवय कमी होत चालली आहे. संवेदनशीलतेपेक्षा वेगाला अधिक महत्व दिले जात आहे. अशा काळात पुस्तकांवर प्रेम करणारा, पुस्तकांचा गाभा समजून घेणारा आणि त्या साहित्याचा आस्वाद इतर वाचकांपर्यंत पोहोचवणारा एखादा ग्रंथ समोर येतो तेव्हा तो केवळ पुस्तक राहत नाही तर वाचक आणि साहित्य यांच्यातील जिव्हाळ्याचा पूल बनतो. असाच एक महत्वपूर्ण समीक्षा ग्रंथ म्हणजे विदर्भातील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री मिनल येवले यांच्या आकलनाची आस्वादरूपे हा ग्रंथ. मराठी साहित्य विश्वात कविता, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, ललितलेखन मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत असते, पण पुस्तकांवर लिहिलेली पुस्तके म्हणजेच वाचनानंतर उमटलेल्या भावविश्वाचा, विचारांचा आणि साहित्याच्या गाभ्याचा शोध घेणारे समीक्षा लेखसंग्रह तुलनेने फार कमी आढळतात. त्यामुळेच आकलनाची आस्वादरूपे हा ग्रंथ विशेष लक्ष वेधून घेतो. हा ग्रंथ केवळ समीक्षा नाही तर वाचन संस्कृती जपण्याचा आणि ती अधिक व्यापक करण्याचा संवेदनशील प्रयत्न आहे. आपण एखादे पुस्तक वाचतो, प्रभावित होतो, विचार करतो, पण त्या साहित्याचा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा फार थोड्यांना मिळते. प्राध्यापक मिनल येवले यांनी मात्र वाचलेल्या चांगल्या पुस्तकांचा आस्वाद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केला आहे. 303 पानांच्या या ग्रंथात तब्बल 39 पुस्तकांवरील आस्वादात्मक आणि समीक्षात्मक लेखांचा समावेश आहे. या लेखांमधून साहित्यकृतींचा केवळ परिचय होत नाही तर त्या साहित्याचा आत्मा वाचकांसमोर उलगडत जातो. लेखकाच्या भावविश्वात शिरून त्या साहित्यकृतीमागील विचार, संवेदना, संघर्ष, सामाजिक वास्तव आणि मानवी नात्यांची गुंतागुंत यांचा अत्यंत संवेदनशील पद्धतीने वेध घेतला जातो. या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची जीवनदृष्टी. त्यांच्या निवेदनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण स्पष्ट होते. बालपणापासून लाभलेले प्रेम, सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि माणसांशी असलेला जिव्हाळा यामुळे त्यांची संवेदनशील मनोभूमिका तयार झाली. माणसांमधील नातेसंबंध, त्यांचे संघर्ष, कष्ट, धडपड आणि भावविश्वातील सूक्ष्म छटा त्यांनी जवळून अनुभवल्या. हीच अनुभव समृद्धी त्यांच्या लेखनात सहज उतरते. आकलनाची आस्वादरूपे हा ग्रंथ वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ही समीक्षा कोरडी किंवा तांत्रिक नाही, ती भावनाशील आहे, संवादात्मक आहे आणि साहित्याशी एकरूप होणारी आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचकाला केवळ पुस्तकांची माहिती देत नाही तर वाचनाची नवी दृष्टी देतो. एखाद्या साहित्यकृतीकडे कसे पाहावे, तिचा अर्थ कसा उलगडावा आणि साहित्याशी भावनिक नाते कसे जोडावे याचे अप्रत्यक्ष मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. अशी ही 3 पुस्तके, 3 ग्रंथ प्रत्येकाच्या वैयक्तिक संग्रही असावे आणि विदर्भाचा हा ठेवा सर्वदूर वाचला जावा अशी इच्छा व शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.

तर मैत्रिणींनो, पुस्तकवेद या मालिकेमध्ये रश्मी मदनकर यांच्या आवडीच्या पुस्तकांविषयी आपण जाणून घेतलात. मैत्रिणींनो, आनंदी राहण्यासाठी जसं अनेक गोष्टी आपण करत असतो, छान छान गाणी ऐकणं, फिरायला जाणं, आवडीचे पदार्थ तयार करून इतरांना खाऊ घालणं, तसंच आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी ते फिट राहण्यासाठी योगा करणं हेही खूप महत्त्वाचं असतं. कारण आरोग्य चांगलं असेल तर मन आपोआपच आनंदी असतं. मैत्रिणींनो, दरवर्षीप्रमाणेच 21 जूनला जागतिक योग दिन आपण साजरा करणार आहे. योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबद्दल जनजागृती करण्यासाठी, लोकांना योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी या दिवसाचं आयोजन असतं. तर मैत्रिणींनो, आपणही अगदी मनाशी ठरवून या योग दिनामध्ये सहभागी होऊया आणि योगाचं आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व समजून नित्यनेमानं रोज थोडा वेळ का असेना योगाला देऊया आणि आनंदी राहूया आणि या छानशा गीताचा आनंदही घेऊया.

तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे. ब्राझील इंडोनेशिया चीन इराण दक्षिण आफ्रिका संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 21 देशांचे कृषीमंत्री वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत. आज दिवसभरात अनेक सत्र होणार असून अन्न सुरक्षा कृषी नवोन्मेष वातावरण अनुकूल शेती कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल. 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषीमंत्र्यांची बैठक होणार आहे. अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह राजनाथ सिंह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी वड्रा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा

0: आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं आहे. यात 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी काँगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक 1-to-many विक्री पद्धत बदलून 1-to-many अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि काँगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. गेल्या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीसाठी जिल्ह्यात नो व्हेकल डेचं आयोजन. भुसावळ शहरातल्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश. आणि जिल्ह्यातल्या 112 आदिवासी गावांची विविध विकास योजनांसाठी निवड. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: मे महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. रावेर, यावल, मुक्ताईनगर, फेजपूर, भुसावळ तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. जोरदार वाऱ्यामुळे हजारो केळींची

0: कडे जमिनीवरती आडवी झाली तर काही ठिकाणी झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे केळीचा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले असले तरी शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली. शिंदे गटाच्या बंडखोर महिला उमेदवाराने मात्र मोठे आव्हान उभे केले आहे. ठाकरे गटासह दोन अपक्षांची उमेदवारी कायम असल्यामुळे जळगावची लढत आता चौरंगी होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या रिंगणात चार उमेदवार आता उरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिवसेना शिंदे गटाचे समर्थित उमेदवार अपक्ष उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहे. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी जळगाव महापालिकेने नो व्हेकल डे उपक्रम हा राबविला. महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व अधिकारी आणि अनेक कर्मचारी सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात पोहोचले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती झाली. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भुसावळ शहरात गाजलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात आले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली. जलद तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरण्याचे आणि सिलबेट न लावणारे, वेग मर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. वाहनांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. मे महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवरती परिणाम झाला. सोनार व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे दर वाढले. ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलण्यास मात्र सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागातील 112 गावांची विविध विकास योजनांची निवड करण्यात आली. रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला. या अभियानामुळे दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचे मात्र स्वागत केले आहे. मे महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई मात्र गंभीर बनली. विहिरी, बोरवेल आणि जलस्रोतांची पातळी घटल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. पावसाळ्यापूर्वीच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभं राहिलं आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून नुकसान भरपाईची मागणी केली. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, पंचनामे जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. अनेक गावांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढताना मात्र दिसली. जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त नाकाबंदी आणि शोध मोहीम वाढवल्या. अवैध धंदे, मटका, जुगार आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष कारवाया करण्यात आल्या. या मोहिमांमुळे गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात मदत झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अशा कारवाया नियमित सुरू राहतील असेही स्पष्ट करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बैठका घेतल्या. रस्ते, वीज, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्राम विकासासंबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. निधीचा प्रभावी वापर आणि कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. जिल्हा वार्तापत्र आत्ता आपण ऐकलं आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तार यांना, सुरेश भट यांची ही रचना आहे.

0: भीमराव पांचाळ यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणारी साहित्य वेद ही माला ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सुनंदा भोसेकर यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ग्रंथाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
2: पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान म्हणजे हिंदुस्थानात आलेल्या परदेशी प्रवाशांनी घडविलेली अखंड हिंदुस्थानाची प्रदक्षिणा होय. या ग्रंथाचं लेखन दोन खंडात झालेलं आहे. दोन्ही खंड मिळून आलेल्या प्रवाशांची संख्या 26 इतकी आहे. पहिला खंड हा इसवी सन पूर्व 302 ते इसवी सन 1524 या कालखंडाचा आहे. या कालखंडात सर्वप्रथम आलेला प्रवाशी म्हणजे मॅगेस्थेनिस. त्याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 302 ते इसवी सन पूर्व 288. हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत होता. त्याने लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे इंडिका. त्यानंतर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे प्रवास वर्णन लिहिणारा इजिप्शियन ग्रीक आणि रोमन साम्राज्याचा नागरिक असलेला एक अज्ञात खलाशी. पुढे फायान, इवान चॉंग, ई जिंग अँड कंपनी, अल्बेरोनी, मार्को पोलो, जोर्डिनो काटालानी, इब्न बतुता, निकोलो द कॉन्टी, अब्दुल रजाक, अफनासी निकितीन आणि शेवटचा वास्को द गामा. या कालखंडात हिंदुस्थानची त्यावेळची असलेली सामाजिक परिस्थिती, रीतिरिवाज, कौटुंबिक जीवन, चालीरीती, सतीची प्रथा, जातीव्यवस्था, धार्मिकता, व्यापाराचे स्वरूप, सम्राट अशोकाने बांधलेले स्तूप, बौद्ध तीर्थस्थळे, नालंदा विहार, चंद्रगुप्त, सातवाहन, चोला यांचा कालखंड असा मोठा तपशील या प्रवाशाच्या प्रवास वर्णनामध्ये नमूद केलेला आहे. सुरुवातीच्या काळात गझनीचा महमूद याने केलेल्या आक्रमणाच्या आणि केलेल्या लुटीचा संदर्भ आपणास ठाऊक आहे. परंतु त्याच्या या स्वारीच्या काळात आलेला प्रवासी म्हणजे अल्बेरोनी याने केलेली भ्रमंती आणि केलेला सखोल अभ्यास यातून जो ग्रंथ साकारला गेला आहे त्याचे नाव आहे तहकीक ए हिंद. भारतात अस्तित्वात असलेल्या सर्व विषयांचा समावेश म्हणजे हा ग्रंथ होय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनमध्ये बौद्ध धर्म पोहोचला होता. याला कारण चिनी सम्राट मिंग ती याच्या आमंत्रणावरून इसवी सन 67 मध्ये कश्यप मातंग आणि धर्मरत्न हे दोन भिक्षू चीनला गेले. त्यांनी बौद्ध धर्माची सूत्र भाषांतरित केली आणि त्यानंतर चीनमध्ये खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रसाराला सुरुवात झाली असं इसवी सन 399 मध्ये आलेल्या फाययान या चिनी प्रवाशाने नमूद केलेलं आहे. दुसरा खंड इसवी सन 1500 ते 1681 या कालावधीचा आहे. म्हणजेच पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ हा आहे. हा कालखंड मुघल साम्राज्य, आदिलशाही, निजामशाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीने व्यापलेला आहे. कोणत्याही काळात कोणत्या राजाचे राज्य कोणत्या प्रदेशावर होते याचा तपशील, त्याचबरोबर राजांच्या आणि सत्तेच्या काळात ज्या अनेक घडामोडी घडलेल्या आहेत त्या पाहता त्या काळाच्या इतिहासाचा संदर्भ साधने म्हणून हा प्रवास वर्णनाचा निश्चितच उपयोग झालेला आहे. या सगळ्यांची माहिती तपशिलाने या खंडात येते. त्यावरूनच या काळातील अनेक घटना आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला सुनंदा भोसेकर यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ग्रंथाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
3: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र.

0: र कृषी पाणी
1: कास्तकार बंधुवाडीवगैरेंनो, सध्या खरीप हंगाम अर्थातच आपला महत्वाचा पेरणीचा हंगाम हा अगदी जवळ आलेला आहे. शेतकऱ्यांनो, मात्र आता या दिवसांमध्ये शेतीच्या विकासामध्ये बियाण्याला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या कंपन्या बियाणं विक्रीच्या जाहिराती देऊन आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा जाहिरातींना बळी पडून बरेचदा आपली फसवणूक देखील होऊ शकते आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये योग्य बियाण्यांची निवड करणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण पिकाचं उत्पन्न जे आहे ते मुख्यतः बियाण्याच्या दर्जावर, त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असतं आणि पेरणीच्या मानसिक दबावाखाली आपण बाजारात फसवल्या जाऊ देखील शकतो. शेतकरी बंधूंनो, आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ यांच्यासोबत आपण चर्चा करून नवीन तसंच सुधारित संकरित वाणाची आपण माहिती घ्यावी. उत्तम प्रतीचं, खात्रीशीर आणि नोंदणीकृत बियाणे विक्रेत्यांच्या दुकानातूनच आपण बियाणे खरेदी करावं. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाच्या माध्यमातून आपण माहिती गोळा करावी. शक्यतो कृषी विद्यापीठ किंवा मग विद्यापीठाचे संशोधन केंद्र यांच्याकडे देखील बियाणं उपलब्ध असतं, तर त्या ठिकाणून ते आपण खरेदी करावं. बियाण्यांची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नये. बियाणं खरेदीपूर्वी कोणत्या प्रकारचं बियाणं घ्यावायचं आहे याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. बियाण्यांचं प्रामुख्याने मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाणं, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत बियाणं असे चार प्रकार पडतात. जे शेतकरी बीजोत्पादन करत असतील अशा शेतकऱ्यांनी ठराविक प्रकारचं बियाणं वापरणं हे गरजेचं आहे. मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाण्यांची अनुवांशिक शुद्धता 100% असते. हे बियाणं सामान्य शेतकऱ्यांना शेतात लागवडीसाठी उपलब्ध नसतं. मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाण्यासाठी पिवळ्या रंगाची चिठ्ठी ही लावलेली असते. पायाभूत प्रकारचं बियाणं तयार करण्यासाठी मूलभूत बियाणं वापरलं जातं. पायाभूत बियाण्यांच्या पिशवीवर पांढऱ्या रंगाचा टॅग म्हणजेच खूण असते. प्रमाणित बियाणं हे पायाभूत बियाण्यापासून तयार केलेलं असतं. प्रमाणित बियाणं हे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या शेतावर तयार केलं जातं. त्याचं उत्पादन प्रमाणीकरण एजन्सीच्या देखरेखीखाली होतं आणि प्रमाणीकरण एजन्सीद्वारे ते मंजूर केलं जातं. सत्यप्रत बीजोत्पादनासाठी प्रमाणित बियाणाचा वापर करतात. हे बियाणं आपण आपल्या शेतावर तयार करू शकता, मात्र या बियाण्यांची अनुवांशिक शुद्धता चांगली असणं हे मात्र गरजेचं आहे. या बियाण्याला निळ्या रंगाचा टॅग असतो. सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो. बियाण्यांची वैधता तपासणी ही दिनांकपासून साधारणतः 9 महिने असते, तर नूतनीकरण केलेल्या बियाण्यांची वैधता ही 6 महिन्यांपर्यंत असते. या सर्व बाबी बघूनच आपण बियाणं खरेदी केले पाहिजे. याशिवाय बियाणं खरेदी करताना कुठली काळजी घ्यावी या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
0: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
1: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, हे पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
0: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
1: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो.

0: त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ॲप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आधार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आधार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते. आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
1: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
0: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामध्ये त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो की 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते. आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्याला आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
1: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
0: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आधार आहे तसंच कॅन्सरचा आधार प्रोस्टेटमध्येही राहतो. याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही, पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो. आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो, मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला, ऑर्गन्समध्ये गेला, तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो. किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं, जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे, तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे, त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरच त्याची ट्रीटमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
1: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
0: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह कॅन्सर जर म्हणला आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे, तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला, सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला, तिथे तो वाढतो. किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत तिथून जाऊन तो नोड्समध्ये जातो बॉडीमध्ये. आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे, तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्समध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कणा आहे किंवा आपले हिपचे बोन्स आहेत किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्समध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं की नेहमी तो पहिले बोन्समध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांमध्ये जातो. तर बोन्समध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे किंवा पाठदुखी राहणे किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ॲडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर, म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण, आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
1: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला

0: केवळ कुटुंब सांभाळत नाहीत तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
1: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
0: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसे की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वना आधारित उत्पादने.

0: ग्रामीण उत्पादनं, वना आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंचा भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चालल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहे. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज धनश्री अभ्यंकर यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सरंग विलंबित आणि द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केलेली आहे. ऐकूया धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

0: धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी, हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातमी.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं, असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते, अशा शब्दात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी, जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील, असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला, असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळी केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे
एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या

उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढेफाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजा 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. काँगोमध्ये एका महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी काँगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. NEET UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण झाले. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. गेल्या 12 देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अविराम घड्याळ पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्याला ही मुलाखत आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर ऐकता येईल. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सक्षम कारभारासाठी राज्य शासनाच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून आता 33 ऐवजी 43 खाती तयार करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या फेरबदलांना मान्यता देण्यात आली. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं CBIकडून उत्तर मागितलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज रूपक पवार यांचे तबलावादन प्रसारित होईल. ताल 3 त्यांना हार्मोनियमवर साथ दिली आहे अतुल फडके यांनी. तर ऐकूया रूपक पवार यांचे तबलावादन.

ಗೆಂತ ದ.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रूपक पवार यांचं तबलावादन ऐकलं. ताल तीन ताल त्यांना हार्मोनियमवर साथ दिली होती अतुल फडके यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्स

नमस्कार मित्रांनो, युववाणी या कार्यक्रमात मी अश्विनी तुम्हा सर्व युवा मित्रांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या युववाणीच्या भागात आपण आज एका खास विषयावर म्हणजेच मनोरंजन या विषयावर गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, मानवाच्या उत्पत्तीपासूनच मनोरंजनाची व्याख्या आणि साधने सातत्याने बदलत गेली आहेत. आदी मानवाच्या काळात निसर्गाशी जुळवून घेताना प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेले ढोल असो, शेकोटी भोवतीचे नृत्य असो आणि गुहा चित्रे हे मनोरंजनाचे पहिले उगम स्थान होते. पुढे मानवी संस्कृतीचा विकास झाला आणि बालपणापासूनच मानवाचा मनोरंजनाचा प्रवास खेळांच्या माध्यमातून सुरू होऊ लागला. सुरुवातीच्या काळात लहान मुलांचे मनोरंजन हे अंगाई गीते, आजी आजोबांच्या परिकथा, भिंगरी, लगोरी, विटी दांडू, गोट्या आणि मातीचे किल्ले बनवणे अशा निखळ मैदानी खेळांमध्ये असायचे. या साधनांमुळे मनोरंजनासोबतच शारीरिक विकास आणि सामाजिक बांधिलकी जप जायची. ग्रामीण भागात जत्रा, तमाशा, लोकनाट्य आणि दशावतार यांसारख्या सांस्कृतिक माध्यमांनी मनोरंजनाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला तंत्रज्ञानाचा उदय झाला आणि मानवाच्या कौटुंबिक मनोरंजनात एक फार मोठी क्रांती झाली. या क्रांतीचे सर्वात मोठे आणि दिमाखदार प्रतीक म्हणजे आकाशवाणी होय. नुकतीच आकाशवाणीने आपल्या यशस्वी प्रवासाची तब्बल 90 वर्ष पूर्ण केली आहेत. 90 वर्षापूर्वी जेव्हा भारतात रेडिओ सेवा सुरू झाली तेव्हा ते केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तर देशाच्या एकात्मतेचा आणि प्रबोधनाचा मुख्य कणा होते. संपूर्ण गावात आणि गल्लीत असणाऱ्या एखाद्याच रेडिओ भोवती शेकडो लोक एकत्र जमायचे. हवा महलची कौटुंबिक नाटके असो, बिना का गीतमालाची सुश्राव्य गाणी असो किंवा क्रिकेटचे खेळून ठेवणारे धावते वर्णन आणि विशेषतः तरुण मनांना साद घालणारा युववाणी हा कार्यक्रम, या सर्वांनी मिळून अनेक पिढ्यांच्या वैचारिक जडणघडणीला आकार दिला आहे. आकाशवाणीने मानवी मनाला फक्त ऐकण्याचीच नाही तर आवाजाच्या माध्यमातून मनात हुबेहूब चित्र रेखाटण्याची कल्पना शक्ती दिली. त्यामुळेच रेडिओ हा घरातील प्रत्येक सदस्याचा एक जीवलग मित्र बनला. कालांतराने 20व्या शतकाच्या उत्तरार्धात दूरदर्शन अर्थात टेलिव्हिजनचे आगमन झाले, ज्याने ब्लॅक अँड व्हाईट वरून रंगीत पडद्यापर्यंतचा प्रवास करत मनोरंजनाला दृश्यात्मक रूप दिले. मात्र 21व्या शतकात झालेल्या डिजिटल क्रांतीने मनोरंजनाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. आज इंटरनेट, स्मार्टफोन, इंस्टाग्राम रील्स, युट्यूब आणि OTT प्लॅटफॉर्म्समुळे मनोरंजन हे सामूहिक न राहता अत्यंत वैयक्तिक झाले आहे. मित्रांनो, पूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून TV किंवा रेडिओचा आनंद घ्यायचे, तिथे आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्वतःची वेगळी स्क्रीन आहे. मातीचे खेळ आणि मैदानी साधनांपासून सुरू झालेला हा मनोरंजनाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आभासी जगापर्यंत येऊन पोहोचला आहे. मात्र साधनांची गर्दी कितीही वाढली तरी आकाशवाणीने आपल्या 90 वर्षाच्या प्रवासात टिकवून ठेवलेली विश्वासार्हता, निखळ कौटुंबिक आनंद आणि सुश्राव्यता आजही अजोड आहे. आजच्या वेगवान डिजिटल युगातही मनाला शांतता देणारे आणि सुसंस्कृत मनोरंजन हवे असल्यास रेडिओ हेच आजही सर्वात प्रभावी माध्यम ठरते. शेवटी एवढेच म्हणेन की मातीचे खेळ सुटले, स्क्रीनचे युग आले, पण 9 दशकांचे नाते आपले कधी न तुटले. क्लिकच्या जगात मनाचे चित्र रेखाटणारी सुश्राव्य वाणी पिढ्या बदलल्या, साधने बदलली, पण कायम राहिली तिचीच गाणी. विश्वास, माहिती

0: अन निखळ मनोरंजनाची खाण अशी आहे आपल्या आकाशवाणीची 90 वर्षाची अविरत साथ। मित्रांनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाच्या पुढील भागात वळण्याची, म्हणजेच वेद विश्वाचा या मालेची। या मालिकेत आपली मैत्रीण भार्गवी आपल्यासोबत असणार आहे, तर चला वेद घेऊया नवीन माहितीचा।
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेद विश्वाचा।
2: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, वेदविश्वाचा या मालेत मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मित्रांनो, आता ऐकूया काही ताज्या घडामोडी। भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने नुकत्याच पार पडलेल्या नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे। या प्रतिष्ठित स्पर्धेचा मुकुट जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला असून अंतिम फेरीत त्याने जर्मनीच्या विन्सेंट केमरचा पराभव केला। या स्पर्धेदरम्यान प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनला एकाच क्लासिकल स्पर्धेत सलग दोनदा धूळ चारली। 2007 महान खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका जगाला बसतो आहे। या युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झालेला आहे, त्यामुळे जगातील इंधनाची पुरवठा साखळी विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे। याचा फटका भारतासह अनेक देशांना बसतो आहे। असं असतानाच भारताला दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे। भारताला नैसर्गिक वायूचा खजिना सापडला आहे। या शोधामुळे भारताला ऊर्जा क्षेत्रात मोठा फायदा होत असल्याचं बोललं जात आहे। अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा भारताला सापडला असल्याची माहिती खुद्द केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेली आहे। मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटरवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करत ऑइल इंडियाचं अभिनंदन देखील केलंय। ऑइल इंडिया लिमिटेडने अंदमान समुद्रात खोदलेल्या एका विहिरीमध्ये नैसर्गिक वायूचा शोध लागला असल्याची माहिती मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितली आहे। विदर्भ साहित्य संघातर्फे दर महिन्याच्या 3 शनिवारी संध्याकाळी 6-8 या वेळेत कवी कट्टा या उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। नवोदित तसेच प्रस्थापित कवींना आपल्या कविता सादर करण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या उपक्रमामागील उद्देश असून स्थानिक तसेच विदर्भातील सर्व कवी कवयित्रींनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील लोकप्रिय कवी कट्टा या व्यासपीठाच्या धर्तीवर हा उपक्रम दर महिन्याला नियमितपणे राबवण्याचा संकल्प विदर्भ साहित्य संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने केला आहे। भारतीय T20 संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरची निवड होण्याची दाट शक्यता आहे। BCCI आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी नवीन संघ आणि कर्णधाराची घोषणा करणार आहे। याशिवाय आगामी ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा 12 जून ते 5 जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून भारताचा पहिला सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होईल। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं आहे, त्यामुळे त्यांच्या ब्लॉकबस्टर गाण्यांची चर्चा इंटरनेटवर सुरू झाली आहे। सुमन कल्याणपूर यांचं असं एक गाणं आहे जे सुरुवातीला नाकारण्यात आलं होतं, मात्र नंतर ते सुपरहिट ठरलं। मोठमोठ्या स्टार्सनी हे गाणं आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला। सुमन कल्याणपूर यांच्यासह हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आहे। त्या काळात रफींची गाणी रिलीज होताच सुपरहिट मानली जात होती, तरीही हे गाणं सलग 7 वर्ष रिजेक्ट होत राहिलं आणि अखेर रिलीज होताच चार्टबस्टर बनलं। आजही तब्बल 65 वर्षांनंतर या गाण्याची लोकप्रियता तेवढीच आहे। चला तर मित्रांनो, ऐकूया हे गाणं आणि याच गाण्यासह मी

0: मित्रांनो, आताच आपण वेद विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण भार्गवी हिच्यासोबत ऐकली. आता वळूया पुढील मालेकडे, म्हणजेच तरुणाई या मालेकडे. तरुणाई या मालेत रेडिओ जॉकीची दुनिया या विषयावर अजिंक्य खांबेटे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई म्हटलं की अथांग ऊर्जा, नवी स्वप्न आणि काहीतरी हटके करण्याची जिद्द. आजकालच्या तरुणाईला आकर्षित करणारं, ग्लॅमरस वाटणारं, तितकंच चॅलेंजिंग असलेलं एक क्षेत्र म्हणजेच रेडिओ जॉकी, म्हणजेच आरजे होणं. गाडी चालवताना, अभ्यास करताना किंवा निवांत बसलेलं असताना जो आवाज आपल्याला सतत ऐकू येतो ना, हसवतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी देतो ना, तो आवाज पडद्यामागे नक्की कसं काम करतो, या रेडिओच्या दुनियेत नेमकी काय धमाल असते हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओ मध्ये गप्पा मारायला आलेले आहेत रेडिओ जगातील एक लोकप्रिय आणि उत्साही रेडिओ जॉकी आरजे अजिंक्य. हॅलो अजिंक्य, तुझं तरुणाई या मालेत खूप खूप स्वागत.
2: सो सर्वप्रथम हॅलो सगळ्यांना, आणि मला खूप आनंद होतोय की मी तरुणाई या सिरीज मध्ये आलेलो आहे.
1: आजचा आपला विषय आहे रेडिओ जॉकीची दुनिया, त्याच्यामुळे आज आपल्याला बरंच काही रेडिओ बद्दल जाणून घ्यायचं आहे. तर अजिंक्य, मला सुरुवातीलाच हे सांग की तुझा हा रेडिओच्या दुनियेतील प्रवास कसा काय झाला?
2: मॅम, सर्वप्रथम रेडिओ हे एवढं प्रभावी माध्यम आहे आणि एवढ्या काळापासून इतकं, म्हणजे आपण म्हणू शकतो सबस्टॅन्शियल आहे आणि खूप जास्त निर्भर याच्यावर राहू शकतो असं माध्यम आहे. तर माझा परस्पर तसा तर मला नेहमीपासून ऑल इंडिया रेडिओ इकडे यायचं होतं, ते झालं नाही म्हणून मी प्रायव्हेट रेडिओला ट्राय केलं. आणि मी गेलो होतो ऍज अ व्हॉइस आर्टिस्ट, म्हणजे त्या ऍड्सला आवाज देतात तसं म्हणून गेलो होतो. पण त्यांनी म्हटलं की चला तुम्ही एक काम करा, परस्पर जसं बोलता तुम्ही तसे एकदा बोलून पहा, लाईव्ह बोलून पहा लोकांची. तर मी तसं एक लिंक रेकॉर्ड केली, आमच्या रेडिओमध्ये एक लिंक असते आणि त्यांना ती आवडली. सो मला खूप मोठ्या अशा माझ्या क्रिएटिव्ह लोकांचा खूप सपोर्ट मिळालाय, जिकडे कसं बोलतात लाईव्ह आणि काय नाही बोलू शकता तुम्ही, याचं मला भान, एक विवेकबुद्धी असायला हवी आरजेला, ती मला रेडिओतून शिकायला मिळाली आहे. सो तो प्रवास इनफॅक्ट खूप जास्त चांगला सुरू आहे आणि चांगला सुरू राहू अशीच माझी इच्छा आहे.
1: नक्कीच. पण मला एक सांग की तुझा जेव्हा पहिला आवाज ऑन इयर गेला तेव्हा तुला काय फील झालं?
2: खूप खूप जास्त नर्वसनेस होती, खूप जास्त प्रचंड नर्वसनेस होती. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आले आहेत, त्याच्यावर तुम्ही लाईव्ह जाऊन सगळ्यांशी कनेक्ट करता की बाबा आज मी लाईव्ह जातो आहे. आधी तर रेडिओ फक्त हे ऐकण्यापुरतं होतं, पण आता ते डिजिटल पण झालेलं आहे.
1: अगदीच.
2: सो ही एक प्रकारची एक्साइटमेंट पण आहे, नर्वसनेस पण आहे, कारण की जेव्हा माझा पहिल्यांदा आवाज माझ्या स्पीकर्सवर मी आईला ऐकवला फोन करून आणि बाबांना पण ऐकवला, तर ती एक्साइटमेंट सगळ्या फ्रेंड्सची, माझ्या आईची, ती बघण्यासारखी होती. आणि मला असं वाटतं की त्या एका एक्साइटमेंटसाठी मी रेडिओवर नेहमीच बोलू शकतो. काहीतरी आपल्या आतून जे आपली घुसमट आहे किंवा आपल्या आतमध्ये जे सुरू आहे की माझ्या देशात किंवा माझ्या राज्यात काय सुरू आहे, ते काढण्याचं मला असं वाटतं एक भाष्य करायला एक माध्यम आहे, त्यापेक्षा मोठं सुख नाही. मी नेहमी आपल्या मित्रांशी पण बोलतो तर हे जोकिंगली म्हणतो की तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सांगायला फक्त 2-3 मित्र असतील, पण माझ्याकडे अख्खं शहर पडलंय.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, अगदीच. पण ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि या फील्डमध्ये तू आहेस आणि तुला तितकं मोकळं व्हायला मिळतं.
2: ऍक्च्युली
1: कलेचाच हा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मला सांग, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आरजे म्हणजे फक्त आवाजाचा खेळ आहे असं वाटतं, पण आवाजच गरजेचा असतो की त्या व्यतिरिक्त पण आरजे होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात?
2: मॅम, खूप चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की सगळ्यांचा हा एक मिसकन्सेप्शन आहे सगळ्यात आधी, तर आवाजाच्या दुनियेत फक्त बेस किंवा एक हस्क आणि हा एक आवाज चालतो आणि त्यांनाच आरजे म्हणून घेतात असं मला असं वाटतं की आजकाल बिलकुल ते आपण म्हणू शकतो मिथ आहे, ती तुटली आहे की आज कुठलाही आवाज चालतो आणि फक्त आवाजाचा खेळ म्हणून आरजे असतो असं नाही आहे. मला असं वाटतं की आवाज हे फक्त 40%, बाकी डिलिव्हरी किंवा तुम्ही कसं बोलता आणि काय शब्द वापरतायत यावर पूर्ण खेळ अवलंबून असतो. म्हणजे माझी एनर्जी किंवा मी आपली पूर्ण ताकद यावर लावली की मी आवाजाशी माझा काही संबंध नाही, मला असं वाटतं माझा आवाज तेवढा चांगला नाही, पण मी कसं बोलतो आहे किंवा काय बोलतो आहे त्यावर मी लक्ष केंद्रित केलं आणि आज

0: मला असं वाटतं की माझा इव्हिनिंग शो असतो आणि मॉर्निंग शो जनरली एक आमच्या रेडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह, पण इव्हनिंग शो हा एंटरटेनमेंटचा असतो. म्हणून मला ती लिबर्टी आहे की मी मस्त काही पण बोलून कुठल्याही विषयी काही जोक मारून सटॅरिकली बोलू शकतो लोकांशी. म्हणून मी आवाजापेक्षा मी किती फनी आहे, किती एंटरटेनिंग आहे त्याच्यावर मी आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं. तर मला असं वाटतं आवाजाशी काही घेणं देणं नाहीये.
1: पण तुम्ही जेव्हा शो करता तेव्हा तुम्ही आधी त्याची तयारी कशी करता?
0: मॅम, हे तर नक्कीच मी सगळ्या माझ्या कोलिग्जना आणि आजकाल जी प्रॅक्टिस सुटत चालली आहे मला असं वाटतं, आम्ही आरजेस पहिले प्रेपशीट्स लिहितो. ज्याला आम्ही प्रेपशीट असं नाव याच्यासाठी दिलेलं आहे की काही बोलून चालणार नाही, तर आमचे जे बॉसेस असतात ते आम्हाला एक्झामिन करतात की तुम्ही नक्की काय बोलणार आहे. ही प्रेपशीट आम्हाला काही तासांपूर्वी सबमिट करावी लागते की रॅदर आमचा पूर्ण 16 लिंक्सचा जो शो म्हणजे 4 तासाचा शो असणार आहे त्याच्यामध्ये गाणे कोणते वाजवणार आहे किंवा गाणे का असे घेणार आहे तुम्ही, म्हणजे ते प्ले का करणार
1: आहे,
0: त्यापासून तुम्ही कॉन्टेंट कोणतं घेणार, या पूर्ण गोष्टींवर मला असं वाटतं आमची मॉनिटरिंग होते. आणि फक्त मॉनिटरिंग पर्पजसाठी आम्ही ते करत नाही, तर रॅदर मी काहीतरी बोलतो आहे, कुठल्या विषयी बोलतो आहे त्याच्याबद्दल विचार करून म्हणजे समजूतदारीनं बोलणं आणि लिहून बोलणं हे नेहमीच एक आरजेचा अभ्यास असतो आणि तो अभ्यास प्रत्येक आरजेने करावा. मोस्ट ऑफ दी लोक करतात, मी मोठमोठ्या लोकांना पाहिलेलं आहे आणि ते आजही प्रेपशीट्स मेंटेन करून ठेवतात. तर मला असं वाटतं की प्रेपशीट्स आणि काय बोलायचंय ते आधीच लिहून ठेवणं खूप गरजेचं असतं.
1: अगदी बरोबर आहे. पण मला सांग, आता जेव्हा तुम्ही शो रेकॉर्ड करता तेव्हा बरेचदा चुकून का होईना असं फंबल वगैरे होत असेल, तर ते कसं तू सांभाळतोस आणि अशी कुठली आठवण आहे का तुझी जी तुला सांगावीशी वाटते?
0: हो, येस, असं म्हणजे झालेलं आहे की मी खूपदा चुकलो आहे. बट आमच्या रेडिओमध्ये टेक्नॉलॉजी नाव जशी डेव्हलप झालेली आहे तसं भरपूर रेडिओ चॅनल्समध्ये चुकांना काढण्यासाठी एक बटन असतं.
1: अच्छा.
0: सो त्याला आपण डम्प प्रेस बटन पण म्हणू शकतो किंवा काही अजून बटन्स असतात ज्या वेळेला की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चुकले आहात, तर त्यावेळेला काही अजून प्रॉपर्टी, रेडिओची प्रॉपर्टी आम्ही त्याला नाव देतो, तर ते प्ले करून चालवली जाते. म्हणजे चुकांचा आणि पुढचं जे कंटिन्यू होणार आहे त्याच्यामधला जो बफर टाइम आहे तो कव्हर होतो.
1: येस.
0: आणि दुसरं म्हणजे मॅम मला असं वाटतं की हे प्ले हे तर आपल्याला टेक्नॉलॉजी आहे म्हणून साधन आहेत, पण मला असं वाटतं या जागी आपण प्रेझेन्स ऑफ माइंड, मला असं वाटतं आरजेस भरपूर युज करतात की आज मी बोलतो आहे हॅलो हाय नमस्कार मी आहे काय म्हणू, आज थोडासा गळा बसलेला आहे म्हणून मी बोलू शकत नाही, पण तुमचा आरजे अजिंक्य नेहमी तुमच्याशी बोले तर कुठे अडकेल येतो. तर मला असं वाटतं की प्रेझेन्स ऑफ माइंड हा आरजेला असणं खूप महत्वाचं आहे की तो कसं त्याला कव्हर अप करतो आहे किंवा त्याला एक फनी वेने त्याने घेतलेला आहे. दुसरं म्हणजे आज एक प्रकार आलेला आहे डेफर्ड लाईफ, म्हणजे जे नवनवीन लोक नवनवीन पिढी तयार होते आहे भरपूरदा असं होतं की त्यांना प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा ते टेक्नॉलॉजीशी तेवढे फ्रेंडली नाही आहेत, पण त्यांना तयार करण्यासाठी डेफर्ड लाईव्ह हा प्रकार यासाठी असतो की तुम्ही आधीच रेकॉर्ड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लेस करू शकता.
1: येस,
0: ऍब्सोल्युटली. कारण की भरपूरदा असं होतं की आपल्या तोंडून काहीतरी निघतंय जे चुकीचं आहे आणि आपल्याला जर आमच्या जे सिनियर अथॉरिटीज आहेत त्यांनी म्हटलं की अरे हे नाही घ्यायचं होतं, हे तुम्ही कसे काय बोलले, सो त्या गोष्टींना थोडस म्हणजे कव्हर करायला म्हणून डेफर्ड लाईव्ह ही टेक्नॉलॉजी वापरली जाते, विच इज ऑल्सो गुड. मला असं वाटतं की का नाही त्याचं युज करावं सगळ्यांनी.
1: नक्कीच. पण जसं तू सुरुवातीला सांगितलं की आता डिजिटल माध्यम पण आलेलं आहे, सो तुम्हाला जसं माईकच्या मागे राहावं लागतं तसंच आता कॅमेराच्या समोरही बरेचदा यावं लागतं, पण असं काही तुझी आठवण आहे का की तुला खूप छान दाद मिळाली आहे तुझ्या कुठल्या फॅनकडून किंवा कुठल्या प्रेक्षकांकडून?
0: मॅम, मला असं वाटतं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे आजकाल म्हणजे वेळेची गरज झालेली आहे, म्हणजे सगळ्यांना त्यावर ऍक्टिव्ह, म्हणजे असं एक म्हण गेलेली आहे की जो दिखता है वही बिकता है.
1: ऑफकोर्स
0: मला असं वाटतं की सगळे जेवढे ऍक्टिव्ह आहे आणि किंवा कोणाला सोशल मीडियावर केवढे फॉलोअर्स आहे यावरून जज केलं जातं की तो किती चांगला आरजे. मला असं वाटतं की यासाठी मी आपल्या या रेडिओ स्टेशनला, आकाशवाणीला मी खूप जास्त क्रेडिट देईन की त्यांनी ते अस्सल पण टिकवून ठेवलं इतके वर्ष आणि आजही त्यावर कॉन्टेंट कसा जातोय यावर भर दिला जातो. मे बी बाकीच्या रेडिओ स्टेशन्समध्येही तो भर दिला जातो, बट आजकाल दिसणं हे महत्वाचं झालं आहे. पण मला सगळ्यात मोठी दाद ही सोशल मीडियावर नाही मिळाली असून मला ती एका लिस्नरकडून मिळालेली आहे.
1: अरे वा.
0: मी ज्या शहरांसाठी शो करतो त्यामधून काही छोट्या महाराष्ट्रातल्या छोटे शहरही आहे जिकडून आजही पत्र लिहून पाठवले जातात दिवाळीला किंवा माझ्या वाढदिवसाला, आणि ते पत्र आजही मी सांभाळून ठेवले, किमान मी म्हणजे ते सांभाळून ठेवीन, माझ्या ते कामी नेहमीच येतील आणि

0: कुठेतरी मला ते इन्स्पिरेशन आहे की बाबा मी यांच्यासाठी करतोय, मला काही लोक ऐकतात पण त्यांच्या बरोबर मी जर मी खरा राहू तर मला या माध्यमात क्रिएटिव्हिटी नेहमी मी आणू शकतो. मला कुठल्याही सोशल मीडिया कमेंट्स मला आठवत नाही, मला जर कुठलाही प्रेज मिळालंय तर मला आठवत नाही, बट तो लेटर मला त्या काकांचा नेहमी आठवत राहिलंय, काकूंचा आठवत राहिलंय की तुमची कॉमेडी चांगली किंवा तुम्ही मिमिक्री करता. ते लेटर्स आणि ते फोन ते जास्त महत्वाचे असतात आजच्या जगात.
1: पण मला एक प्रश्न अजून एक मनात येतो असा की एनर्जेटिक राहणं हे आरजेला ह्या गोष्टीचं महत्वाचं आहे, पण एखाद्या वेळी जर तुमचा मूड खराब असेल, काहीतरी वाईट प्रसंगातून तुम्ही बाहेर आलेले असाल, तर त्यावेळी तुम्ही कसं सांभाळता आणि ती एनर्जी कशी टिकवून ठेवता?
0: हा पण एक खूपच चांगला प्रश्न आहे, कारण की हे माझ्या बरोबर भरपूरदा झालेलं आहे की मूड डाऊन असताना पण मला शो कसा काय कंडक्ट करता येणार, म्हणजे काहीतरी आपलं फ्रेंड बरोबर किंवा भांडण काही पण झालेलं आहे पण आपण ते कसं काय कंटिन्यू करायचं, मला हा नेहमी प्रश्न येतो. पण मला असं वाटतं की फॉर अ कॉज जर मी माझ्या वाईट मूडला थोडं बाजूला ठेवून त्या एका लिस्नरचा जो की खूप म्हणजे एकदम हार्ड डेने जातो आहे किंवा त्याचा दिवस एवढा चांगला नाही जाते, ते विचार करून मी त्याचा दिवस चांगला बनवू शकतो. तर मला असं वाटतं, इकडे मी पु ल देशपांडेंचंच एक्झाम्पल देतो, की त्यांनी म्हटलं होतं की मला तुम्ही पुतळे बांधू नका किंवा मला हारतुरे चढवू नका, माझ्या जाण्यानंतर फक्त माझ्याबद्दल म्हणा की या माणसानी आम्हाला हसविले. तर मला असं वाटतं की ते एका आरजेसाठी खूप महत्वाचं असतं की तो दुःख आहे सगळ्यांनाच आहे, पण त्या दुःखांनाही तो कशा प्रभावीपणे सगळ्यांना सांगतोय ही एक कला आहे. आणि त्या दुःखांनी जर कोणाचं आयुष्य चांगलं होऊ शकत असेल किंवा त्या दुःखांना ऐकून अरे असं कसं झालं तुझ्याबद्दल, चल मी तुझ्याशी बोलतो, तर मला लिस्नर कॉल करतोय आणि त्याला बरं वाटतंय माझ्याशी बोलून, तर मॅम ह्यापेक्षा मोठा आनंदाचा आणि यापेक्षा मोठी सॅटिस्फॅक्शन आहेच नाही, आणि हे रेडिओच देऊ शकतं मला असं वाटतं. तर त्यासाठी मी थँकफुल आहे की माझ्या वाईट मूडलाही मी शो करून चांगलं केलेलं आहे, हा माझा एक्सपिरियन्स आहे.
1: क्या बात आहे. आणि खरंच आपण जेव्हा लोकांना आनंद देतो तेव्हा आपलाही मूड तितकाच खराब असलेला मूड पण चांगला होतो हे नक्कीच आहे. पण मला एक सांग, सध्या हे डिजिटल जग आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पॉडकास्ट बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे, इंटरव्ह्यूज पॉडकास्ट या सगळ्याच्या याच्यात रेडिओचं काय भविष्य आहे, तुला काय वाटतं?
0: मॅम हे प्रश्न माझे बाकीचे इतर कॉर्पोरेट मंडळी किंवा माझे बाकीचे इतर जे रेडिओ एवढं ऐकत नाही आणि त्यांना फक्त असा डाऊट येतो किंवा ऐकतातही, ते नेहमी म्हणतात की काय म्हणतो सजिन की रेडिओचं काय फ्युचर आहे. मी म्हणतो की टेन्शन मत लो, माध्यम बदलत गेले आणि पण रेडिओ नेहमी तोच राहिलेला. मला असं वाटतं की पहिले रेडिओबद्दल कुठल्याही आर्ट फील्डमध्ये क्रिएटिव्हिटी ही लागतेच, ही नाटकात पण लागते, ही सिनेमातही लागते, ही रेडिओमध्येही लागते. पण मला असं वाटतं की रेडिओमध्ये आज फक्त एक रेडिओच माध्यम आहे जिकडे फोर्थ वॉल ही ब्रेक केली जाते, नाटकात ती ब्रेक केली जात नाही, परस्पर संवाद साधला जात नाही, सिनेमात तर नाहीच नाही, पण रेडिओमध्ये तुम्ही डायरेक्ट बोलू शकता तेही क्रिएटिव्हली. मला असं वाटतं हे माध्यम कोणीच म्हणजे कुठेही ही फॅसिलिटी नाहीये की लोक क्रिएटिव्हली कसं बोलतायत हे डायरेक्ट लोकांशी बोललं जातं. आणि मॅम जोपर्यंत ह्युमन एरर हा लागतोय, जसं एआय वाढत चाललंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर या म्हणजे मला असं वाटतं या वाढत्या एआयच्या किंवा पॉडकास्ट आणि आजकाल भरपूर सारे अजूनही प्लॅटफॉर्म्स आले जिकडे गाण्यांची आपण एक प्लेलिस्ट बनवू शकतो, पण तरीही काही लोक रेडिओला ऐकतात का, कारण की ती डिपेंडेबिलिटी आणि तो ह्युमन एरर, लोकांना चुका फाइंड करण्याची खूप सवय असते की अरे हा आता चुकलेला आहे याच्यात मजा येते, तर ती ह्युमन एररची फाइंड करण्याची टेंडन्सी आहे ती लोकांची जाणार नाही, रेडिओ त्यासाठी टिकून राहील. आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू ॲज आरजेस, तुम्ही मी, की ती आम्ही त्यांना देऊ नाही आणि ती मजा त्यांना आम्ही देत राहू. तर मॅम माध्यम बदलत राहतील, रेडिओ डिजिटल होईल, पण रेडिओला मरण नाही हे तर मी म्हणू शकतो, आणि ते लोक ऐकतच राहतील आणि त्यावर प्रेमही करत राहतील.
1: रेडिओचं महत्व कधीच बदलू शकत नाही. जसं तू म्हणाला की जग बदलत आहे, सगळ्या गोष्टी बदलत आहेत, पण रेडिओ रेडिओ राहणार आहे, आकाशवाणी असो किंवा कुठलाही प्रायव्हेट रेडिओ चॅनल. पण मला एक सांग, आता जे आपले यूथ मंडळी आहे, युवा श्रोता आहे आपला जो आज ऐकतो आहे, त्यांच्यापैकी कोणाला जर रेडिओ जॉकी व्हायचं असेल आणि तो सध्या कॉलेजमध्ये आहे, तर त्यांनी काय तयारी करायला पाहिजे, कुठले कोर्सेस आहे किंवा अजून काय तयारी करायला हवी?
0: सर्वप्रथम त्यांनी ऍक्च्युली वर्कशॉप्स जर रेडिओचे करू शकले तर उत्तमच. जसं मी म्हटलं की आवाज चांगला असून फक्त चालत नाही, तर भाषेवर प्रभुत्व आणि तुम्ही काय बोलताय आणि कसं बोलताय किंवा कुठल्या विषयावर किती लवकर तुम्ही चांगलं बोलू शकता, ज्याला आपण इंग्लिशच्या भाषेत एक्सटेम्पोर देखील म्हणतो, एवढं त्याच्यावर तुम्ही किती प्रभुत्व आहे. मला असं वाटतं की जर तुम्ही त्याच्यावर काम केलं तर तुम्ही रेडिओ जॉकी बनण्याची पहिली पहिली पायरी पार केलेली आहे. त्याच्यानंतर तर भरपूर गाणे आणि त्याचबरोबर लॉग मॅनेजमेंट

0: जे तुम्हाला कंपनीमध्ये शिकवलं जातं, पण कुठलेही टॉपिक दिले तुम्हाला किंवा कुठलाही विषय दिला त्यावर तुम्ही कसं अगदी एफर्टलेसली बोलता आहे किंवा काय बोलता आहे हे जर तुम्ही बोलू शकले तर मला असं वाटतं तुम्ही रेडिओ जॉकी बनू शकता. सगळ्यात आधी तर भाषेवर काम करा, आपल्या उच्चारणांवर काम करा आणि करंट अफेअर्स म्हणजे वर्तमानपत्र वाचण्याची सवय टाका. आजकाल तर वर्तमानपत्र हे नेटवर पण अवेलेबल आहेतच, पण जोपर्यंत तुम्ही अवतीभोवती काय सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्ही अपडेट होत नाही तोपर्यंत रेडिओ जॉकी बनून मला असं वाटतं ते पूर्णपणे तुम्ही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही आज अवतीभोवती काय सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्ही जाणून घेत नाही की ऍक्च्युली आज अमेरिकेत काय सुरू आहे किंवा तुमच्या राज्यात काय सुरू आहे. आणि माझे असे भरपूर सारे फ्रेंड्स हा एक्सपिरियन्स शेअर करीन की जे आजही भाषेवर तेवढं प्राधान्य देत नाही ते आजही हे एक्सक्यूज देतात की अरे आम्ही जिकडे बोलतो तिकडे ही भाषा चालतेच की. म्हटलं तुम्ही एक फेस आहात किंवा तुम्ही एक आवाज आहात, लोक तुम्हाला बघून ते ऐकतील आणि आत्मसात करतील. जर तुम्ही ती चूक केली तर लोक तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवणार, किंवा ते तर कॉन्फिडेंटली म्हणतो अरे हा आरजे असं बोलतो तर आम्ही का नाही बोलायचं. मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय आणि ते तुम्ही पोहोचवताय ते लोक ऐकतात आहे आणि म्हणून पण तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि काय बोलताय कसं बोलताय यावर काम केलं पाहिजे.
1: नक्कीच. आणि अजिंक्य, जाता जाता आमचा जो युवा श्रोता आहे, तरुण या डिजिटल युगातला युवा श्रोता आहे, त्याला तू काय मेसेज देशील?
0: हेच माझ्याकडनं एक मेसेज राहील की मी तुमच्यातलाच एक आहे. मीही शिकण्याच्या याच स्टेजवर आहे म्हणून सगळ्यांना हेच म्हणेन की शिकत राहा, कधीही शिकणं सोडू नका. आणि कधीही तुम्हाला असं वाटेल की तुम्ही परफेक्ट आहात तर तुम्ही गल्लत करताय, तुमची गल्लत होते. तुम्ही परफेक्ट नाही आहात, नेहमी बेस्ट बनायचा प्रयत्न करू नका, कारण की बेस्ट म्हणजे हा फुल स्टॉप असतो. नेहमी बेटर बनण्याचा प्रयत्न करा आणि जोपर्यंत तुम्हाला रेडिओ जॉकी व्हायचं आहे डेफिनेटली होण्याचा प्रयत्न करा. आवड म्हणून पण पॅशननी जर ते करत असाल, फक्त एक हॉबी आणि घरी वेळ जात नाहीये म्हणून आपण आरजे होतोय, तर त्यासाठी म्हणून करू नका. नक्कीच तुम्ही मनापासून त्या गोष्टीला एक प्रोफेशन आणि पॅशन म्हणून पाहताय तर नक्कीच या. यू आर वेलकम टू रेडिओ इंडस्ट्री.
1: क्या बात आहे, थँक्यू सो मच. खरंच अजिंक्य, तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. आणि रेडिओ दुनिया जेवढी बाहेरून सांगितिक आणि सुंदर दिसते तितकीच ते तेवढी अवघड आहे आणि मेहनतीचं काम आहे हे नक्कीच माहिती आहे. आणि तुझे अनुभव आणि तू दिलेली माहिती ही खूप महत्वाची आहे. तू वेळात वेळ काढून आला, तुझे खरंच खूप खूप आभार.
0: जाता जाता जसंच आमच्या रेडिओच्या भाषेत आम्ही म्हणतो हियर इज आज अजिंक्य सायनिंग ऑफ फॉर टुडे बाय बाय असं म्हणून मी सगळ्यांची बाय बाय म्हणतो.
1: क्या बात, ही शैली सुद्धा आम्हाला खूप आवडलेली आहे अजिंक्य तुझी, आणि खरंच खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही स्वप्न बघत रहा, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत रहा, आनंदी रहा, हसत रहा. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालेत आपली मैत्रीण अंकिता हिने रेडिओ जॉकीची दुनिया या विषयावर अजिंक्य खांबेटे यांची घेतलेली मुलाखत ऐकली. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या संपूर्ण सफरची सांगता करण्याची वेळ आता झाली आहे. आजच्या भागात आपण मनोरंजनाची बदलती साधने आणि आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या सुवर्ण प्रवासाला उजाळा दिला. काळ बदलला तरी रेडिओने निर्माण केलेला विश्वास आणि मनात उमटवलेले विचारांचे मानचित्र आजही तितकेच ताजे आहे हेच आजच्या भागाने सिद्ध केले. याच सुंदर विचारासह मी अश्विनी आजचा हा युववाणीचा विशेष प्रवास इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयाची गोड भेट घेऊन. तोपर्यंत आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: ले विद्यार्थियों को परीक्षा के प्रश्न पत्र लीक किए। अमेरिका के एक संघीय न्यायाधीश ने डोनाल्ड ट्रंप प्रशासन द्वारा प्रस्तावित $1,00,000 के H-1B वीजा शुल्क को रद्द करते हुए इसे गैर कानूनी करार दिया है। इससे कई कुशल भारतीय पेशेवरों को फायदा होगा। पिछले साल सितंबर में राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने H-1B वीजा आवेदन शुल्क को लगभग 2,000 से बढ़ाकर $1,00,000 करने की घोषणा की थी। श्रीलंका के दामोला में एक दिवसीय त्रिकोणीय क्रिकेट श्रृंखला के पहले मुकाबले में भारत ए ने श्रीलंका ए को 278 रन का लक्ष्य दिया है। जवाब में श्रीलंका ए ने ताजा समाचार मिलने तक 48 ओवर में 7 विकेट पर 268 रन बना लिए हैं। इससे पहले भारत ने ऋतुराज गायकवाड़ के 101 रन की बदौलत निर्धारित 50 ओवर में 6 विकेट पर 277 रन बनाए थे। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 12 वर्ष पूर्ण। प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्र उभारण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसच्या 5 तरुणांचा वर्धा नदीत बुडाल्यानं मृत्यू। आता सविस्तर बातम्या। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे। गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मागील 12 वर्षात केलेली कामं ही विश्वास, विकास आणि जनकल्याण या आधारावर झालेली आहे, असं मत नागपूर विधान परिषदेचे आमदार संजय भेंडे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं। ते म्हणाले,
3: गौरवशाली भारताच्या निर्मितीचा संकल्प पुढे नेण्याचा विचार आणि विकसित आत्मनिर्भर भारत अशा प्रकारचा विचार करून जी 12 वर्षात काम झाली आहे त्यात लोकसहभागाचा सुवर्ण अध्याय म्हणून लक्षात ठेवलं जाईल। एकंदर 12 वर्ष हे जनतेच्या कल्याणाकरता, जनतेचा विश्वास संपादन करण्याचा, जनतेचा विकास व्हावा या अर्थाने केलेला आहे आणि म्हणून 12 वर्षाचा हा गौरवशाली इतिहास हा भारताच्या निर्मितीचा संकल्प पुढे नेण्याकरता हा निश्चितपणे महत्वाचा ठरेल।
2: गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे, असं मोदी म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं। पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे। या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष 1 दशकाची काळजी या राष्ट्रीय कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होते आहे। या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे। तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे। प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या पुनर्रचनेमुळे सध्या असलेल्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या वाढून 45 होणार आहे। निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासह योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा बदल करण्यात आलाय। कृषी, सहकार, उद्योग, महसूल, शिक्षण, पर्यटन आदी विभागांचे विभाजन करून स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार आहे. नव्या विभागांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था उभारण्यात येईल. मात्र या प्रक्रियेत कोणतीही नवीन पदनिर्मिती करण्यात येणार नसून विद्यमान

0: मंजूर आणि रिक्त पदांचं प्रमाणशीर वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य निर्णयांमध्ये राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता, विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम आणि नवीन विषय तुकडी आदी विषयांना अनुसरून शैक्षणिक वर्ष 2026-27 महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रस्तावित मुदतवाढ रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला देखील लागू राहणार आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 सुधारणा करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलंय. येत्या 21 होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचं आज बलिदान दिन असून देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जाते आहे. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाजजागरणाचा आवाज होते, अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आदरांजली वाहिली आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज नागपुरात विविध सामाजिक संघटना तसंच नागपूर शहर आदिवासी युवक काँग्रेसच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी वक्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्र सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यावेळी उपस्थित होते. राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 40 केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 26 केंद्र कार्यान्वित झाली आहे. या केंद्रांमधून सीईटी परीक्षा, सीएपी प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना, अर्ज भरणं, कागदपत्र अपलोड करणं तसंच तांत्रिक अडचणींबाबत विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरच मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहाय्य मिळणार आहे. या विद्यार्थी सहायता केंद्रांच्या सेवा 10 जूनपासून सुरू होणार आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठीच्या निधीत 20% कपात करण्यात आल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कार्यालय क्रमांक 2 आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हातात वाट्या घेऊन भीक मांगो आंदोलन करत राज्य शासन आणि शिक्षण विभागाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हक्काच्या गणवेश निधीवर शासनानं गदा आणल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळ मंडळानं शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळांमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर जाब विचारला तसंच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप करत शासनाच्या धोरणांवर टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस इथल्या 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बचाव पथकानं आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढले असून 2 शोध सुरू आहे. सम्यक सोनटक्के, सनी असंपेल्ली, रोहित बोबडे, शिव केळझरकर आणि तन्मय पथाळे अशी बुडालेल्या तरुणांची नाव आहे. हे सर्व युवक घुग्गुसमधील इंदिरानगर परिसरातील रहिवासी असून त्यांचं वय 18-19 आहे. काश्मीरमधले दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईत अद्वितीय शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे इथले शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालेल्या रक्षा अलंकरण सोहळ्यात शहीद जंजाळ यांच्या पत्नी श्यामबाला जंजाळ आणि आई यांनी पुरस्कार स्वीकारला. 6 जुलै 2024 काश्मीर खोऱ्यातील शोध मोहिमेदरम्यान त्यांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. गंभीर जखमी अवस्थेतही शेवटपर्यंत लढा देत त्यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिलं. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीकाठावरील 44 निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी ईसापूर धरणातून 3 घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश दिले आहेत. हवामान.

विदर्भातील नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानुसार आज नागपूरमध्ये दुपारनंतर अधूनमधून ढगाळ वातावरण होतं. ढगाळ हवामानामुळे वातावरणात उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. उद्या आणि परवा देखील याच जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान कायम राहणार आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात सोसाट्याच्या

या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्र उभारण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसच्या 5 तरुणांचा वर्धा नदीत बुडाल्यानं मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

512.8 मीटर्स अर्थात 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं सुशीला या चित्रपटातलं गीत. रचना आहे जगदीश खेबुळकर यांची आणि संगीत पथ्य केली आहे राम कदम यांनी.

0: अनि उन्नत मातृ स्वास्थ्य सेवाश्च प्रदानोपक्रमः सुरक्षित मातृत्वं जन आन्दोलनम् अकरोदिति सा अकथयत् एषा न केवलं योजना अस्ति अपि तु प्रत्येकं मात्रे तस्याः गर्भस्थ शिशवे च स्वस्थ भविष्याय सर्वकारस्य एका प्रतिबद्धता अपि वर्तते इति
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. अमृत कलश या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अनिता राकाडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे.

0: श्रोतो नमस्कार. श्रोतो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मंडळी कार्यक्रमात आज ऐकूया नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतो नमस्कार. श्रोतो, आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलंय पुण्यातल्या वडगाव सिंहगड रोड या ठिकाणी कार्यरत असलेल्या सामाजिक क्षेत्रातल्या नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांना. अनिताजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: अनिता राकडे या नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक आहेत. अगदी तरुण वयामध्ये विविध संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक कार्य केले, अनेक बचत गट निर्माण केलेत, अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. अशा व्यक्तिमत्वाविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमात आज त्यांच्याशी बोलूयात. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा आजच्या या आपल्या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडून समजून घ्यायला आम्हाला खूप खूप आवडेल. अनिताजी, कशी सुरुवात झाली?
1: 2000 सालात मी माझ्या ताई म्हणते डॉक्टर श्री रत्न पालखे, त्यांचं काही कार्य त्यांच्या बरोबर असून मी ते बघितलं आणि त्यानंतर असं वाटलं आपणही काहीतरी वेगळं करावं. प्रत्येकाची एक एक जबाबदारी असते, त्यातनं मला आजी आजोबा व ज्याच्यासाठी कुणी नाहीये त्यांच्यासाठी काम करायचं हे डोक्यात आलं आणि तिथनं आपण स्टार्टअप सुरुवात केला. मानसवर्धन व्यसनमुक्ती केंद्र, येरोडा हॉस्पिटल, मुक्तांगण किंवा ससून हॉस्पिटल. मी जॉबला नव्हती पण माझी आवड आणि माझ्याकडनं काहीतरी कुणाला हेल्प व्हावी अशा स्वरूपात आपण कंटिन्यू नाही म्हटलं तरी मी 8 वर्ष फ्री सेवा द्यायचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करून असं वाटलं आता आपण अजून काहीतरी वेगळं करावं. जेव्हा आपण दुसऱ्या संस्थेसाठी काम करतो आणि आपल्याला जेव्हा खरी मदत लागते तेव्हा मदत मिळत नाही असा एक प्रसंग आमच्या बाबतीत घडला. एका आजीला पूर्ण बेडसच झालेले होते, घरची फॅमिली नाजूक होती, म्हणजे सुनबाई अगदी झाडू फरशीचे कामं करत होते आणि त्यांनी आम्हाला रिक्वायरमेंट अशी केली होती आपल्या आजींसाठी आपण काही हेल्प करू शकतो का. तो प्रसंग असा होता, मी 8 वर्ष त्या संस्थेसाठी मी नाव घेत नाही पण त्या संस्थेसाठी मी फ्री ऑफकोर्स 4 तास 8 तास काम केलं आणि त्यांच्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं हे कुणासाठीही नाहीये, तुमच्याकडे पैसे असले तर एंट्री घ्या नाहीतर नाही. म्हणजे तिथे विषय पैशांचा आला आणि त्या काही गोष्टींमुळे थोडंसं मनाला लागलं. मी एवढ्या वर्ष जर तुमच्याकडे जॉब केला असता तर तुम्ही मला पे केले असते पण मला ते पे पैसे नको होते पण मदत हवी होती, त्यावेळेस मला मदत नाही मिळाली.
0: पण मग हे नवरत्न फाउंडेशन तुमचं केव्हा अस्तित्वात आलं? मग
1: त्यानंतरच दुसरा प्रश्न, गेल्या 8 दिवसाच्या गॅपमध्ये आमच्याकडे दुसरा प्रश्न असा आला. एक आजोबांना बरं नव्हतं आणि आम्ही कित्येक वर्ष त्या आजोबांना राशन आणि घरभाड्यासाठी मदत करत होतो बचत गटाच्या तर्फे माझ्या सर्व मैत्रिणींकडून. तिथेही त्या आजोबांना बरं नव्हतं. काही कालावधीत त्या आजोबांनी त्यांच्या भिंतींवरती माझा नंबर लिहिलेला होता.

0: आता. शेजाऱ्यांचा कॉल आल्यानंतर आम्ही तिथं पोहोचलो, माझी मिस्टर आणि मी. आजोबांना तिथनं घेतलं, ससूनला 7-8 दिवस ऍडमिट केलं. आजोबांना घरी नेल्यानंतर आजोबांनी त्यांच्या दारात पाऊल ठेवल्यानंतर एकच म्हटलं, बेटा मला तुझ्या घरी यायचंय, मला एकट्याला राहायचं नाही. आज तू आली म्हणून मी आजचा दिवस वाचलो. उद्या काय होईल माहित नाही, पण तू मला तेवढा जीव लावतो त्यातला मला असं हेल्प करायची तुला, तर तुलाही मी काहीतरी करू शकतो. आणि तिथनं प्रश्न पडल्यानंतर घरी चर्चा झाली. 2017 नवरत्न फाउंडेशन स्टार्टअप असा 1 एप्रिलचा दिवस होता आणि तिथनं आपण हा स्टार्टअप सुरुवात केला.
1: बरं, पण मग हा विस्तार कसा कसा होत गेला पुढे?
0: सर्वात पहिलं नवरत्न फाउंडेशन हे नाव येण्याच्या अगोदर जागेचा प्रश्न होता आमच्याकडे. भावाचा मित्र होते कुदळे म्हणून, त्यांची एक वास्तू होती ती पडीत होती, तिथं कुणीच राहत नव्हतं आणि कित्येक वर्ष त्याला भूतबंगला म्हणून ते साईडला ठेवले होते. आम्ही 4-8 दिवसात ते साफसफाई केली. त्यांनी मला असं सांगितलं, तुला वापरता आलं वापर, तुझ्याकडे तुझा प्रगती झाली तर आम्हाला रेंट दे, नाही तर तू प्रयत्न कर. म्हणजे प्रश्न असा स्वतः होईन की नाही होणार. आपण ते बघत बघत आमच्याकडे 2 महिन्यात 15 आजी आजोबा आलेत. ते आजी आजोबा असे आलेत, फक्त माऊथ पब्लिसिटीने ताईने चालू केलेलं होतं आणि त्या आजी आजोबांना आम्ही काही कालावधीत कधीतरी मदत केलेली होती. असे आजी आजोबा आपल्या फॅमिलीत आलेत आणि हे नवरत्न फाउंडेशन नाव का आणि कशाला हाही प्रश्न पडला. जर आता घर तयार केलं तर घराला नाव असलं पाहिजे. माझा मुलगा आहे रोहन, तो म्हटले मम्मी आपल्याकडे येणारे सर्व रत्न, कारण की बोलताना नेहमी प्रत्येक आजोबांमध्ये आजींमध्ये काहीतरी वेगळे गुण असतात, म्हणून रत्न हे नाव आमच्या लक्षात आलं. आणि मग नवरत्न असं नव जागेवरनं नव आजोबा जर आपल्यापर्यंत येतील किंवा आजी येतील म्हणून नवरत्न असं नाव घेऊन आपण हे पुढचा सुरुवात केला होता.
1: अच्छा, बचत गट काही तुम्ही निर्माण केलेले आहेत, तर यामध्ये नेमकं काय करता तुम्ही बचत गटांच्या माध्यमातून?
0: बचत गट माझे असे आहेत, त्या महिला धुणं भांड्याची कामं करतात, रस्त्यावर साफसफाई करतात आणि जेमतेम एक टाइम कमवलं तर 2 टाइम खाऊ शकतात अशा महिला आहेत. पहिले एक तर त्यांना पैसे काढायची सवय नाही. प्रयत्न असा सर, तू दर महिन्याला 200 रुपये माझ्याकडे जमा कर. आणि मग त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम आलेत की मग तुला पैसे हवेत ना, हे पैसे घे पण हे पैसे अमुक तारखेला मला रिटर्न कर. अशा स्वरूपात मी स्टार्टअप केलेला होता. त्यांना त्यांनी 200 रुपये दिलेले ते त्यांना आठवत नसायचं, पण मी त्यांना पैसे वापरायला दिलेत हे त्यांना आठवायचं. मग अशा काही कालावधीत 1-2 वर्ष रुटीनला लागलं. मग ते थोडे पैसे आमच्याकडे जास्त साचलेत. साचल्यानंतर मग यायचं काय करायचं, मग आम्ही कुरडई पापड्या उन्हाळी सामान बनवायचं. मी कुठं कामा कार्यक्रमाला गेली किंवा कुणाचा कार्यक्रम असेल तर तिथं रिक्वेस्ट करायची, आमचा एक स्टॉल लावू देता का?
1: बरं, अच्छा.
0: आणि मग तसा स्टॉल तो लावायचा, त्यातलं काही सामानाचे काही पैसे असेल तर त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत द्यायची. मग त्यांचे कामाचं आणि प्लस हे त्यांना मोबदला भेटायला लागला आणि तशा एक एक सुरुवाती आमच्या सुरुवात झाल्या.
1: आता एकूण किती बचत गट आहेत आणि प्रत्येक बचत गटामध्ये किती संख्या आहे आणि उलाढाल साधारणपणे किती होते?
0: ऍक्च्युली खरं तर उलाढालचा राऊंड फिगर कधी काढलाच नाही, तो आज पण नाहीये माझ्याकडे. एका गटात 21 महिला असे आमचे 7-8 बचत गट आहेत. त्याच्यातनं 5 वर्षातनं 3 वर्षातनं बचत गट फोडायचं, त्यांची ती रक्कम आहे ती त्यांना रिटर्न करायची, अशा रुटीननेच आमची ती रुटीन चालू आहे. पण मात्र कुठं काही कार्यक्रम असेल, तुम्ही जर म्हटलं तर आमच्याकडे एक कार्यक्रम येत तुम्ही 7-8 महिला येणार का, आम्हाला फिक्स पॅकेज द्या बाबा, तुम्ही 2000 द्या 4000 द्या, तशाच रुपात मदत करतो. त्यातनं आता कमीत कमी तुळशीबागेत 3-4 दुकानं उभी केलेली आहेत. आणि ह्या गटातनं आमची एक असं आहे, कपड्यांचं दुकान असेल तर आम्ही सर्व मैत्रिणी तिच्याकडनंच कपडे घेतो. मग एक आम्ही बांधिलकी करून घेतलेली आहे. उन्हाळी साहित्य करणाऱ्या 4-5 जण आहेत, कुणी कुरडई करतं, कुणी पापड्या करतं, कुणी मसाले करतो. मग आम्ही पे करून पैसे देऊन घेत नाही. माझ्या त्या मैत्रिणीला मदत आहे त्या गटातनं, तिला ती समजा आम्ही गटच सर्व मिळून जर ते साहित्य नसेल करत पण तुम्ही 4-6 जण करतायत, मग त्या वस्तू त्यांच्याकडनं घेऊन या एक गोष्टीचा आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेला आहे आणि आज मी त्या स्वरूपातच करतोय.
1: अच्छा, पण तुमचं हे बचत गटासोबतच ताईचं घर आणि वृद्धाश्रम हे देखील आहे, तर बऱ्याच ठिकाणी पाहतो की वृद्धाश्रम ही जी आहे ती चालवली जातात, पण मग तुमच्या वृद्धाश्रमाचं वेगळेपण काय
0: ताईच्या घराबद्दल जर बोलायचं म्हटलं, एखादी महिला किंवा मुलगी घर सोडून आलेली असेल, तिला घरी जाण्याचा पर्याय नसतो, तर त्यावेळेस मुलगी एकच म्हणते तो आत्महत्या शब्द त्यांच्या लक्षात येऊ नये किंवा हा पुढे ते घडू नये याच्यासाठी प्रयत्न

0: तुमचं ताईचं घर आहे, या चार दिवस राहा खा आणि तुम्हाला रिटर्न जायचं असेल तुम्ही रिटर्न जा.
1: पण मग या ताईच्या घरामध्ये ज्या येणाऱ्या ताई आहेत तर त्यांच्या नेमक्या अडचणी, नेमक्या समस्या, प्रॉब्लेम्स काय असतात, का कोणत्या बाबींमुळे त्यांना घर सोडावं असं वाटतं किंवा असं पाऊल टाकावं असं वाटतं, आणि तुमचं या संदर्भामध्ये ती परत योग्य मार्गानं योग्य ठिकाणी ती व्यवस्थित जाईल आणि पुन्हा तिचा विस्कटलेला संसार त्याची घडी व्यवस्थित बसवेल, यासाठी तुम्ही काय करता?
0: याच्यात महिला किंवा माझ्या त्या मुली म्हणणार मी त्यांना, दत्तक कन्या म्हणते बऱ्याच वेळेला, वय कमी असल्यामुळे अक्कल कमी चालते असं मी त्यांना नेहमी हे वाक्य बोलते. कारण की कधी कधी कुणाच्या बघण्याने, कुणाच्या सांगण्याने रोडच त्यांचा रॉंग साईडचा जातो. बऱ्याच वेळेला आई वडिलांचं ऐकत नाही आणि ठराविक ठिकाणी तिथं ऐकतात, तिथं सासू सासऱ्यांकडनं छेड होतो. त्यातली एक छोटीशी घटना अशी सांगते तुम्हाला मी, ताईचं घर म्हणण्याचं हक्काचं घर यासाठी, अचानकच एक कॉल आलेला होता ओळखीच्या व्यक्तींमधनं. पाषाणमध्ये एक मुलगी मंदिरात बसलेली आहे. तर म्हटलं ओके, किती वर्षाची? म्हणजे 17 वर्षाची, आधार कार्ड बरोबर आहे. मग रात्री 11:30-12 टायमिंग होता आणि त्यावेळेला तिथं जाऊन तिला आपण घेतलं. तिला आणल्यानंतर रात्री 1:30-2 टायमिंग होता. तिच्या घरचा एक नंबर घेतला, त्यांना कॉल केला, या या नावाची मुलगी आमच्याकडे आलेली आहे, आपण उद्या सकाळी बोलूया. छोट्या छोट्या भांडणींमुळे त्या मुलगीला टॉर्चर होत होतं
1: आणि
0: त्या टॉर्चरच्या कारणात तिने घर सोडलेलं होतं. मग त्या मुलीची आपण आमच्या दुसऱ्या ताई असं म्हणा प्रार्थना सदावर्ते सिंहगड रोडला ऍडव्होकेट आहेत, त्यांची हेल्प घेऊन माझी मैत्रिणी सोनाली काउन्सिलर, त्यांची सर्वांची हेल्प घेऊन तिला 7-8 महिने आपल्याकडे ठेवलं. फॅमिलीची काउन्सिलिंग घेतली, तिची काउन्सिलिंग घेतली आणि आता तिला तिच्या घरी पाठवलेलं आहे. आनंदात राहते. महिन्यात एक वेळेस न चुकता मला कॉल येतो, ताई व्यवस्थित आहे, टेन्शन घेऊ नकोस. मग अशा स्वरूपात त्यांना जर त्यांच्या हक्काचं ताईचं घर भेटलं.
1: ताईच्या घरासोबतच वृद्धाश्रमाच्या बाबतही आपल्याला बोलायचं आहे.
0: वृद्धाश्रम पेडवाले मार्केटला खूप सारे आहेत. तुमच्याकडे पैसे तुम्ही देऊन कुठेही जाऊन राहू शकतात. पण ज्याच्याकडे पैसेच नाही त्या आजी आजोबांनी करावं काय? किंवा दुसरा प्रश्न, त्या आजी आजोबांना कुणीच नाहीये. काम करत होते तोपर्यंत त्यांच्या सर्व गोष्टी भागत होत्या, पण आता काम होऊ शकत नाहीये आणि राहण्या खाण्याच्या गोष्टींसाठी प्रॉब्लेम होत आहेत. तर त्या आजी आजोबांचा काय? हा प्रश्न प्रत्येकाला येतो, पण कार्य कुणीच करत नाही असं म्हणेन, पण ते कार्य नवरत्न फाउंडेशन करत आहे.
1: बर, वृद्धाश्रमामध्ये जे ज्येष्ठ नागरिक तुमच्याकडे येतात, घरचे सांभाळत नाहीत म्हणून येतात, बेवारस येतात, आणि वयोगट वगैरे साधारणपणे त्यांचं काय असतं?
0: वयोगट एक 60 पुढेच आहेत. घरचे सांभाळत नाही अशा 2-3 केसेस आहेत बोटावर मोजण्यासारख्या. आणि काही केसेस असे ज्यांचं कुणीच नाहीये. 15 वर्षापूर्वी माझ्याकडे कुणी नातेवाईक नाही आणि माझ्या पायाला जखम झाली तर आता मला कुणी एक वेळेस खायलाही देत नाही. पायाला जखम असल्यामुळे भीक मागू शकत नाही. तर आता आपल्याकडे 12 आजी आजोबा असे आहेत, ते पूर्ण बेड रिटर्न आहेत. म्हणजे त्यांना जेवायला घालणं, चहा पाणी सर्व लहान बाळासारखं करावं लागतं. तर असे आजी आजोबा आहेत ज्यांना कुणीच नाहीये, त्यांची देखरेख. आजचा माझा खर्च तुम्हाला जर म्हटलं तर सर्वात मोठा डायफर बेडवर असल्यामुळे दिवसातनं 3 वेळेस डायफर साधारण चेंज करावा लागतो. आणि त्या आजी आजोबांची कुणी नाहीयेत म्हणून ते आपल्याकडे आहेत हा शब्द न करता मी त्यांची कन्या आहे. आज माझी ओळख आहे, माझे आई वडील आहेत आणि मला ते जबाबदारी घेतलेली पार करायची.
1: पण मग वैद्यकीय सेवा आणि शुश्रूषा संदर्भामध्ये तुम्हाला नेमकी कशी मदत होते किंवा ती देखभाल या ज्येष्ठ नागरिकांची कशा पद्धतीनं केली जाते?
0: आता आपल्याकडे 27 आजी आजोबा आहेत.
1: बर,
0: त्याच्यातनं माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी किचनचं किंवा बाकीच्या कामासाठी स्टाफ लावू शकते. मला मदतीची घराच्या बाहेर पडलं, मी बाहेरून आणलं तर माझं घर चालणार आहे. तर माझ्याकडे 2 मुली आणि 1 जेंट्स असे 3 मी स्टाफ म्हणून कामाला घेतलेलं आहे. सकाळचं किचन मी स्वतःच बघते, संध्याकाळचं किचन माझी वहिनी बघते. म्हणजे किचनचे 2 पार्ट आम्ही सांभाळून घेतलेले आहेत. बाकीच्या कामासाठी माझ्या ह्या 2 दत्तक मुली आहेत, म्हणजे त्याही माझ्या दत्तक कन्याच आहेत. त्या ह्या सर्व गोष्टीत मदत करतायत. आणि ह्या सर्व सोडल्यानंतर विषय येतो डॉक्टर. डॉक्टर दीपक पाठक हे MD आहेत, सिंहगड रोडला त्यांचं क्लिनिक आहे. पण ते व्यक्तिमत्व असं मी कॉल केल्यावर कधी नाही उत्तर आलं नाही एवढ्या वर्षात. ते वर्ष

0: त्याच्यातनं माझ्याकडे एका अर्ध्यावेळेस फक्त पेट्रोलचे पैसे घेतात, बाकी माझ्या कार्याला तू करते ना तर आम्ही तुला हेल्प करतो अशा स्वरूपात त्या मला मदत करतात.
1: अच्छा, तुमचे हे सगळे उपक्रम पाहत असताना काही गरजू किंवा जीवनोपयोगी दैनंदिन वस्तूंचं वाटप देखील तुम्ही करत असता तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, तर नेमकं हे काय?
0: मी एक मेसेज तयार करते, आव्हान करते, तुमच्याकडे नवीन आल्यानंतर तुम्ही जुन्याचं करणार काय, हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाकडे असतो. मग तुम्ही बऱ्याच वेळेस कुठं टाकायचं, कुणाला द्यायचा, हा प्रश्न पडतो. तर मी सरळ सांगते, हा माझा नंबर, तुम्हाला ती वस्तू लागत नसेल, तुम्ही फर्निचर म्हणा, चप्पल म्हणा, कपडे म्हणा, या मुलांना लागणारी खेळणी,
1: अच्छा,
0: तुम्ही मला कॉल करा.
1: चांगल्या स्थितीतल्या ज्या नंतर वापरात येऊ शकतात अशा वस्तू
0: अपेक्षित हे या अशा गोष्टी मला शक्य असेल तर मी स्वतःच जाऊन कलेक्ट करते. चुकून एखाद्या वेळेस मला शक्य नसेल तर मी हेल्प मागून त्या वस्तू घेऊन घेते, आपल्याकडे येतो, जर आवरावरी शिवण काही कपडे कुठे फाटलेले असेल ते शिवतो, व्यवस्थित करतो, आणि वस्ती पातळ्यावरती महिन्यातनं एकदा त्या वस्तू त्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. आणि याच्यामुळे बऱ्याचशा फॅमिलींना कपड्यांचे प्रॉब्लेम होते, थंडीत पांघरूनचे प्रॉब्लेम होतात, हे खूप सारे फॅमिलीचे सॉल्व्ह झालेत. आणि गेल्यानंतर ते म्हणते, ह्या वडिला तू नवीन काय आणलं ग,
1: अच्छा,
0: असा प्रश्न येतो.
1: बर बर बर, गरजू व्यक्तींना वस्तू त्या वाटपाचं काम करता, आणि ज्यांच्याकडे जुन्या वस्तू वापरात नसलेल्या परंतु सुस्थितीत असलेल्या चांगल्या अवस्थेत असलेल्या, त्यासाठी त्यांचा एक व्हॉट्सअप क्रमांक आहे. तर इच्छुक कोणी दाते असतील तर या व्हॉट्सअप क्रमांकावरती त्यांच्याशी संपर्क साधून किंवा त्यांना मेसेज पाठवून, संदेश पाठवून त्यांच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. तर हा व्हॉट्सअप क्रमांक आपल्याला सांगता येईल का?
0: हो, 98-23-60-64-99.
1: बर,
0: ते आपल्यासाठी जुने आहेत पण त्या वस्तू कुणासाठी तरी नवीन आहेत.
1: हा नंबर एकदा पुन्हा सांगाल?
0: मराठीत सांगते, 98-23-60-64-99.
1: बर,
0: आणि इंग्लिशमध्ये म्हटलं तर 9823-60-64-99.
1: अच्छा, तर श्रोतेहो लक्षात घ्या, तुमच्याकडे जर अशा पडून असलेल्या वस्तू परंतु चांगल्या सुस्थितीत जर असतील आणि आपल्याला देण्याची इच्छा असेल तर नक्की या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा किंवा संदेश पाठवा. या वस्तू संकलित करून त्या व्यवस्थित पुन्हा दुरुस्त करून गरजू असणाऱ्या व्यक्तींपर्यंत त्या नक्की पोहोचवल्या जातील, आणि ती वस्तू कोणापर्यंत पोहोचवली आहे तर याची खातरजमा देखील केली जाईल. घरचा पाठिंबा कसा मिळतो तुम्हाला?
0: घरचा पाठिंबा 100% असं म्हणेन. मिस्टरना रविवारी सुट्टी असते.
1: बर,
0: लिस्ट असते रविवारी दिवसभर मला काय काम करायचंय, दळण दळायचंय, भाजी आणायची, एक त्यांना तशी लिस्ट प्रमाणे ते हेल्प करतात. आणि माझे दोन हात म्हटल्यावर माझा भाऊ मंगेश कळू व माझा मुलगा रोहन राकडे. रात्री 12 उठवा, त्यांना सकाळी 4 सांगा, कुठल्याही कार्यात हे माझ्या एक पाऊल पुढं असं मी म्हणणार, मी सांगावं आणि त्यांनी काम करावं, का कशाला हा प्रश्न पडत नाही. त्यांनी काही कालावधीत ते काम बघितलंय, अशी एक घटना होती 2018 सांगते. एक आजोबा वारले होते आणि आजोबांची अंतिमविधी आपल्यालाच करावी लागते. त्या पहिल्या विधीला असा प्रश्न पडलाय, एका बाजूने मुलगा आणि भाऊ दोघं जण बघत होते, आता करायचं काय. म्हणजे मागच्या वर्षाची एक छोटीशी केस अशी सांगेन, होळीचा दिवस होता, आमचे श्याम काका काही कालावधी 5-7 आमच्याकडे होते, काका ख्रिश्चन होते, आणि काकांची अशी इच्छा होती तू तुझ्या पद्धतीने माझी अंतिमविधी करावी. काकांनी लेटर माझ्यासाठी लिहून ठेवलेलं होतं. काही कामासाठी मला पुण्यातनं बाहेर जावं लागलं. आजोबा देव आज्ञा त्यांची सकाळी 10 झाली. काय करणार हा मोठा प्रश्न पडला. मुलाने फोन केला, मम्मी काका नाहीयेत आता कसं, तर म्हटलं मी येस तोपर्यंत वाट बघ, मी बघते काहीतरी. सर आले, सर्वे पेपर तयार झालेत मुलांनी गेट पास पासनं, तर सर्व्या गोष्टी माझ्या मुलाने तयार केलेत आणि मला म्हटलं तू डायरेक्ट वैकुंठात पोहोच, मी सर्व्या गोष्टी केलेल्या आहेत, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि बाबांनी त्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या पद्धतीने केल्या आहेत. तर त्याने अॅम्ब्युलन्स बोलवून बाबांना त्याच्या मित्रपरिवाराला घेऊन सीप केलं आणि मी ऐन आता विधी होणार अशा स्वरूपाला तिथं पोहोचली. आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर एक होतं, आपण नवरत्न फाउंडेशन हे चालू केलेलं आहे, हे पुढं काय, या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी मला मिळालं. तर मुलगा माझा खूप मोठा नाही, 17 आहे, पण

0: त्या वयाप्रमाणे त्याने तो समजूतदारपणा दाखवला किंवा आजी आजोबांच्या प्रेमापोटी त्याने ते केलं तर आता थोडंसं टेन्शन कमी आहे. उद्या अनिता राखडे नसली तरीही काही प्रॉब्लेम नाही. मंगेश आणि रोहन हे ते कार्य करतायत.
1: खरं तर चांगलं काम केलं की त्या चांगल्या कामासाठी समाज पुढाकार घेतो, शासन पुढाकार घेतो, संस्था देखील या चांगल्या कामासाठी पुढे येऊन प्रतिष्ठानच्या पाठीवरती शाबासकीची थाप देत असतो आणि पाठ थोपटत असतो. तर या क्षेत्रातल्या तुमच्या सामाजिक कार्यासाठी अनेक उल्लेखनीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला यातले उल्लेखनीय महत्वाचे पुरस्कार याबाबत आपल्या मुलाखतीच्या जाता जाता चर्चा करण्यास काहीच हरकत नाही. तर कोणत्या कोणत्या उल्लेखनीय पुरस्कारांना आपल्याला सन्मानित करण्यात आलंय?
0: माँसाहेब जिजाऊ माता यांचं नाव खूप मोठं आहे, त्यांच्या कन्या आहे असं म्हणून मी लोकांना सांगते. माँसाहेबांच्या नावाचे जवळजवळ आपल्याला 5-6 पुरस्कार आलेले आहेत. जिजामाता पुरस्कार आलेला आहे, दादा कोंडके फाउंडेशनचा पुरस्कार आलेला आहे, ज्ञान फाउंडेशनचा पुरस्कार आलेला आहे, माणुसकी म्हणून फाउंडेशन आहे त्यांचे पुरस्कार आले आहेत. आता असं भिंतीवर लावायला जागा नाहीये पण ते एक पुरस्कार एक गोष्ट सांगतात. ते पुरस्कार तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी असतात असं मी म्हणेन. पण एक पुरस्कार आले तर एक जबाबदारी वाढते आणि ती जबाबदारी सांगते तू आत्ता काय कार्य केलं यापेक्षा तुला डबल करायचं आहे. आणि अशा स्वरूपात ते पुरस्कार एक एक आपल्याकडे येत आहेत. आणि जे म्हणजे मी या सर्व गोष्टींमध्ये एकच सांगते, कदाचित मागच्या जन्माचं माझं पुण्य ह्या जन्माला मला हक्काच्या कन्या जवळजवळ 15 दत्तक कन्या आहेत माझ्या. त्यातली काही लग्न झालेली आहेत, काही बिनलग्नाची आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत. आणि माझे हक्काचे 27 आजी आजोबा आहेत, त्यांची मी आज एकच कन्या असं मी गर्वाने सांगते. यांच्या सर्व पॉवरने हे कार्य मी करू शकते. हे पुरस्कार माझे नाहीत, मी फक्त यातली कार्यकर्ती असे मी म्हणेन तुम्हाला. हे सर्व माझ्या कन्या व माझ्या आई वडिलांची पुण्य आहे.
1: नवरत्न फाउंडेशनच्या भविष्यातल्या योजना, आपल्या मुलाखतीतल्या चर्चेतला हा शेवटचा प्रश्न.
0: योजना म्हणजे आता चालू नवरत्न फॅमिलीचं घर आहे ते भाड्याचं आहे. काही लिमिट येतात भाड्याचं घर असल्यामुळे. आता तरीही त्या घरात 35 आमची लोकांची फॅमिली आहे. आणि तिथं विषय थांबतो आमचा. पण भविष्यात माझे आई वडील किंवा माझ्या ह्या दत्तक कन्या कमीत कमी एका घरात 100 लोक राहावेत या भविष्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि प्रयत्न 100% सक्सेसफुल झाल्याशिवाय हा प्रयत्न आहे. कारण की राहणं खाणं सर्वीकडे आपण म्हणतोय होतंय, खाण्याचं तुमचे आमच्यासारखे कुणीही मदत करू शकतात. पण राहण्याचं हे स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. जेव्हा माझ्या फॅमिलीचं हक्काचं घर असेल तेव्हा माझ्या फॅमिलीला मागं पुढे बघायची गरज पडणार नाही. भविष्यात माझ्या फॅमिलीची स्वतःची वास्तू असावी याच्यासाठी प्रयत्न करते.
1: अच्छा,
0: नवरत्न फॅमिली ही माझी नाहीये, आपली सर्वांची आहे. तुम्हाला सर्वांना जर शक्य असेल तर माझ्या फॅमिलीसाठी थोडासा वेळ घेऊन या. समक्ष बघा माझी फॅमिली काय आहे. रत्न आहेत माझ्या फॅमिलीत आणि रत्नांसाठी थोडासा वेळ जर काढला, वेळात वेळ काढून माझ्या घरी यावं आणि माझ्या आई वडिलांचं म्हणणं काय ते समजून घ्यावं. कारण की तुम्ही सर्वेकडे फिरू शकतात, माझे आई वडील घरातनं बाहेर फिरू शकत नाहीयेत.
1: तुम्ही पाहिलेल्या या तुमच्या भविष्यातल्या स्वप्नांना एक मूर्त आकार प्राप्त हो आणि आपल्या कार्याची दखल घेत असेच अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात यावं अशी सदिच्छा व्यक्त करत आजच्या या कार्यक्रमातून मी कैलास शिंदे आता आपला निरोप घेतोय. आज चर्चेमध्ये नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अनिता बापू राखडे आपण आलात आणि ही सविस्तर अशी चर्चा आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्याशी केली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: मला बोलायची एक संधी दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद व आभारी.
1: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राखडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते विनायक मोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आमचे कार्यक्रम ऐकता येतील. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले हे मुंबई घडताना.
5: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.
8: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन सर्वसमावेशक विकास डिजिटल परिवर्तन पायाभूत सुविधांचा विस्तार राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना नवीन विद्याशाखांना नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी

तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2च्या 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं

कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता प्रसारित होईल.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
4: पाणी वाचवा रे.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका।

0: हतुकीची कोंडी समस्या मिटवा.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनय कुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूट देण्यात आली आहे. याच

0: बरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामुळे करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे, ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धारणेसाठी म्हणजे अल्प अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजार मूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत, याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे.

0: बरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे, कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरं तर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार, 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात, त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं, त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे, त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये, तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते तस्तात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत, या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे 4-5 प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण वृत्तविशेष कार्यक्रम ऐकला.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका.
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.

0: सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपणा सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज आहे मंगळवार 9 जून 2026. कास्तकार बंधूंनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया राष्ट्रसंतांच्या सुविचारांनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम निर्माण कलेचं महत्व पटवून देताना सांगतात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे, आपुले ग्रामची करावे गोजीरे, शहराहुनी हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावामाजी, हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावामाजी. मंडळी, आताच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्वरचित ग्रामगीत ऐकलीत. आता वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रस्तुतीकडे. ऐकूया तुती लागवड आणि रेशीम कोश उत्पादन याविषयी डॉक्टर महेंद्र ढवळे यांनी दिलेली माहिती त्यांच्या या मुलाखतीतून. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, तुती लागवड आणि रेशीम कोश उत्पादन याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहात. आणि ही माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलं आहे उपसंचालक रेशीम संचालनालय नागपूर महाराष्ट्र इथले डॉक्टर महेंद्र ढवळे सर यांना. सर, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की तुती पिकाच्या लागवडी करता जमीन कोणत्या प्रकारची पाहिजे आणि लागवडी करता विशेष कोणती काळजी घेतली पाहिजे?
1: सर्वप्रथम तुती लागवडी करता शेतकऱ्याची मानसिकता चांगली असली पाहिजे. जमीन हलकी राहो की भारी राहो दोन्हीही चालते, परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी असली पाहिजे.
0: बरोबर. तर सर, मग तुती लागवड पद्धतीत अंतर किती असायला पाहिजे?
1: त्यामध्ये बघा, शेतकरी आपल्या सोयीने लागवड करतात, पण केंद्रीय रेशीम मंडळाने 5x3x2 ही पट्टा पद्धत शिफारस केलेली आहे आणि यामध्ये 5500 झाडाची संख्या बसते. पण शेतकरी अंतर मशागतीचे काम योग्य प्रमाणात होण्याकरता शेतकरी 5x5 लावतात, 7x3 लावतात, 5x5 लावतात, त्यांना जे सोयीची वाटली त्या पद्धतीने शेतकरी लागवड करतात.
0: अच्छा सर, मग आता तुती पिकाचे काही वैशिष्ट्य आहे का त्याबद्दल सांगा.
1: 100% वैशिष्ट्य असं आहे की साहेब हे पर्यावरण पूरक पीक आहे. दुसरी गोष्ट, अवकाळी पाऊस काही वादळी वारा आला याला याचा काहीच परिणाम होत नाही, उलट चांगला परिणाम होतो. आणि याचं आयुष्य हे 15 वर्ष आहे. एकदा लागवड केली तर 15 वर्ष शेतकऱ्यांना लागवड करायची गरज नाही, कापून फक्त कीटकांना पालाच खाऊ घालणे आहे.
0: अच्छा सर, मग तुती वृक्ष लागवड पद्धतीत या बाबतीत थोडी आणखी माहिती आहे म्हणजे त्याबद्दलचे काय काय फायदे आहेत त्याबद्दल सांगा.
1: बघा, ज्या शेतकऱ्याची जमीन जंगलालगतची आहे, जंगलामध्ये वन्य पशु येतात, त्यांना ही तुती वृक्ष पद्धती ही वरदानच आहे. कारण शेतामध्ये खाली जर बसून पाहिलं तर त्याला आपल्या शेतामध्ये दांडगा आहे, कोला आहे, काय त्याला दिसून पडेल, म्हणजे पर्यावरण पूरक आहे. दुसरी गोष्ट, आंतर मशागत करायला तो ट्रॅक्टरद्वारे मशागत करू शकते, त्यानंतर आंतर पीक सुद्धा तो घेऊ शकते. आणि ह्या विविध पद्धतीमध्ये 8x8 जरी लागवड केली तर त्यामध्ये जवळपास 680 झाडं बसते, 10x10 केली 425 झाडं बसते, 8x4 केली तर 1361 झाडं बसते. शेतकऱ्यांना सोयीनुसार त्यांनी लागवड केली पाहिजे.
0: आणि मग तुती वृक्ष लागवड पद्धतीमध्ये साधारणतः आपल्याला जे चांगले पीक घ्यायचे आहेत त्याला मग त्या पिकासाठी किती दिवस लागू शकतात?
1: साधारणतः जर पाहिलं तर पहिलं पीक निघायला 6 महिने लागते. आणि तुती वृक्ष पद्धतीमध्ये जर घेतो म्हणलं तर पहिलं पीक निघायला 6 महिने 100% लागते, कारण त्याला स्टेम बुंदा झाडाचा बुंदा डेव्हलप करायचा असतो.
0: बरोबर.
1: आणि यामध्ये त्याला जर आंतरपीक घ्यायची आहे तर सोयाबीन सारखं आंतरपीक घेऊ शकतो, मूग लावू शकतो, भुंग लावू शकतो, हरभरा लावू शकतो रबीमध्ये, गहू लावू शकतो, जवस आणि भाजीपाला. परंतु काळजी एक आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वापरायचं नाही आहे, 100% सेंद्रिय पद्धतीनं करायला पाहिजे.
0: ढवळे सर, मग तुती लागवड जी काही तुती वृक्ष लागवड आपण विचार करतो त्या पद्धतीमध्ये काही आंतरपीक घेता येतील का? आणि जर घ्यायचेच असतील तर मग ती पिके कोणती असायला?
1: सोयाबीन घ्यायला पाहिजे खरीपमध्ये, रबीमध्ये मूग घ्यायला पाहिजे, भुईमूग घ्यायला पाहिजे. आणि रबीमध्ये जर पाहतो म्हणलं हरभराही होते, गहू होते, जवस होते, भाजीपाला पण होते. त्याला जे पीक ज्या शेतामध्ये लागवड करत असला तो लागवड करू शकते आणि आंतरपिकातून जास्तीचं उत्पन्न तो घेऊ शकतो.
0: सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती एकर

0: क्षेत्रावर तुती लागवड अस्तित्वात आपल्याला दिसते.
1: मला एक सांगण्यामध्ये फार आनंद होतो आहे, जवळपास 23,188 एकर लागवड महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यापासून उत्पन्न 5,762 मेट्रिक टन आहे आणि महाराष्ट्र राज्य हे अपारंपरिक राज्यामध्ये प्रथम एक क्रमांकाचं राज्य आहे. आणि त्यामुळे जर पाहिलं आताही उन्हाळ्यात मध्ये मला आनंद असाठी होतो की उन्हाळ्यात मध्ये एवढ्या 45 डिग्री मध्ये 42 डिग्री मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 3 लाख अंडी पुंड्या सप्लाय झाला असून एप्रिल महिन्यापर्यंत 646 मेट्रिक टन उत्पादन झालंय. हे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे.
0: बरोबर. तर एका वर्षात एक एकर तुती लागवडीपासून साधारणतः किती कोष आपल्याला उत्पादन मिळू शकतं?
1: पहिल्या वर्षी त्याला 2 पिकं निघाले पाहिजे. साधारणतः आजच्या म्हणजे कोसाचे दर विचारात जर घेतले त्याला 2 पिकातून 1 लाख रुपये सरासरी आले पाहिजे. परंतु दुसऱ्या वर्षीपासून त्याला किमान 5 पिकं घेतले पाहिजे आणि 5 पिकातून किमान 3.5 लाख तो रुपये कमवू शकला पाहिजे. 150 अंडीपुंजाची किंवा चॉकीची बॅच तो प्रत्येक पिकामागे तो घेऊ शकला पाहिजे.
0: अच्छा, मग सध्या महाराष्ट्रात कोणत्या जातीची तुती लागवड केली जात आहे?
1: V1 नावाची जात आहे, व्हिक्टोरिया 1 बंद येतो मध्ये. आणि या जातीचा पाला जो आहे पाला वाढण्याची क्षमता चांगली आहे. 60 मेट्रिक टन पाला एका हेक्टर मध्ये तयार होते आणि या पाला जो आहे या पाल्यापासून दर्जेदार कोष निर्माण होतो.
0: आणि मग रेशीम कीटक संगोपनासाठी कीटक संगोपन गृह बांधणं हे आवश्यक आहे का? मग
1: हा 100% कीटक संगोपन गृह बांधल्याशिवाय रेशीम उद्योग सुरूच होत नाही. त्याच्यामुळे 50x22 कीटक संगोपन गृह बांधकाम करणं हे अत्यावश्यक आहे.
0: अच्छा, मग शासनाच्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्याच्या कोणत्या योजना आपल्याला महाराष्ट्रात लागू दिसत आहेत?
1: 3 प्रकारच्या योजना शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करतात. त्यामध्ये सर्वात महत्वाची जी योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, याचं नाव आता VBG रामजी झालं आहे.
0: अच्छा,
1: आणि आता नव्यानं ती योजना महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे. त्याच्यानंतर सिल्क समग्र 2 केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची योजना आहे. त्यानंतर पोखरा 2 येणार आहे याच्यामध्ये. या ज्या योजनेमध्ये शेतकरी बसतो त्यांनी ती योजना घेतली पाहिजे.
0: महाराष्ट्रात रेशीम कोष विक्री व्यवस्था ही आपल्याला कुठे पाहायला मिळते?
1: महाराष्ट्र राज्यातलं पहिलं मार्केट एक जालन्यामध्ये निर्माण झालं होतं. त्यानंतर आता सर्वात जास्त ज्या ठिकाणी कोष विक्री होते तो बीड जिल्ह्यातलं मार्केट आहे आणि परभणी पुण्याला मार्केट आहे, बारामतीला आहे. बारामती मधलं मार्केट हे भारतातलं 1 क्रमांकाचं मार्केट आहे. इनाम पद्धतीने ज्या ठिकाणी व्यवहार होते म्हणजे शेतकरी व्यापारी ज्या ठिकाणी नसा चालते कोष घेऊन आला, क्वालिटी कोष SR परसेंटेज काढलं, त्यानुसार त्याचा दर लागला जाते. आणि विदर्भासाठी आपण बडण्याला सुद्धा मार्केट टाकून ठेवलेलं आहे.
0: सर, शेतकऱ्यांना रेशीमच्या एका पिकापासून जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती उत्पन्न मिळू शकतं?
1: जर शेतकऱ्यांनी ठरवलं की मला एका पिकातून 1 लाख रुपये काढता आले पाहिजे तो काढू शकते. तेवढा त्याचा एरिया असला पाहिजे, पाल्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. पर महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या आतापर्यंतच्या पाहणीमध्ये 30,000 पासून 3.5 लाखापर्यंत उत्पन्न हे 22 दिवसात काढणारे शेतकरी आहे. मी तुम्हाला एका शेतकऱ्याचं नाव सांगेल जे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातले आहे, सागर दत्तू फणसे. क्वालिफाईड शेतकरी आहे, लोणी मसतपूर गाव आहे त्यांचं, कर्जत तालुक्यामध्ये. या शेतकऱ्यांनी 3,51,000 पीक काढलं.
0: बापरे.
1: आणि हेही 22 दिवसामध्ये.
0: वा.
1: चॉकीच्या जे चॉकी आहे ते विकत घेतली आणि त्याप्रमाणे जवळपास 4.25 क्विंटल पर्यंत त्यांनी उत्पादन काढलं. रेट पण चांगला भेटला, 750-800 रुपयापर्यंत रेट भेटला यांना. आणि अशा प्रकारचे महाराष्ट्र राज्यामध्ये आता जर पाहिलं तर नवीन जनरेशन जे आहे जे रेशीम उद्योगाकडे उद्योग म्हणून पाहतात ते फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
0: शेतकऱ्यांना महाराष्ट्रात रेशीम कोशाचे सर्वात जास्त उत्पन्न आपल्याला कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते?
1: रेशीम कोशाचे सर्वात जास्त उत्पन्न हे महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यात घेतले जाते.
0: अच्छा.
1: आणि आज जर विचार केला आपल्याला बीड जिल्हा म्हणजे औरंगाबाद विभागामध्ये 3,135 मेट्रिक टन प्रोडक्शन झालं, त्यापैकी 25% प्रोडक्शन एकट्या बीड जिल्ह्यात झालंय.
0: अच्छा.
1: आणि तेही बीड जिल्ह्यातले काही ठराविक गाव आहे. त्या ठराविक गावामध्ये त्यामध्ये रुई नावाचं गाव आहे. त्या रुई नावाच्या गावामध्ये जर पाहिलं तर आज 1200 एकरच्या वर रेशीम लागवड एकाच गावात आहे.
0: अच्छा.
1: त्यामुळे जो ऊस कामगाराचा जिल्हा हा रेशीम उत्पादकाचा जिल्हा होत आहे. या जिल्ह्याचा आदर्श धाराशिवनं घेतला आहे. तसाच विदर्भातल्या काही जिल्ह्यांनी सुद्धा जर विचार केला तर यवतमाळ जिल्हा याच्या पाठोपाठ जात आहे आता विदर्भातला.
0: अच्छा सर, मग आता विदर्भात या पिकाची लागवड करणं सोयीचं आहे का आपल्याला काय वाटतं?
1: 100% सोयीचं आहे. फक्त शेतकऱ्यांनी मानसिकता बदलवणं आवश्यकता आहे. या पिकाकडे औद्योगिक पीक म्हणून बघितलं पाहिजे. केवळ शासनाची योजना भेटते म्हणून आपल्याला घ्यायचं आहे या मानसिकतेच्या बाहेर जर आला तर 100% विदर्भामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे.
0: पावसाळ्यात रेशीम कोशाचं उत्पादन घेता येतं का आणि त्यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
1: बघा, पावसाळ्यात सुद्धा रेशीम उद्योगाचं पीक घेता येते कारण रेशीम उद्योग हा कंट्रोल कंडिशन मध्ये होते, घरात होते, कीटक संगोपन गृहात होते ज्याला आपण विशेष काळजी घेऊन बांधलेलं असते. आणि मग याला काय पाहिजे तापमान

0: आणि आर्द्रता मेंटेन करत राहते.
1: बरोबर
0: पावसाळ्यात तापमान ऑलरेडी कमी झालेलं असते, ठीक आहे. त्यामध्ये कीटक संगोपन गृहाचं 25 ते 30 जवळपास राहते. मग प्रश्न आला ह्युमिडिटीचा, ह्युमिडिटी सुद्धा विदर्भ याच्यामध्ये कमी राहते. परंतु ज्यावेळेस जास्त पाऊस पडला आहे यावेळेस ह्युमिडिटी वाढते. म्हणजे ह्युमिडिटी कुठल्याही परिस्थितीमध्ये 70-85% वर जाता कामा नये, कारण त्या टक्के वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा आमंत्रण देतो. म्हणून अशा वेळेस जर काय करायचं, आपण पडदे ओपन करायचे, इथं काही कूलर लावायचं काम नाही, एसी लावायचं काम नाही. तुम्हाला जे निसर्गाशी समरस होऊन आपल्याला कीटक संगोपन गृहातलं वातावरण मेंटेन करायचं आहे. दुसरी काळजी काय घ्यायची आहे, चुना जो असते आपल्याला विहिरी गेलेला चुना म्हणतो आपण त्याला, तर चुन्याचा वापर दीडपट करायचा, दोनपट करायचा, म्हणजे आर्द्रता शोषून घेईल.
1: अगदी बरोबर.
0: आणि या पद्धतीने कीटक संगोपन गृहामध्ये डायरेक्ट पावसाचं पाणी जाणार नाही यासाठी त्याची जी आपण वळणाट बनतो थोडसे समोर घेतली पाहिजे, 2 फूट पर्यंत जास्त बाहेर काढली पाहिजे, पडदे अर्धेच बांधले पाहिजे. ही जर काळजी घेतली तर पावसाळ्यात सुद्धा आपण सोयाबीन पीक निघायच्या पहिले 2 पीक रेशीम उद्योगाचे आपण घेऊ शकतो.
1: तर ते शेवटी यामध्ये स्वच्छतेचं काय महत्व आहे?
0: स्वच्छतेचं फारच महत्व आहे. यामध्ये रोग येण्यापूर्वीच आपल्याला इलाज करावा लागते. इथे काही आपण गाय बकरी नाही त्याला इंजेक्शन देऊ शकू. इथे आमच्याकडे काही डिसइन्फेक्ट नसतात. वेटकर विजेता आहे, विजेता सप्लिमेंटचा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिसइन्फेक्ट आपण यामध्ये वापरतो. चुना वापरतो विरीगिरीला, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं ज्या प्रकारे आपल्याला जागा वाढवायची असते किंवा कीटक मोल्टवर बसलेला असतो त्याला मोल्ट उठत असतो, त्यापुढे डिसइन्फेक्टचा वापर करतो आपण रोग येऊ नये म्हणून.
1: अच्छा सरते शेवटी आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
0: मी त्यांना एकच म्हणत असतो, सांगायचं आहे मला की जर 1 लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला 22 दिवसात घ्यायचं असेल तर रेशीम उद्योगाकडे बघा.
1: डॉक्टर महेंद्र ढवळे सर, आपण तुती लागवड आणि रेशीम कोष उत्पादन याविषयी आमच्या कास्तकार बांधवांना नक्कीच महत्वपूर्ण आणि महत्वाची अशी माहिती आपण दिली आहे त्याबद्दल, आणि आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिली त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: कास्तकार बंधूंनो, आताच आपण तुती लागवड आणि रेशीम कोष उत्पादन ह्याविषयी डॉक्टर महेंद्र ढवळे यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. यानंतर आता ऐकूया आपल्याच आवडीचं हे गीत.

या गीताची आवड कळवली होती सावतानगर आकोटहून श्रीराम वानखेडे, गणेश टवले, बापूराव काळे, पुंडलिक सावरकर, सुरेश डांगरे ओजल यांनी. मंडळी आता वळूया आपल्या पुढल्या प्रस्तुतीकडे.

0: ऐकूया प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ह्या मालिकेत प्रगत शेतकरी मंगेश कुकडे मुक्काम माटोडा तहसील मूर्तिजापूर जिल्हा वर्धा यांचे शेतीचे अनुभव त्यांच्या या मुलाखतीतून.
1: आपलं नाव सांगा. मंगेश कुकडे. आपलं गाव कुठलं?
2: माटोडा तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला.
1: आपल्याकडे शेती किती एकर आहे?
2: 12 एकर शेती आहे. त्यामध्ये उत्पादनामध्ये हळद आहे, मिरची आहे आणि संत्रा आहे आणि काही इतर उत्पादन आहेत, हरभरा आहे, तूर आहे.
1: हे जे काही तुम्ही मिरची हळद आणि तूर वगैरे संत्रा वगैरे घेता, तर हे तुम्ही आधीपासून तेच घेताय की आता नवीन काही सुरू केलंय?
2: संत्रा मागच्या 20 वर्षापासून आम्ही घेतोय, हळदीला 21 वर्ष झालं. 1997 पासून आम्ही हळदीचं उत्पादन घेतोय. अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही हळदीचे पहिले शेतकरी म्हणून मानला जातो, कुकडे.
1: अच्छा. तर मंगेशजी, मग आता हे सांगा की आपलं शिक्षण किती झालंय?
2: मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. 12 वर्ष मी नोकरी केली आणि 2009 पासून मी नोकरी करत असताना पार्ट टाइम या व्यवसायाला सुरुवात केली.
1: अच्छा.
2: मागच्या 1.5 ते 2.5 वर्षापासून मी फुल टाइम करतोय.
1: मग एकदम नोकरीकडनं इकडे वळण्याचं कारण काय? मग
2: नोकरीमध्ये जे अपेक्षा होत्या किंवा एक समाधान होतं ते मिळत नव्हतं, आणि दुसरी गोष्ट स्वभावाच्या बाहेर जाऊन काम करण्याची गरज पडत होती. ते थोडं काहीतरी खटकल्यासारखं वाटत होतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मग काहीतरी वेगळं करायचं, तर मग काहीतरी वेगळं काय करायचं, तर मग उद्योग करायचा. मग उद्योग कसा करायचा, तर उद्योग कोणता करायचा, तर हळद थोडी डोक्यात आली की बऱ्याच ठिकाणी मी हळद विक्री बघितली होती की ज्या हळकुंडाला काही वर्ष आधी 4-5 हजाराचे भाव होते, त्या हळकुंडाची हळद पावडर ही 150-140 रुपये किलो विकल्या जाते. तिथं मला स्कोप मिळाला की आपणही असं करू शकतो आणि चांगल्या प्रकारे उद्योग करू शकतो. म्हणून मी हळद प्रक्रियेला सुरुवात केली. हळद बरोबर मिरचीचं उत्पादन घ्यायला सुरुवात, मिरची प्रक्रिया केली. पुण्यापासून विक्रीला सुरुवात झाली. ती आज 4 राज्यात आमची विक्री होते.
1: आता ही जी शेती आहे तुमची, ही वडिलोपार्जित आहे?
2: हो, वडिलोपार्जितच आहे.
1: तुम्ही काही नवीन त्याच्यामध्ये की तेवढीच आहे जेवढी
2: आधी? नाही, त्याच्यामध्ये 2 एकर आम्ही शेती वाढवली. आधी 10 एकर शेती होती आमच्याकडे, तर 2 एकर शेती आम्ही वाढवली. 12 एकर शेती आहे आज. आणि आमचा एक फार्मर ग्रुप आहे, त्यामध्ये साधारणतः 70-72 एकर शेती आहे.
1: म्हणजे गटशेती म्हणून?
2: गटशेती पण आहे. काही मित्र परिवार आहे, त्यांची पण शेती आम्ही आहे आमच्या ग्रुपमध्ये. गटशेती मिळून सुद्धा आम्ही चांगले उपक्रम केले आहेत. हळदीचं उत्पादन साधारणतः 17 एकरमध्ये गटशेतीमध्ये होते, ते आम्ही दरवर्षी विकतो. गावामध्ये साधारणतः 150-200 एकर हळदीचं क्षेत्र आहे, तो आमचा ग्रुप हळद विकत घेऊन प्रक्रिया करून त्याची विक्री करतो.
1: मंगेशजी, मग आता थोडं तुमची शेतीची जी काही लागवड आहे त्याबद्दल थोडं सांग.
2: लागवडीबद्दल म्हटलं तर आम्ही जी हळदीची जी जात, त्याची जी कास्ट आहे, वर्ण आहे, ती सेलम आहे. सेलम जुनी हळद आहे. भारतात सर्वात जास्त पेरा जो आहे तो सेलमचाच असतो आणि त्याची विक्री पण छान प्रकारे होते. त्याचं उत्पादन भरपूर होतं. 130 क्विंटल 140 क्विंटल ओली हळद होतं, ओली हळद. आणि त्याचा हळकुंड जर विचार केला तर 25 ते 28 क्विंटल आम्हाला एकरी हळकुंड निघतं. आणि भावाचा हिशोब केला मार्केटचा तर साधारणतः आता 9 हजाराचे भाव आहेत. त्याप्रमाणे खर्च बघडता 1.5 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये प्रॉफिट सहजरित्या मिळू शकतो. पण तेच आपण प्रक्रिया करून विकलं तर त्याचं प्रॉफिट जे आहे ते दुप्पट होतं.
1: तुम्ही मिरचीचं पण उत्पादन घेता, त्याबद्दल सांगा.
2: मिरचीचं उत्पादन घेतो. तेजा मिरची आहे, पण तेजा मिरचीतून आम्हाला फारसा काही रिस्पॉन्स मिळाला नाही. पण गटशेतीमधून बऱ्याच लोकांकडे मिरची आहे, ते मिळून आणि त्याच्यामध्ये बेळगी वगैरे मिरची मिक्स करावं लागतं. बेळगी मिक्स केल्यानंतर तरी आणि रंग छान येतो भाजीला. भिवापुरी थोडी मिक्स करतो, त्याच्यामुळे तरी छान येतो. तर असं मिळून आम्ही एक फॉर्म्युला बनवला आणि मिरची पावडरची विक्री चांगल्या प्रकारे चालू आहे.
1: अच्छा. मंगेशजी, मग हे सांगा, तुमच्याकडे जे काही पाण्याचं व्यवस्थापन आहे, तर तुमच्याकडे काही विहिरी वगैरे, काही शेततळे वगैरे आहे का?
2: विहिरी पण आहे आणि बोरवेल आहेत.
1: तर मग याचं पाणी मग तुमच्या पूर्ण हंगामाला पुरतं का?
2: हो, यावर्षी थोडा पाण्याची पातळी गेल्या कमी झाल्यामुळे, पाऊस कमी झाल्यामुळे प्रॉब्लेम आला होता. म्हणून बोरवेलचं पाणी आम्ही विहिरीत घेतलं आणि विहिरीचं पाणी आम्ही सर्व पिकांना पुरवलो.
1: आता मग तुम्ही या शेतीमध्ये जे काही खतं वगैरे वापरता ते कोणते, रासायनिक की सेंद्रिय?
2: आता जेव्हा आम्ही आता हळद लागवड करतो, हळदीला हळद आम्ही जी आहे ती बेड पद्धतीने लागवड करतो. सेलम जातीचं वाण आम्ही लागवड करतो आणि बेड तयार केल्यानंतर, बेड तयार करण्याआधी आम्ही बरंच शेणखत त्याच्यामध्ये वापरतो. आता त्याच्यात कसं आहे की रासायनिक म्हणता येणार नाही किंवा विदाऊट रासायनिकही म्हणता येत नाही, त्याला ऑर्गॅनिकही म्हणता येणार नाही शेणखताला. कारण की शेणखतामध्ये गुरांनी काही चारा, ऑर्गॅनिक नॉन ऑर्गॅनिक चारा खाल्ला असेल तर ते ऑर्गॅनिकमध्ये बसत नाही. म्हणून शेणखताचा

0: जास्तीत जास्त वापर करतो, जिथे गरज काही मायक्रोन्यूट्रिएंट्स सुद्धा वापरतो. उत्पादन चांगलं घेण्यासाठी आम्हाला जे काही चांगल्या प्रकारे चांगलं वापरता येईल ते आम्ही वापरतो, पण प्रयत्न असा असतं की आमचा रासायनिक कमीत कमी वापरावं. सेंद्रियचा वापर म्हणता येणार नाही, पण शेणखताचा जास्तीत जास्त वापर करावा. सेंद्रियचा आम्ही वापर करत नाही, पण आम्ही एक केलं की आपले जे रासायनिकचा वापर आहे तो लिमिटमध्ये असावा, जेणेकरून त्याचा तो आपल्या याच्यामध्ये विदिन लिमिट ट्रेस होईल.
1: अच्छा मंगेशजी, मग आता सांगा, जसं तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कसं आपल्या शेताला पुरवता?
0: आमच्याकडे हळदीमध्ये ज्यावेळेस ड्रीप इरिगेशन होतं, बेडवरती लागवड होतं आणि त्याच्यामध्ये ड्रीप ऑलरेडी इनबिल्ट केलेले असतात आणि सहजरित्या आम्हाला ते इझिली करता येतं, इझिली ऑपरेट होतं ड्रीपमुळे.
1: मंगेशजी, मग आपल्याकडे मजूर वर्ग किती आहे?
0: मजूर वर्ग काय की गावामध्ये काही मजूर आहे, थोडी मजुरीचा पण प्रॉब्लेम चालू आहे मजूर वर्गाचा. तर मग बाहेर हळद जेव्हा काढणी होतं करायची असतं किंवा संत्रा काढायचा असतो, तर आम्ही MP आणि विदर्भाच्या बॉर्डरवर जे काही मजूर वर्ग आहे त्यांना बोलवून त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम होतं, ते चांगल्या प्रकारे काम देतात आणि त्यांना पुरेशी आणि चांगली मजुरी पण उपलब्ध होते. आणि हळद प्रक्रिया मिरची प्रक्रिया उद्योगामध्ये आम्ही आमच्या गावातला मजूर किंवा महिला वर्ग यूज करतो, त्यामुळे महिलांना रोजगार हा आम्ही उपलब्ध करून देतो.
1: अच्छा मंगेशजी, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की हळदीवर आणि मिरचीवर तुम्ही प्रक्रिया करून त्याचं पण विक्री वगैरे करता, तर ही कल्पना कशी काय सुचली?
0: कल्पना सुचायला की एकदा मी भीमथडी यात्रा पुण्यात असतो नोकरी करत असताना 2008 असं सहज फिरत त्या भीमथडी यात्रेमध्ये गेलो होतो आणि तिथे बघितलं होतं की जी हळकुंड 40 रुपये 50 रुपये किलो मार्केटमध्ये विकावं लागतात त्याचीच हळद पावडर 140-150 रुपये किलो विकल्या जातली. तिथे 100 रुपयाची तफावत डिफरन्स दिसला आहे, त्या डिफरन्समुळे असं डोक्यात आलं की त्या डिफरन्समध्ये 100 रुपयातले 20-30 रुपये प्रोसेसिंगमध्ये जरी खर्च झाले घट वगैरे पकडून, तरी आपल्याला 60-70 रुपये रिटेलमध्ये मिळतील, 20-30 रुपये होलसेलमध्ये आपण मिळू शकतो. तिथून थोडं डोक्यात क्लिक झालं आणि ते क्लिक झाल्यानंतर मग त्याच्यावरती मी वर्कआउट करायला सुरुवात झाली. बऱ्याच शेतकऱ्यांना भेटी दिल्या, बऱ्याच प्रोसेसिंग युनिटला मी भेटी दिला, ते त्याच्यावरती अभ्यास केला. पूर्ण महाराष्ट्रभर शनिवार रविवारी सुट्टी असताना मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरायचो.
1: अच्छा,
0: मी एकही सुट्टीचा दिवस असा घरी झोपून काढला नाही, बसून काढला नाही, तर सर्व शेतकऱ्यांना जाऊन भेटत होतो, त्यांचे अनुभव ऐकत होतो, कमतरता कशा त्या ते ऐकत होतो, हळद विक्री व्यवस्थापन कसं करायचं याच्यावरती पण बऱ्याच लोकांचे प्रोजेक्ट्स बघितले आणि त्याच्यातल्या कमतरता ज्या आहेत ते कशा भरून काढायच्या त्याचा एक अभ्यास केला चांगल्या प्रकारे, विक्री व्यवस्थापनाचा अभ्यास केला. प्रोसेसिंग फील्डमध्ये असल्यानंतर, इंजिनियर असल्यानंतर मला ते मार्केटिंग थोडं कठीण गेलं नाही, कारण की तिकडे मी मशीन्सचं मार्केटिंग करायचो किंवा मशीन्स विकायचो किंवा मशीन्स बनवायचो. इथे हळद बनवतोय, मिरची बनवतोय, शेंगदाणा तेल बनवतोय, त्याच्यामुळे असं काही वाटत नाही आणि विक्री व्यवस्थापन फार सोपं जाते आणि चांगली उत्पादनं चांगली क्वालिटी बनवत असल्यामुळे त्याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.
1: मग मंगेशजी, आता एक सांगा की तुम्हाला यात कोणाची मदत वगैरे, सहकार्य वगैरे, शासनाची काही मदत वगैरे घेतली का?
0: हो, आत्मा अंतर्गत आम्हाला चांगली मदत होते, कृषी विभाग आहे, आत्मा आहे, आत्मा अकोला, त्याच्याकडनं आम्हाला टेक्निकल गायडन्स पण होतं, काही प्रोजेक्ट्स पण आता आमच्या प्रोसेसमध्ये आहेत EDP अंतर्गत, तो सुद्धा आता आम्हाला आमच्या ग्रुपला मिळण्याची शक्यता आहे. एवढ्यातच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांनी वेगळ्या वेगळ्या जिल्हा स्टॉल्स उपलब्ध करून देणे याचा पूर्ण मदत जी आहे ते आम्हाला आत्मा विभागाकडून होते, वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन असतं. कृषी विभागाचं फार चांगलं मार्गदर्शन आहे आणि या व्यतिरिक्त आम्हाला पंजाबराव कृषी विद्यापीठाचं सुद्धा अकोला इथलं चांगलं मार्गदर्शन मिळतं. तिथले शास्त्रज्ञ सुद्धा आमच्यासोबत हळदीविषयी किंवा संत्राविषयी लागवडीविषयी म्हणा किंवा इतर रोगराईविषयी चांगले मार्गदर्शन करतात. आणि कृषी विज्ञान केंद्राचे तुपकर साहेब आहेत, कृषी विज्ञान केंद्र अकोला KVK अकोला, पंजाबराव कृषी विद्यापीठचे काळेसर आहेत, यांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन आहे आणि आत्मा तर आमच्या सोबत आहेच.
1: मंगेशजी, तुम्हाला तुमच्या घरच्यांची कशी काय मदत होते?
0: सुरुवातीला जेव्हा नोकरी सोडली मी त्यावेळेस फार त्रास झाला, घरच्यांची मदत होत नव्हती, मिसेस एकटी सोबत होती पण मदत नव्हती, त्यांच्या शक्तीनुसार ते बरोबर होते एका जागेवर.
1: बरोबर,
0: ते तसाच विचार करणार होते की मुलांना नोकरी, एवढी मोठी नोकरी सोडली, 80-82 हजार रुपये महिन्याची नोकरी सोडली, तर त्यांना तो त्रास होतच होता, पण मी कुठं काहीतरी भविष्य बघितलं होतं, मी कुठंतरी बघितलं होतं ते त्यांना कळत नव्हतं. मी काय बघितलं हे माझ्या मनात होतं, माझ्या डोक्यात होतं, मी त्यांना ते शब्दच सांगू शकत नव्हतो. किंवा माझ्याकडे सुरुवातीला जेव्हा नोकरी सोडली होती त्यावेळेस माझ्याकडे ते शब्दच नव्हते, ते कोणत्या भाषेत त्यांना मी सांगायचं किंवा तो विश्वास मी त्यांना देऊ शकत नव्हतो किंवा ते मला समजू शकत नव्हते की किंवा आपल्या त्या रूढी चालत चालत आल्या की नोकरी केली पाहिजे, सिक्युअर्ड नोकरी केली पाहिजे, या अनुषंगाने त्यांची मानसिकता तशी असावी. त्यांचा एक दृष्टिकोन चांगलाच होता, वाईट नव्हता, पण आपल्या एरियामध्ये व्यवसाय करणं नोकरी सोडून फार कठीण जात होतं. बऱ्याच लोकांना सामोरे जावं लागलं, बऱ्याच घडामोडींना सामोरे जावं लागलं आणि नकार ऍक्सेप्ट करत करत करत करत करत मेहनत करत करत एक थोडीशी कुठेतरी पॉझिटिव्हिटी तयार होत होती आणि व्यवसाय होत होता. आज चांगल्या प्रकारे व्यवसाय आहे.

0: वर्षाच्या 1.5-2 वर्षापासून चांगला एक उलाढाल झालेली आहे, चांगला नफा मिळतोय, नोकरीपेक्षा नक्कीच जास्त पैसे कमवायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता घरचे सुद्धा आता सपोर्ट करायला सुरुवात झालेली आहे. मिसेस ऑलरेडी सोबतच होती आणि शिवाय या गोष्टीमुळे काय होतं की नोकरीमध्ये जे ॲटिट्यूडच्या बाहेर काय जाऊन काम करायची गरज पडत होती ती आता मनमोकळेपणाने काम करतोय. स्वतःचा व्यवसाय आहे, जेव्हा इच्छा असेल तेव्हा व्यवसाय करतो, जेव्हा नसेल तेव्हा करत नाही.
1: अच्छा, आता एक सांगा मंगेशजी की तुम्ही हे जे बिझनेस करता, हा जो व्यवसाय केलाय, तर याचं मार्केटिंग कसं काय करता आणि कसं काय सुरुवात कशी करता?
0: मार्केटिंग 2009 मध्ये मी जेव्हा पुण्यात होतो, 2005 पासून मी नोकरीला लागलो मेकॅनिकल इंजिनियर म्हणून, वेगळ्या वेगळ्या कंपन्यामध्ये नोकरी केली. 2009 मध्ये ज्यावेळेस मी पुण्यात होतो त्यावेळेस मी हॉटेल्सला मार्केटिंग करत होतो. हळदीची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणात
1: वगैरे बनवले
0: नाही, मी स्वतः 12-10 किलो आपली हळद हँडबॅग मध्ये किंवा पाठीवर अळकून बॅग मध्ये निघत होतो, तर 10-12 किलो हळद घेऊन मार्केटिंग करत होतो. ती मार्केटिंग करता करता हॉटेलची जी रिक्वायरमेंट आहे, साधारणतः एका हॉटेलला ऍव्हरेज मध्ये 8-10 किलो हळद लागायची, 25-30 किलो मिरची पावडर लागायची, 5-10 किलो मसाला लागायचा. तर रिक्वायरमेंट एका ऍव्हरेज मध्ये एका हॉटेलची साधारणतः 50-60 किलोची रिक्वायरमेंट होती. त्यामुळे डोक्यात आलं की हळदीबरोबर आपण मिरची करू शकतो, म्हणून हळद आणि मिरची सोबत प्रोसेस करायला सुरुवात केली आणि विक्री करायला सुरुवात केली. हॉटेलला विकता विकता विकता असा अनुभव आला की माझे जवळपास पुण्यामध्ये 180-190 हॉटेल कस्टमर झाले होते. त्यामुळे मग त्यामुळे असं दिसलं की आपण याच्यामध्ये चांगलं करिअर करू शकतो, की पार्ट टाइम मध्ये मी जर 1-1.5 लाख रुपये महिना कमवू शकतो तर निश्चितच फुल टाइम झाल्यानंतर आपण चांगला प्रकार पैसा कमवू शकतो. म्हणून डोक्यात आलं की आणि 2016 जुलैला मी नोकरी सोडली आणि सप्टेंबर पासून मी फुल टाइम कामाला सुरुवात केली. सुरुवातीला भरपूर त्रास झाला पण आज अशी स्थिती आहे की सर्वजण सपोर्ट करतायत आणि सर्व आनंदी आहेत.
1: मंगेशजी, आता तुम्ही सांगा की तुम्ही इथे नागपूरमध्ये या स्टॉल मध्ये आपण आपली आता विक्री करताय, तर इथे येऊन हे विक्री करण्याचं मागचं कारण काय?
0: इथे काय आहे की नागपूर एक चांगलं शहर आहे, मेट्रो शहर आहे, आपली उत्पादनं इथे विकल्या गेली तर इथे बरीच उत्पादन विकल्या सुद्धा जातील आणि होलसेल किंवा शॉपिंग मॉल आहेत, काही दुकानदार इथे येत आहेत, काही शॉपिंग मॉलचे ओनर्स इथे येत आहेत, तर त्यांची फार रिक्वायरमेंट मला इथे आलेली आहे. त्यांनी पण माझा माल त्यांच्या दुकानासाठी किंवा त्यांच्या शॉपिंग मॉलसाठी मागवलेला आहे. किंवा इथे चिल्लर विक्रीमध्ये रोजचं एक चांगली काउंटर सेल पण होतं, त्याच्यातनं पण चांगला नफा मिळतो आणि नाव होतं आणि प्रॉडक्टची मार्केटिंग चांगल्या प्रकारे होतं.
1: अच्छा, तुम्हाला तुमच्या मालाचं तिकडे म्हणजे जिकडे तुमचं गाव आहे किंवा जिथे तुम्ही याची विक्री करता आणि तिथल्या आणि इथल्या याच्यात काही तफावत जाणवते का की तुमचं फिक्स आहे?
0: नाही, विक्रीच्या किमती आमच्या फिक्स आहे. दुकानात जरी आमचं प्रॉडक्ट विकलं गेलं किंवा आम्ही इथे काउंटर सेलला जर विकलं प्रदर्शनामध्ये, दोन्हीच्या विक्री किमती फिक्स आहे. पण याच्यामध्ये फायदा असा आहे की नंबर ऑफ होलसेल कस्टमर भरपूर मिळतात आणि एक ब्रँडिंग म्हणतात त्याला ते चांगल्या प्रकारे होतं.
1: आता जे तुम्ही बिझनेस सुरू केला, हा व्यवसाय सुरू केला, याच्यात कोणती काळजी घ्यायची, कसं शेतकऱ्यांनी याबद्दल कसं सजग राहायचं आणि काय काय काळजी घ्यायची त्याबद्दल?
0: याबद्दल काळजी घ्यायचं महत्वाची गोष्ट, शेतकऱ्यांनी दूरदर्शी असलं पाहिजे, प्रॉडक्टची गुणवत्ता राखून ठेवली पाहिजे, स्वतःचा जेवढा माल आहे तेवढा जो स्वतः शेतात पिकवतो तो फार मेहनत करून पिकवलेला असतो, त्याला स्वतः प्रक्रिया केली पाहिजे किंवा त्याला स्वतः पॅकिंग करून विकलं पाहिजे. आणि विक्री करताना सुद्धा काही काळजी घ्यायच्या असतात, पॅकिंगची पद्धत म्हणा किंवा विक्रीचं व्यवस्थापन जे आहे त्यासाठी चांगलं काय करता येईल, मार्केटिंग स्ट्रॅटेजी स्वतःमध्ये आणल्या पाहिजे, त्यासाठी आपण फिरलं पाहिजे, वेगवेगळे लोक मार्केटिंग कसं करतात त्याचा अनुभव घेतला पाहिजे, हां, त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. आणि विक्री करत असताना पॅकिंगची पद्धत म्हणा जी किंवा क्वालिटी म्हणा गुणवत्ता जी आहे ती चांगली दिली तर आपल्याला कंटिन्युअस कस्टमर मिळतो. आपण एकदाच कोणा कस्टमरकडून जास्त पैसे घेऊ शकतो पण त्याचा एक वारंवार आपल्याला फायदा मिळू शकत नाही, पण आपण वाजवी किमतीमध्ये चांगले प्रॉडक्ट जर कस्टमरला उपलब्ध करून दिलं तर 12 महिना व्यवसाय आपला चांगला होऊ शकतो.
1: आपल्या मुलाखतीतून आम्हाला हे कळलं आणि आमच्या शेतकरी बांधवांनाही कळलं की आपण खरंच जे काही आपण व्यवसाय सुरू करतो किंवा शेती हाही व्यवसाय आहे आणि असे कोणत्याही व्यवसायात जर आपल्याला जायचं असेल तर चांगला चिकित्सक अभ्यास करायला हवा, अनुभवाची तितकीच गरज आहे आणि चिकाटी आणि मेहनतीनेच आपण चांगलं यश गाठू शकतो. तर मंगेशजी, आपण आपली चांगली अशी मुलाखत, आपले अनुभव आमच्या शेतकरी बांधवांना सांगितले त्याबद्दल आपलं नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: कास्तकार बंधूंनो, आताच आपण प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ह्या मालिकेत प्रगत शेतकरी मंगेश कुकडे, मुक्काम माटोडा, तहसील मूर्तिजापूर, जिल्हा वर्धा यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. चला तर मंडळी, याचबरोबर आजचा माझं घर माझं वावर हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता निहास लोखंडेला द्या रजा. नमस्कार, शुभरात्री.

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
2: फोन नंबर है 2548271
1: 2524871.
3: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर.
4: अहो हो आलेच.
5: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
4: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
3: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
4: अरे वा, किती छान. मी पण आताच हा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
5: न्यू रिलीजेस, बॉलिवूड की न्यू थिंग.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझा वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझा वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
0: कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा नव्या दिशा
0: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस। युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास।
2: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात।
0: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30
2: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200+ जण जखमी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि न्यूज मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्य नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामि गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल, असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे, असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी CBI आणि IB या

चा काळजी घेत आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट आवामी एक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात 1000 लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देश

वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम काय होईल, त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे, पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा

0: साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं
0: आता आपला,
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपले इकॉनॉमीचा साईज होतो, 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या, चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7%च्या पलीकडे आणि कन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी.
0: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये GST फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GST बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा, त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल FDI जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे, FDI सारखे येतात आहे, पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहेत, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे, पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहे, त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली
0: हो. एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण इतकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की

0: आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या ह्याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे 2 भाग आहे. म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल ॲसेट म्हणत असाल, तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं, त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे. आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी, म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध, आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं. आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये, जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू, यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली, हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभविषयी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेले, आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते?
0: पुढं होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे, आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचा अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्णत्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते, आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच जोडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी त्याच्यामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की? शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी, या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 वर्षात झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय? जरा विस्ताराने सांगा.
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते.

0: काहीच हे नाही, पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
1: कोणते रिफॉर्म झालेले?
0: आपल्याकडे एक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे ऍग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता, अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता,
1: तिथले
0: लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न, जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण एक 90 दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही, पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होती. त्या दृष्टीने या सरकारने
1: मूल्य साखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण साठवणुकीचा जो भाग आहे कोल्ड स्टोरेजेस वगैरे, आता त्याची संख्या वाढली आहे गेल्या 12 वर्षात,
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत, कारण की त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे, आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की ऍग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंगवर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे, याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही, आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो अर्थसंकल्पीत तरतूद असते ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण कॉलेजला होतो त्यावेळेसपासून ऐकतो, गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मोदी सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत.

0: दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे. आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्प तरतूद तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षामध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिलेले हर घर जल योजनेमध्ये आता LPG कनेक्शन दिले आहेत उज्ज्वला योजनेमध्ये या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे. आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केलेली
1: आहे. महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच.
1: मगाश तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला पण गेल्या 12 वर्षामध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या मानवनिर्मित आपत्ती आल्या त्यात कोरोना असेल आता तेल संकट असेल अतिवृष्टी असेल या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करता येत किंवा हे आणि कोरोना या दोन कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतकं न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते व्हॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्स म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवले आहे. आता ओडिसामध्ये म्हणा वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला लोकांना तिथनं हलवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं.

0: त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीने जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाही आहे. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते
1: आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी
0: कमी
1: सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृहविभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईटचे नाव पुन्हा एकदा https://awards.gov.in. प्रस्ताव मागवण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपले. श्रोते हो, आज शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्ममध्ये गुलाम नियाज खान यांचे गायन ऐकूया, राग यमन. विलंबित बंदिशीचे बोल आहेत, काहे सखी कैसे के करिये भरिये दिन.

द्रुतबंदिशीचे बोल आहेत एरी आली पियाबिन. विलंबित बंदिश एक तालात तर द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यानंतर तराणा एक तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ दिली आहे संतोष मिश्रा यांनी, तर हार्मोनियमवर साथ केली आहे जयंत फडके यांनी. तर ऐकूया गुलाम नियाज खान यांचं गायन, राग यमन.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गुलाम नियाज खान यांचं गायन आपण ऐकलं, राग यमन.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45.
6: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी नभोनाट्य दृष्टांत. लेखक अभय नवाथे, सादर करते सुरेंद्र पाटील.

काय मस्त वारू वाहू लागले, एकदम झॅक. विठुराया, अशा गार वाऱ्या घाली राहतोस बाबा, मग का नाही राहणार तव हृदय ओलावा. बाबो काय ती गर्दी, चौबाजून नुसती लोकच लोक. काय भव्य दृश्य दिसू राहिलं पंढरीच. पांढरी काळी डोकी, मस्त कापडी टोप्या, आणि ते लोकांच्या कपाळावरचे पांढरे काळे टिळे, जणू जणू हातात हात घालून रिंगणच धरू राहिले रावळाभोवती. सारे जण एकाच तालात चालू राहिले जणू, कुठे लंगडी चाल कुठे तुरु तुरु धावणं. इटला सारायला चेडला होतो बाबा तू. वा वा वा वा, काय पर मस्त वाटतं इथं, चांगली आयडिया गावली इथं वर यायची.

0: इथून पंढरी पाहणं म्हणजे नजरेची श्रीमंतीच.
1: तशी गावाऱ्याच्या आतही श्रीमंती आहे म्हणा,
0: पर इवरची श्रीमंती म्हणजे आवरच.
1: इठ्ठला, आमच्या सारख्या पांबरापासून कधी सवड मिळाली तर येऊन बसीत जाईत निवांत.
2: त्याला कुठं मिळतोय वेळ निवांत बसायला? तो बसलाय आत कंप्लेंट रजिस्टर घेऊन.
0: हा बाबू, इथं रखुमाई येऊन बसली का काय?
2: रखमाई कसली येते इवर? नवरा राबतोय खाली, मग त्याला सोडून तरी कशी येणार ती?
1: हाव बार, पण अरे बाई, तुम्ही कोण म्हणायच्या?
2: म्हणायला म्हणाव काही, अगदी बाई म्हटलं तरी चालेल.
0: बाई? बर बाई, असं इथं वर येऊन बसता येतो? होय नाही, मी उगालो पुंछ पुंचडलो मग आणि.
2: ते मला बी ठाव नाही, पर तुम्ही असे काठावर उभं राहून वाकू वाकू पाहू लागले, कुणी हटकलं तर कळलंच.
0: हात त्याच्या लक्षातच आलं नाही बघा माझ्या. बरं झालं सांगितलं तुम्ही, पण बाई
1: माझ्या आधी तुम्हाला झालेला दिसतंय बरं का तो युरेका युरेका.
2: काय?
1: अरे ते मोठे सायंटिस्ट लोक नाही का, शोध लागला की नाही ओरडत सुटत युरेका युरेका म्हणून.
2: मी कसला शोध लावला इथं?
1: तस नाही हो बाई, इथं नाही,
0: इथला शोध लावलाय बरं का तुम्ही. झाक जागा हुडकून काढली बघा. बघा की काय मस्त वाटतंय, एकदम प्रसन्न प्रफुल्लित आणि प्रशस्त वाटतंय बघा इथं.
2: ओ मस्त राहत वाटत मराठीचे.
1: तुम्ही बी ओळखलं म्हणायचं. नाही मी असे शब्दांचे उधळण करायला लागलो ना की घेतात सारे ओळखून.
2: अस पण गुरुजी, तुझा अंदाज मात्र चुकला बरं का. मी पण नाही शोधली ही जागा बरं का.
0: म्हणजे अजूनही कोणी आहे वाटतं इथं? बाबो, लपून बसायची जागा आहे का काही?
2: नाही, त्याला लपून बसायची गरजच नाही. ती संत मंडळी दिसतंय त्याचीच ही जागा.
1: बाई तुम्ही म्हणजे पार पोचलेलं दिसतंय बघा मला. मला तर डोळ्यांनी कोणीच दिसना.
0: तुम्हाला दृष्टांत वगैरे झाला का काय?
2: घबरे गुरुजी, चष्मा काय कान बांधून ठेवायला घातला का? हे हे हे पक्षी दिसताय ना रे तुला?
0: हे
2: हो
0: म्हणजे संत मंडळी होय.
2: अरे मग नाही तर काय, रोजचे हजारोनं लोक येतात इथं, तरी पण या जागेची मक्तेदारी कुणाची? गुरुजी, तुम्ही आम्ही या पातळीचे धनी, वैकुंठ वासियांचे वर, संत मंडळीचे माहेर.
1: कुणाचा अभंग म्हणायचा?
2: ठाव नाही तुम्हाला? शिक्षक आहात ना मराठीचे? राहू द्या, मीच रचला आत्ता. अभंग रचायला लागतंय काय? टला ट लावला का झाला अभंग रचून? काय म्हणायचं हे मनात ठरलं म्हणजे झालं. मला या पक्षानेच सांगितलं अभंग.
1: आता तुम्ही बघा मान्य करणार नाही, पण तुमची आसामी साधी नाही म्हणायची. त्या पक्षांच्या चिवचिव मध्ये तुम्हाला अभंग ऐकू आला वय.
2: अरे गुरुजी, आपण उगी शब्दांचा कांगावा करीत हिंडत असतो, पण भाषेपलीकडे खूप काही बोलता येत. गुरुजी, तुझा तर 10 मिनिटात माझ्या पुढे विद्यार्थी झाला की.
1: आता त्यात काय होतंय, आजकाल चांगलं ऐकायला नशीबच लागतंय.
2: आणि चांगलं अनुभवायला पण. आता बघ ना, खाली वावरत असलेले हजारो लोक किती पण आनंद रंग सोहळ्यात दंग असले, तरी खऱ्या मनशांतीची मजा आपल्या इतकी त्यांना मिळते हो. एकदा या वाटेवरून जाताना एक पक्षी वरून उडत होता. जसं जसं मी वाटेनं पुढे सरकायचे, तो अजून वर जाया लागला. म्हटलं लोक चालली खाली त्या विठूच्या भेटीला, आणि हा कसली करतोय वरवर? वाट सोडली आणि केला पाठलाग, तर इथं येऊन गावला बघा. वर येऊन बघते तर निवांत बसून चिवचिव चिवचिव करू लागला.
1: आयुरेका आयुरेका म्हणत असेल तो.
2: असल काय ते, पर मला आपला अभंग ऐकू येत होता बघा. तेव्हापासून रोजच येते इथं.
0: रोज? नशिबानच म्हणायच्या.
2: हाय तर, रोज कुणाला कसली भेटते थंड हवा?
1: नाही ते तर आहेच, पण रोज इटूचं दर्शन घेता येतं म्हणून नशिबवान म्हणलं तुम्हाला.
2: वारीला आले वाटत?
1: हो.
2: दरवर्षी का?
1: नाही नाही, पहिलीच खेप.
2: म्हणून निवांत दिसताय. दरवर्षी येणारे कुठे येऊन बसणार छतावर? त्याला जेवढी यायची घाई तेवढीच जायची घाई असते. राहणं खाणं दर्शन प्रदक्षिणा जप हरिपाठ बरीच गणित असतात डोक्यात. तुम्ही नेहमीची वारी धरली का घालायलाच असली गणित?
1: आओ नेहमी कुठे जमता यायला, या येस झाली हे सवड. पुढचं पुढं बघू. पहिलीची खेप यंदा उगवली, म्हणलं आता डोळा भरून पाहून घ्यावी पंढरी. पगार चुकवून

0: नेहमीच नाही जमायचं यायला.
1: पगार चुकवून आलाय वे.
0: अहो नाही तर काय बाई, यावेळी येईनच म्हणलं. चुकला तर पगार चुकला, आपण पंढरीला जायचंच. शाळेनंतर चार कामं धरली जास्तीची आणि थोडा पैसा जमवून दिला बायकोला.
1: असं
0: भागव म्हणलं, यात काय भागवायचंय ते.
1: अरे वा, या विठोबास रखमाई पण आहे म्हणायची.
0: मी कसला विठोबा, त्याच्या पायाखालची ईट बी नाही. हा पण माझी लक्ष्मी हाय रखमाई. दिल्या धान्यात भागवते आणि एकच लुगड नवं सांगू सांगू मिरवते गावात.
1: असं होय, मग तर तुमची लक्ष्मी बी नाही रखमाई सारखी, कारण तिच्या वाट्याला कुठले कष्ट. नवरा ऐकतो म्हणून आपण बी लोकायचं रडगाणं ऐकत बसायचं आणि प्रसादाच्या नावानं रोजच नवीन मिळवायचं.
0: ओ बाई, म्हणजे राग मानू नका, पण असं मंदिरावर बसून देवाबद्दल काही बाई बरळताना काही वाटतं की नाही तुम्हाला?
1: त्यात काय वाटायचं, त्याला कुठं जातंय ऐकू, दगडाच तर बनलाय तो.
0: ओ बाई, हे बघा, तुम्ही जर नास्तिक विचारांच्या असाल ना तर मला नाही तुमच्याशी बोलायचं.
1: पण मला बोलायचं असेल तर?
0: आता तुम्हाला गप राहता येत नसेल ना तर मी जातोच कसा इथून. काय चांगल्या रंगाचा भंग करायला लागली बाई.
1: जावा की मग, गुरुजी म्हणे मराठीचा आणि ज्ञानाची पडली आहे उकड.
0: ओ बाई, ओ बाई, तुम्ही बोलला तो ज्ञानाचा नाही आस्थेचा विषय आहे.
1: अरे पण गुरुजी, आस्था ही डोक्यात साचलेल्या ज्ञानातूनच निर्माण होते ना.
0: म्हणजे माझं ज्ञान चुकीचं असं म्हणताय वय तुम्ही?
1: ते
0: ओ बाई, असं माझ्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह सोडून गप का बसलात? ओ ओ ओ बाई, आता का जाऊन बसलात तिकडं? हा या की इकडं. काही शुद्र बाई म्हणायची, उगा डोक्याला मुंग्या लावून दिल्यात. आता गावी जाऊस्तोवर कानाखाली आवाज काढल्यागत वाटणार राहणार. ओ बाई, या की इकडं.
1: बोलायचं नाही म्हणलं ना माझ्याशी, मग कशाला करतोय घुटमळ?
0: घुटमळ घुटमळ तुमच्या वाक्यानं केली. या या इकडे या. मास्तराला ज्ञानाविषयी बोल लावणं म्हणजे एखाद्या नटीला तू बेढप दिसते असं म्हणण्यासारखं होय. तिथं काय बसलाय आडोशाला? ओ ओ संत मंडळी, जरा चिवचिव करून सांगा की बाईंना बाहेर यायला. हा तुम्ही पण जायला लागले उडून, याला काय अर्थ आहे? तुम्हाला बोलायचं नसेल तर निदान ऐकून तरी घ्या माझं. जायला बाहेरच येई नाही बाई. थांबा, तुमच्या डोक्याशीच बसतो मी.
1: जा की रे बाबा, त्या विठ्ठलाचं दाब डोकं, त्याच्या भेटीला आलास ना पगार चुकवून.
0: ओ बाई, कशाला टोचून बोलायला लागल्या तुम्ही? सांगितलं ना यंदा येणंच होतं. इथं यायची इच्छा काय आजची होय? हा जन्म झाल्यापासून इटूचे भजन ऐकत आलो. या समज आली तेव्हा कळलं, आपण किती बी नाती बांधली तरी इठ्ठलाशी असलेलं नातं सगळ्यात खरं. तो कोणत्या बी माणसात शिरून तुमचा कैवारी होऊ शकतो. आता पैसा ऐशाराम समृद्धी सगळं फेल आहे त्याच्या पुढं. मोठमोठे श्रीमंत लोक सुद्धा घास घेताना चिंतेत रडतेत आणि काही गरीब आपली सुकी चटणी भाकरी धकावताना सुद्धा इठ्ठलाचं नाव घेऊन समाधान मानतेत. आयुष्यातली पोकळी भरून काढायचं साधन हा इठ्ठल. कुणी दुःखात रुतलेलं असलं का इठ्ठल सुखाची फुंकर घालून अलगत त्याला बाहेर काढितो. एखादा जण जर सुखातच वाढला असेल तर त्याची भरकट होऊ नये म्हणून त्याची परीक्षा बी पाळतो बघा. आयुष्याला एक दिशा असावी म्हणतात ना, त्याच दिशेला असतो या इठ्ठल. त्याच्या मार्गानं चालायला लागलं की चुकीच्या मार्गावर घसरायची काळजीच नसते. खाली समदानपासनं लपून जरी आपण इथं बसलो असलो ना तरी त्याला दिसतंय बरं का सगळं. इठ्ठला, तुझी साथ नेहमी अशीच असू दे रे बाबा.
1: ए गुरुजी, आधी इकडं हो, अरे इकडं हो. त्याला दिसतोय म्हणला ना खालूनच, मग कशाला थोबाड दाखवायला लागला वाकू वाकू. तुला काय, निवांत दिसली जागा म्हणून यंगलावर, हुशार दिसली बाई तर गमला इथंच. आता वाद झाला तर जाया बी निघाला. तुला काय होतय, मी रोज येते ना इथं, कुणाला कळलं तर उगाऊ अडून बसायचे.
0: राहू दे राहू दे, आता जातोच कसा मी. लय खुपायला लागलो तुमच्या डोळ्यात.
1: नाही नाही नाही, थांबा, आताच कुठली शिवारी आलेली दिसते. तू उतराया जाणार आणि नेमका दिसून पडणार.
0: दिसलो तर दिसलो, काय फटके ते पडतील ते करील सहन.
1: ओ हुतात्मा, तुला फटके खायचं असेल तर दुसरीकडे जाऊन खा बघ, तुझ्या मांग माझी फरकट कशाला.
0: जसा लपून आलोय ना तसा निघून जाईन.

0: रात्र काढायची गुरुजी. बसा. अरे बस की बाईस, हे गे गोधडी. अरे घे ना.
1: नाही असू द्या. उगा आस्तिक माणसाला नास्तिकाचं पांघरू नको.
0: पांघरुणात कसलं आलंय रे आस्तिक आणि नास्तिक. उगा आपली मास्तर की झाडू ना गस. चल धर. तशी ऐकाया गोड वाटतात भजन. ताल डोक्यात धरला की पावलं बी आपोआप नाचायला लागतात. तू बी असाच नाचत आला असेल ना, मग पाय दुखाय नाही लागले तुझे. पाय कसे दुखतील. मी बी आपली खोळीच. त्या विठूचं नाव घेतल्यानं साता जन्माचं पाप नाहीच होत आहे. फिर पाय दुखी काय चीज आहे. गारव्यामुळं दातखिळी बसती की का गुरुजी.
1: नाही नाही.
0: मग बोल की जरा. घुबड्यासारखा निसता टकमक पाहू नगस.
1: मास्तर की झाडायचे नाही म्हणल्या ना.
0: अरे वाईट वाटलं भाई. मी हायच फुटका तोंडाची. पर तू वाईट वाटून घेऊ नग. बोल तू बिनघोर बोल. तसं बी माणसानं कसं बोलत राहाया पाहिजे. उगा गप राहिलं का डोक्यातले विचार आतल्या आत कुजायला लागतात. मग ते कुणापुढंच बाहेर निघत नाही. अगदी आपल्या हक्काच्या माणसापुढं बी निघत नाही. साचून साचून विचारांचं वादळ होतं या. आणि हलकत तपलेले ओठ अजून घट्ट होत जात या. मग नंतर नंतर ही घडी कुणीच उकडू शकत नाही. अगदी आपण स्वतः ठरवलं ना का मनातलं सारं ओकून टाकाव. तरी बी बोलता येत नाही. मग नाईलाजानं गप्प राहून मळमळत सहन करायला लागते.
1: हा म्हणून तर म्हणलं ना मी दगडाचा इट्टल लागतोय बाई त्यासाठी. तो गुमान ऐकून तरी घेतोय सार.
0: आणि ऐकून करतोय काय. लोक फुकट जमा होतात त्याच्या भोवती.
1: आता तो काय करीत नसला तरी समाधान तर देतोय की.
0: अरे पण त्याच्या पुढे रड गाणं गाया इथंच यायला पाहिजे होय. तुमची लक्ष्मी आहे ना रखमाई सारखी, मग तिच्या पुढे गा की रड गाणं. इथं कशाला गर्दी.
1: आता माणसा पुढे रडगाणं गायलं तर आपल्या दुःखाचं हस होत या नाहीतर फस होत या. मग समाधान देणारा विटू काय वाईट आहे. हा आता उगा दुःख उगाळीत बसण्यापेक्षा त्याच्या पुढे हलकं वाटायला लागतं. मुळी रडगाणं आहेच नाही माझं, भेटीसाठी आहे सगळं. आणि आता ही गर्दी म्हणताय ती पानवट्यासाठी आलेली पाखरं आहेत. चार दिवस इसावा घेतील आणि नवी उमेद घेऊन जातील पुन्हा उडून.
0: मग गुरुजी विसावा खाली घ्यायचा त्या विठ्ठलाच्या पायापाशी आणि पानवटा त्या चंद्रभागेत घ्यायचा. इथं कशा पायी आलास.
1: आता या जागेची मक्तेदारी त्या पक्ष्यांची आहे म्हणलं ना. मग तुम्ही कसं दाखवताय हक्क.
0: त्या पक्ष्यांशिवाय फक्त मी येते इथं रोज. मग मला ठाव नको. ती संत मंडळी आहेत गुरुजी, ते कुणाला काय बी विचारणार नाही. पर माझ्या देव घुसायचा बाकी आहे अजून.
1: बाकी आहे म्हणजे तप कराय तुम्ही इथे येऊन बसला होय. तुमचं काही खरं दिसं ना बाई. इकडे त्या इटूला दगड म्हणता आणि तिकडे त्या पक्षाईले संत मंडळी. रोज मंदिरात येता पर दर्शन न घेता वर येऊन बसता. आता आता हे तुमचं वागणं चमत्कारिक म्हणावं का.
0: ए गुरुजी तुला कशाला पाहिजे नसत्या पंचायती. आता वारीतली गर्दी शांत झाली का गुमान चालला जा इथून.
1: हा जाणारच आहे, पार जाणार आहे. ही गर्दी इतक्यात शांत होणार नाही बघा. भेटीसाठी ताणलेली बांधव आहेत. दोन चार डाव दर्शन झाल्याशिवाय शांत होणार नाहीत ती. युग झाले इटू आपल्यासाठी तसाच उभा आहे. त्याचे रीन इतक्या लवकर नाही फिटायचे बाई.
0: कीर्तनातल्या बुवानी कौतुक करताय जणू.
1: हा कीर्तन ऐकून ऐकूनच तर बिंबवलंय मनावर सार.
0: सार कल्पनेतलं हाय गुरुजी. वाफेवर बसून गार वारा येतोय येतोय असं म्हणत राहायचं मनाला फार बरं वाटतं या. पर हात मात्र फोडावतात त्या वाफेनं. मग फोड नाहीये नाही असं बोलून तो गायबी होत नाही. बुवा जणू वैकुंठातच तरळत राहतो. त्याचे पाय जमिनीवर हाय हे उमजतच नाही त्याला. ऐकवणाराही नसलेल्या जगात जगायला लागतो आणि ऐकणाराही वाहवत जातो त्याच्या अमृतवाणीनं. खोटं असतंय सारं.

0: हा असं नका, मनाला समाधान तर देते.
1: काय नुसतं समाधान समाधान लावले, काय नसतं त्या कीर्तनात.
0: म्हणजे तुम्ही बी ऐकलंय म्हणायचं कीर्तन, हार म्याकुळाच. तुम्हाला तर रोजच कीर्तनाची मेजवानी भेटत असं इथं.
1: नाही, मी रात्री येते यावर, सार शांत झाल्यावर. येता जाता शब्द पडतात कानावर, पण ते तेवढ्या पुरतच. ते आज जाऊ देत नाही मी.
0: जाऊ द्या की मग, ती जादू अनुभवा. राग द्वेष लोभ मत्सर आपलाच मळ आपल्याच पायाशी गळून पडतोय बघा. आता तुकोबांना लय संकट आली, पण तुम्ही बोलताय तसा दुसरा विचार नाही केला त्यांनी. त्यांचा लय विश्वास होता इट्टलावर.
1: त्या संतांचं मला नका सांगू गुरुजी. जी त्या माणसाला उपाशी ठेवून देवाला नैवेद्य खाऊ घालणारी लोक ही, त्यांचं कसलं आलंय कौतुक.
0: आता बघा, आवडाबाईंनी किती रोखला तुकोबाला विठ्ठलाच्या मांग जाण्यापासून. विठ्ठला काळा काळा म्हणून हिनवलं बी, पण तिचं बी सोनं केलंच नाही त्याला ना. माझी लक्ष्मी असं म्हणलं ना बाईला. तुकोबाचं कीर्तन ऐकायला लय छान वाटत.
1: त्या आवडी तुकोबाचं काय सांगत होता.
0: हा बघा बाई, मी कीर्तनाबद्दल नुसतं सांगायला लागलो तर तुमच्या मनात बी रस निर्माण झालाय बघा. ऐका आता, महाराज म्हणतात आवडी तुकोबाचं भांडण हे लुटूपुटूच असायचं, तिचा विरोध नसायचा मुळी तुकोबाला. दोघांना संघर्ष वेगळाच होता. आवडीसाठी सगळं काही तुकोबा होते आणि तुकोबासाठी सारं काही इट्टल. म्हणून चिडवायची बघा आवडी, म्हणायची

0: हा, सारं गाव रंगायचं भजनात. तुका गाव तुका गाव तुका गाव पोशीर, परत्याची पोर उपाशीच राहीर. साऱ्या वारकरी बाप्यांच्या बायका खुश होतात भजन ऐकून. माझी लक्ष्मी बी येते या कीर्तन ऐकाया. हा, आता आजकाल जमत नाही तिला तब्येतीनं, तरी बी येते आज नवदन. म्या बी नाही अडवत मग तिला. तुका देव तुका देव तुका देव माझार, परत्याच जगण तो विठू काळार. लक्ष्मीसाठी लई उपास तपास केले, तालुक्यातले सारे दवाखाने दाखवले, पण कोणाच्याच औषधाला गुण येईना. दिस रात नुसतं खोकलणं, अंगात ताप, आणि घरची बाकी कामं या साऱ्या येत हासणं विसरलीच बघा ती. कशातच जीव गमेना तिचा आणि तिच्यामुळं माझा. आहे ते बदलू शकत नाही, पण आहे त्यात समाधान तर मानू शकतो ना. आता सुख दुःख ह्या मानायच्या गोष्टी, त्या अशा मिळवायच्या नसतात. आवडी तुकोबाचा आख्यान ऐकून लक्ष्मीला एकदा हसताना पाहिलं बघा मी. म्हणलं ज्याच्यासाठी 4 गाव 16 वैद्य फिरलो ते इतक्या जवळ गावलं मला. शेवटी समाधानासाठी झटत राहतोय आपण. भजनात लक्ष्मीला समाधान गावलं आणि मला तिच्या हसण्यात. मी जेव्हा त्या इटलासमोर हात जोडून उभा राहिलो असेल ना, तेव्हा तिथं तिथं लक्ष्मीच्या होठावर हसू उमटलं असेल. इथून गावी गेल्यावर शाळा आहे आणि महाराजाचं कीर्तन आहे. तुका माझा तुका माझा तुका माझा नाही र,
1: तुका माझा तुका माझा तुका माझा नाही र, त्या विठ्ठला पायी जीव त्याचा जाई र.
0: ओ बाई, हे काय वंगळ बोलायला लागले तुम्ही? विठ्ठलापायी तुकोबाचा जीव गेला? अहो वैकुंठात गेला बघा तो.
1: ही गोष्ट नाही सांगितली तुम्हाला तुमच्या महाराजान? वैकुंठात आसन पण जीव तर गेला ना गुरुजी. तुकोबाला लई गोडी होती हरिनामाची, वेडच म्हणान, आणि आवडीनं बी कधी विरोध केलाच नाही. वारीला जाताना शिदोरी बांधून द्यायची तुकोबाला, रोज हरिपाटाला बी जायची तुकोबा बरोबर. पोरांकडून बी हरिपाट वदवला तिनं. तुम्ही ते समाधानानं जगणं म्हणला ना, तसंच होतं बघा सर. पण एका वारीनं घात केला गुरुजी.
0: ओ बाई, काय चुकीचे संदर्भ द्यायला लागले तुम्ही? हा, असं कुठं घडतं होय?
1: तुकोबाच्या एकाच आयुष्याचे अनेक अर्थ हाय म्हणला ना, त्यातल्या एका अर्थातलं हे एक जगणं आहे बघा. तुकोबा म्हणला, चल आवडे, आपण सगळेच वारीला जाऊ. आवडीनं बी तयारी केली, पोरांना घेऊन तुळस घेतली डोईवर आणि निघाली वारीला. तिथलं जगणं तिला बी समाधानी वाटायला लागलं. हो का आनंद, प्रत्येकाच्या ओठावर त्या विठून

0: कामाचा गजर, न कुठलं रडगाणं, न कुणाचं गाराणं, शेकडो लोकांचा एकच सूर, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. मोजकी कापड, पोटापुरती भाकर, एवढीच गाठोडी, बाकी सार शरीरापासून मनापर्यंत विठ्ठल नादात न्हालेलं. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. वारी पुढं जाया लागली का हजारो चेहरे एकसारखेच वाटायला लागतात, जणू सावळ्या रंगात बुडालेले. तुकोबा म्हणायचे, आवडे, हा सावळा रंग शरीराचा नाही आहे, आयुष्याचं ऊन झेललेल्या संध्याकाळचा रंग आहे, आणि म्हणूनच तो रंग विठ्ठलाचा आहे. ते बोलायला लागले का कोणी त्याला कीर्तन म्हणायचे तर कोणी भजन. आवडीसाठी तुकोबाचं बोलणं म्हणजे त्यांचं जगणं होतं. त्यांच्या पाठोपाठ जाऊन कित्येक कीर्तन ऐकलीत तिनं. वारी विसाव्याला थांबली की त्या गावी बुवाचं कीर्तन झालंच बघा. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. मजल दर मजल करत वारी पंढरपूरला आली. वैष्णवांच्या मेळाव्यात तुकोबा आणि आवडी बी झाले दाखल. आनंदरंग सोहळाच जणू. चंद्रभागेचं पाणी पावलांना लागलं आणि सगळं निर्मळ झालं बघा. मग जीवाला दर्शनाची घाई लागली. रांगेत फक्त विठ्ठल नामाचा जयघोषच होता. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. माणसा माणसात चुकामुक झाली. आवडी आणि तुकोबाची पार चित्त विठ्ठलाठाई होत. विठ्ठलाचं दर्शन झालं, समाधानाची भूक मिटली. तर आवडीच्या लक्षात आलं का तुकोबा नाही आहेत, तुकोबा नाहीत आपल्या आजूबाजूला. वाटलं कीर्तन करत असतील बाहेर. वैष्णवांमध्ये शोध घेऊ लागली आवडी. दर्शनाचा अनुभव सांगायचा होता. मंदिरापासून चंद्रभागेपर्यंत सारी वाट पालथी घातली. बुवा काही गावली नाही. मुक्कामाकडे जाता जाता नजर वळली आणि गर्दी चिरटून समाधी पावलेला देह नजरेस पडला. श्वासांचाच कळफास लागला जणू. कळा काढाय तिनं गुडघा टेकलं. तेव्हा बुवाच्या कडेवरचं लेकरू बी पडलं होतं बाजूला. चंद्रभागेचा जरा तिच्या डोळ्यातच फुटला होता जणू. तिचं पुरत जीना हरवलं होत. पण बाकीच्यांचं चालूच. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. कानात बोळा घालून शांत करावं वाटत होत सार. जगलेल्या आयुष्यासाठी दर्शनाचं समाधान दिलं होतं. पण जगणाऱ्या आयुष्यासाठी दर्शनापाई समाधानाचं कारण हरवून बसली. मग सगळं फोल वाटायला लागलं. ते वारीतलं गाणंही खोट आणि ते दर्शनातून मिळणार समाधानही खोट. आता कानावर येणारा तो नादे खोटाच होता. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. पकावडी एकटी चोरली पंढरपूर. वारीतल्या माणसानं म्हणलं तिला घरी जाया. पण तिकडं काय होत आता? फक्त चार भिंती. तिचं घर तर पंढरपुरात येऊन ढासळलं होत.
1: आलं माझ्या ध्यानात. स्वतःची कहाणी तुकोबाच्या नावावर खपवायला लागल्या बाई तुम्ही.
0: स्वतःच काही नाहीच आहे, त्या भिठूनच घडवलं आहे सर.
1: हो मग आहेच की मग. पण एक सांगू का, तुमच्या बुवाची भक्ती पावली बाई, वैकुंठच मिळाला त्यांना.
0: आणि मला तुमच्या लक्ष्मीचं थोडं अंग गरम झालं तर तुमचे पाय फुटले पंढरपुराकडं तिच्या तब्येतीसाठी. मग माझं काय झालं असं? 15-20 दिवसानं डोळ्यातलं पाणी थांबलं. तेव्हा इथं येणाऱ्या लोकायला पाहू लागले. फुकाची गर्दी आहे गुरुजी. विठ्ठल आपल्या गावी बी पावतो. इथं येऊन गर्दी केल्यानं वैकुंठ प्राप्ती होणार होय?
1: नाही पण जागेचं पण महत्व आहेच ना बाई.

0: पण हिट ठरले एक युक्ती आहे बाई, मन शांत ठेवायची.
1: गुरुजी, हे चंद्रभागेचं पाणी पाहताय? वाटेवर कसं ठरवून वाते बघा. बरेच डोह मनात साठवून ठेवलेत. दगडाला बी चोपडं करतंय हे पाणी जगून जगून. त्याच्या वाहण्यात जगणं आहे गुरुजी. समुद्रात मिळण्याआधीच आयुष्य खरं. इथं येऊन नुसतं साचून राहण्यात काय अर्थ आहे वो?
0: मग तुम्ही कशा पायी साचला इथं? जायचं की गावी निघून? आता इथंच राहून कशा पायी दुःख उगाळीत बसलात? इथं येणारे सगळे भोळा भाव मनात घेऊन येतात बाई. त्या गाभाऱ्यात भाविकांच्या श्रद्धा आणि विकासाचा ओलावा आहे बघा. म्हणून तर इथलं वार प्रार्थनीय आणि प्रफुल्लित असतं. आता त्या चंद्रभागेतल्या पाण्याला वेगळी वहिवाट देऊन पुन्हा चंद्रभागेत सोडलं तर असा किती फरक पडणार आहे? पण त्या वेगळ्या वाटेत समाधानाचा गारवा मिळेल. हे साचून राहणं नाही बाई, पुन्हा जोमानं वाहण्याची ऊर्जा घेणं आहे.
1: तसं नाही गुरुजी, इथलं हे जगणंच वेगळं आहे बघा.
0: हा, मोहात पाडणार ना?
1: नाही.
0: मग तुम्ही कशा पाय अडकून पडलात?
1: लोकांना सुख कसं सापडतंय ते बघायला. कारण माझं तर सुखच हरवलं ना.
0: ते इथं राहून कसं कळल बाई? इथं फक्त पानवट्याला यायचं असतं.
1: तेव्हाच तर गर्दी होते गुरुजी.
0: इतक्या दिस वर या तुमच्या संत मंडळीवर राहून काय शिकलात बाई? ती बी घोळक्यातच राहतात की त्यांचा नाही जात जीव. गर्दी दंगल उठते एखाद्या वेळेस, पण ते आपणच समजून घ्यायची. घडला प्रकार इसरून तुम्ही बी गावी जायला पाहिजे. आता तुमचे बुवा तिथं हाय बाई, त्यांच्या कीर्तनातले बोल तुम्ही गावातल्या लोकायले सांगितले पाहिजे. मग तुम्ही म्हणताय ना तसं त्यांना त्यांचा इट्टल तिथं बी गावल, नाही होणार इथं गर्दी.
1: म्हणजे इथली गर्दी निरर्थक आहे हे पटलं ना?
0: नाही, पण इथं येण्याचा भाव खोटा नाहीये बाई.
1: त्याला किती बी तोंडानं खोटं बोललं तरी त्याचं असणं बुवानी पटवून दिलंय मला. ते इतक्या लवकर नाही पुसता यायचं म्हणून तर खुटमळ झाली आहे माझी. बुवा गेल्यावर गर्दीतली एकाकी जागा शोधायला लागले म्हणून इथं आले. तुझ्या मनात जो भाव आहे ना तो माझ्या बी मनात आहे. पण माझ्याकडे जो खटनांचा अनुभव आहे ना तो तुझ्याकडे नाही.
0: काय विरोधाभास म्हणायचा भैया. मी माझ्या लक्ष्मीच्या जीण्यासाठी त्या इठ्ठलाची भेट घेतोय आणि तुम्ही तुमच्या बुवाच्या जाण्यामुळे त्या इठ्ठलाची भेट टाळता.